संत तुकयाचे राग आणि लोभ दोन्हीही टोकाचे बरं का. पंढरीला जाण्यासाठी मनाची जी तडफड आहे ना, ती सुद्धा साधी सुधी नाही. अंतर्यामीच अग्नीच्या ज्वाला लागाव्यात अशी विठाई जननीला पाहणं हाच आता सुखाचा सोहळा, दुसरं काहीही नाही. विठ्ठलाचे चरण पाहणं हीच एक आस.

0: कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
1: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवाजुळव काही होत नाहीये.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याज दर देते.
1: ही तर खरोखरच खुश खबर आहे.
0: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8 00 10 876 आणि कल्पेश आचट 8 00 16 406 या क्रमांकावर.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: आठ कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
1: 10 मे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. देह मनाने व्हावे रामार्पण, भगवंताची उपासना दूर करी सर्व यातना, चित्ताची स्थिरता भगवंताच्या उपासनेत निश्चितता. देह जरी जीर्ण फार तरी वासनेचा जोर अनिवार, हे जाणून चित्ती एक भजावा रघुपती. हृदयी करता भगवंताचे ध्यान, नामाविण उच्चार दुजान जाण, त्यात व्यवहाराचे जतन न दुखवावे कोणाचे अंतःकरण. असा नेम ज्याच्यापाशी राम तेथील रहिवाशी, मी रामाचा रामा तू माझा हाच अखंड असावा हव्यास. ऐसे ध्यावे रामाला की जे जीव प्यार झाले मला, आता याहून दुजे न सांगणे काही, रामाविण जगू नाही. जे जे होणार ते होतच जाते, ते भगवंताच्या इच्छेने घडते, ऐसे आणणे मना याचे नाव उपासना. अखंड रामसेवा ज्याला लाभली, धन्य धन्य त्याची माऊली. स्वार्थ रहित रामसेवा याहून लाभ दुजान जीवा. राम ठेवा मने तो ध्यात जावा मानस पूजनी, वाचेने भगवंताचे नाव कायेने भगवंताची सेवा, चित्ती भगवंताचे ध्यान आपण रहावे रामार्पण. याहून अन्य सेवा कोणतीही न जाण, उपासना असावी बळकट तेथे नसावी कशाची अट, उपासनेचा असावा जोर ज्याने होईल मन स्थिर. आपले जीवन ज्याचे हाती त्याची नेहमी ठेवावी संगती, जे जे काही मी करावे त्याला परमात्मा साक्षी हे जाणावे. मनी न सोडावा धीर, आहे म्हणावे माझा रघुवीर, करावे भगवंताचे चिंतन होईल स्वतःचे विस्मरण. सर्व आहे रामाधीन आपण निमित्ताला कारण, रामावर ठेवावे चित्त. जैसे प्रपंची असावे वाटते वित्त, उपासनेचे नर त्यांनी राहावे खबरदार. आजवर केली भगवंताची उपासना, पुढे त्यात न येऊ द्यावा उणेपणा. सर्वांचे ऐकावे परी उपासनेपासून दूर न व्हावे. राम माझा देता घेता, राम माझ्या भोवता, रामा विण जगी दुजे न ठेवावे आणे कपरते. एक सद्गुरु आज्ञाप्रमाण हीच रामसेवा जाण. थोर थोर ऋषीमुनी यती संत साधू यांनी एकच केले खास, रामा वाचून न राहू दिले जीवास. ठेवावा रामावर पूर्ण विश्वास, न करावे उपास तापास. उपासनेत राहावे आपण हेच रामाचे सान्निध्य जाण. स्वार्थ रहित सेवा तीच पावे देवाधिदेवा. जे जे होते काही ते राम करतो पाही, हा एकच विश्वास समाधानाचा मार्ग सत्य खास. जेथे परमात्म्याची सत्ता तेथे न चाले कोणाची सर्वथा, म्हणून परमात्मा ठेवील त्यामध्ये समाधान राखीत जावे. चित्ती भगवंताचे ध्यान आपण राहावे रामार्पण, याहून अन्य सेवा कोणतीही न जाण. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5326-2426।
2: अवार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 130वा, दशक 9वे, समास 3, निस्संदेह निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। त्याला समजून घेण्यासाठी अंतर शोधावं, तर तो नित्य निरंतर आहे। त्याला शोधलं असता विचार, तो परमात्मा असल्याने त्याला मायेचा मळ चिकटत नाही। त्याला इच्छारूपी द्वैताचा विटाळ झालाच नाही। असा जो योगीराज, तो सहजी सहज आत्मा आहे, तो पूर्ण ब्रह्म आहे, वेदाचं मूळ आहे। तो देहाकारात समजत नाही, देहासारखा देह दिसतो पण अंतर मोठं असतं। त्याला शोधलं तर जन्म मरण राहत नाही। ज्याला जन्म मरण असतं तो मी नाहीच, नाही तर तो कुठून येईल? निर्गुणाला जन्म कल्पिला किंवा निर्गुण उडवला आणि त्याच्या तोच उडवला आणि जन्मला। मध्यांनी सूर्यावर थुंकलं तर थुंका आपल्या अंगावरच पडतो। दुसऱ्याच्या बाबतीत विचार करतो पण आपल्याला भोगावं लागतं। समर्थ राजाचं महिमान जाणल्यावर समाधान होतं पण भुंकायला लागलं तर ते श्वानच म्हणायचं। ज्ञानी हा सत्य स्वरूप असतो, मनुष्य रूप अज्ञान पाहतो। भाव तसा देव, देव निराकार निर्गुण आहे आणि लोक पाषाणाची पूजा काय करतात। पाषाण फुटतो, निर्गुण कसं काय फुटेल? देव एकच आहे, लोकांनी त्याला अनेक नावं रूपं दिली म्हणून अनेक देव झालं असं होत नाही। तसा साधू हा आत्मज्ञानी असतो, बोधामुळे पूर्ण समाधानी झालेला असतो। विचारपूर्वक आत्मसमर्पण केल्यामुळे तो आत्मरूप झालेला असतो। जळायला लागला की अग्नी हा लाकडाच्या आकारासारखा दिसतो, पण त्याचं पुन्हा लाकूड होईल का? बोलूच नाही। कापूर जळताना दिसतो, जळत असलेला कापराचा खडा पुन्हा कर्पूर कर्दळीतून उत्पन्न होत नसतो। तसा ज्ञानाचा देह एकदा नष्ट झाला की परत जन्माला येत नाही। भाजलेले बीज उगवत नाही, जळालेले वस्त्र उलगडता येत नाही, गंगेमध्ये मिसळलेलं दुसऱ्या ओघातलं पाणी वेगळं करता येत नाही, पण गंगा एकच असते। साधू भासत नाही आणि आत्मा सर्वत्र असतो। सुवर्ण म्हणजे लोखंड नाही, साधूला जन्म हे तो तांड आहे। अज्ञानी प्राणी मूर्ख आहे, त्याला हे समजत नाही। अंधाला काही दिसत नाही, पण इतर लोक अंध असतात का? संनिपात ज्वरामध्ये माणूस बरळतो। स्वप्नामध्ये एकजण घाबरला आणि स्वप्नामध्ये ओरडू लागला, पण ते भय जागे असलेल्याला कसं वाटेल? सर्पाच्या आकाराची मुळे पाहिली, एक घाबरला, एकाने ओळखली, दोघांची अवस्था सारखी कशी होईल? एकाच्या हाताला धरलं तरी डसणार नाही आणि एकाला त्याची भीती वाटेल, त्याची कल्पना बाधक ठरते। विंचू साप डसल्याने व्याकुळ झाला, पण त्याच्यामुळे इतर लोक कसे कसावीस होतील? अशा प्रकारे अनुमान करणं योग्य नाही। ज्ञान हे ज्ञानी माणसालाच होतं, अज्ञानी माणसाला जन्म मरण चुकत नाही। ज्ञान नसल्यामुळे जाणण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयास करतात आणि अज्ञानामुळे जन्म मृत्यू पाहून कष्टी होतात। तीच कथा पुढे मी वर्णन करून सांगत आहे, सावधान व्हावे असं वक्ता म्हणतो। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे निस्संदेह निरूपण नाम तृतीय समास समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। दशक 9 समास 4 जाणपण निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। पृथ्वीवर विविध प्रकारचे लोक राहतात, काही संपन्न असतात, काही दुर्बळ असतात, काही निर्मळ असतात, काही अंग असतात, कित्येक राजे असतात, काही दरिद्री असतात, कित्येकांची स्थिती उत्तम असते, कित्येक अधमातील अधम असतात। हे कशामुळे झालं हे मला सांगितलं पाहिजे, याचं उत्तर श्रोत्यांनी ऐकायला पाहिजे। हे सर्व गुणांमुळे होतं. सद्गुणी लोकांना भाग्य भोगायला मिळतं, अवगुणी लोकांना दारिद्र्य प्राप्ती होते याविषयी संशय नाही. जो जो जो जिथे जिथे उपजला तो तो त्याच्या सामर्थ्यानुसार त्या समजलं त्याला लोक कार्यकर्ता म्हणतात. जाणणारा माणूस कार्य करतो, न जाणणारा माणूस काहीच करत नाही. जाणता माणूस पोट भरतो, न येणारा भीक मागतो, अशी माहिती समर्थ देत आहेत. याची पुढील माहिती ऐकूया पुढील भाग.

श्रोतेओ नमस्कार। हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पात गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

सुजन हो सत्यचाळीस नारद भक्ति सूत्र यो विविक्त स्थानम सेवते यो लोकबंधन मूलयति निस्त्रैगुण्यो भवति योगक्षेमं त्यजति या संदर्भातल अधिक विवरण असं आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्री कृष्ण अर्जुनाला निस्त्रैगुण्यो भव अर्जुन, हे अर्जुना तू निस्त्रैगुण्य त्रिगुण धर्मरहित हो असंच सांगतात. आता कुणी म्हणेल गुणबंधनात अडकलेला जीव स्वसामर्थ्यानं गुणांच्या बंधनातून मुक्त कसा होईल. इतकंच नव्हे तर मग जी भक्तिप्राप्तीची श्रवण कीर्तन भजन एकांतवास इत्यादी साधनं सांगितली आहेत ती साधनं आचरणात आणण्याकरताही गुणांची आवश्यकता आहे हे खरं आहे. या प्रश्नाचं उत्तर भगवान श्रीकृष्णांनी उद्धवाला उपदेश करते वेळी दिलं आहे ते असं. एकनाथी भागवतामध्ये नाथ म्हणतात सत्वम रजस्तम इति गुणा बुद्धेर्न चात्मनः सत्वे नान्यतमो हन्यात सत्वम सत्वेन चैवहि. भगवान म्हणाले सत्व रजतम हे गुण बुद्धीतले आहेत केवळ आत्म्याचे नाहीत. सत्व गुणाची वाढ करून रजोगुण आणि तमोगुण यांचा नाश करावा नंतर सत्व गुणाचाही शुद्ध सत्वानं निराश करावा. इतकंच नव्हे साधनात्मिका भक्ती ही देखील सत्व गुणाचा अवलंब करूनच होते. श्रीमद भागवत एकादश स्कंध 13वा अध्याय त्यातील दुसऱ्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे.

सुजन हो सद्वगुणाची वृद्धी हाच श्रेष्ठ धर्म आहे. ती वृद्धी रज आणि तम या दोन गुणांचा नाश करते आणि त्यामुळे अंतःकरणातील सर्व विकार दूर होतात आणि भगवत भाव निर्माण व्हायला सहाय्य होतं. असा सद्वगुण वाढण्यासाठी 10 गोष्टी कारणीभूत होतात. आगम म्हणजे शास्त्र, वाराणसी इत्यादी तीर्थ, योग्य संतती, पवित्र देश, कर्मोचित काल, विहित कर्म, योग्य कुळात जन्म, भगवत ध्यान, मंत्र तसंच उचित संस्कार, या 10 गोष्टी सत्वगुण वाढण्यासाठी कारणीभूत होतात. म्हणूनच महानुभाव सेवा, एकांतवास इत्यादी साधनं सत्वगुण वृद्धी करताच सांगितलेली आहेत. सात्विक द्रव्ये सेविता सत्ववृद्धी होय तद्वता, सत्ववृद्धी पुरुषी होता धर्म स्वभावता प्रवर्ते. धर्म प्रवृत्ती माझे भजन माझ्या भक्ती उल्लासे जाण, भक्तासी मी होय प्रसन्न तै स्वभावे ज्ञान प्रकाशे. आता सत्वगुण ही सुखसंग आणि ज्ञानसंग यांच्याद्वारे जीवाला बंधनामध्ये अडकवणाराच आहे हो. हे जरी खरं असलं तरी सत्वम सत्वेन चैवही असं आता सांगितलं आहे, त्याप्रमाणे त्या सत्वाचाही अहंकार साधकानं टाकून दिला की तोही बाधक होत नाही आणि तो सात्विक अहंकार टाकून तो भक्त निस्त्रयगुण्य होतो.

सुजन हो, भगवान श्री कृष्णांनी गुणातीत म्हणजे गुणांचं अतिक्रमण करण्याचं साधन माझी भक्तीच आहे असं स्पष्टपणे सांगितलं आहे हो. श्रीमद भगवद्गीता 14वा अध्याय त्यातल्या 26व्या श्लोकाद्वारे भगवान सांगतात, मांजयो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान सवतित्ययितान ब्रह्मभूयाय कल्पते. बा सख्या अर्जुना, अव्यभिचारी भक्तियोगानं जो माझी उपासना करतो तो साधक या गुणांच्या पूर्ण पलीकडे जाऊन त्याला ब्रह्मत्व प्राप्त होण्याची योग्यता प्राप्त होते. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणते, तरी व्यभिचार हित चित्ते भक्तियोगे माते सेवी दो गुणाते जा कळू शके. अशा रीतीनं ज्याला मायेतून तरायचं त्यानं गुणाचं अतिक्रमण केलं पाहिजे, गुणांच्या पलीकडे गेलं पाहिजे. कारण माया म्हणजेच गुणमयी, हे मायेत

सुजाना हो, संसारामध्ये बहुतेक जीवांना आपल्या निर्वाहाची चिंता लागलेली असते. जीवनावश्यक पदार्थ अनेक असतात, ते मिळतील का आणि प्राप्त झालेले टिकतील का ही जीवनाची एक महान समस्या आहे. अप्राप्त वस्तूंची प्राप्ती व्हावी, त्याचप्रमाणे प्राप्त आणि अनुकूल वस्तूंचा नाश न व्हावा, त्या सगळ्या वस्तू आपल्या म्हणून आपल्या जवळ अखंड राहाव्यात या भावनेला योगक्षेम असं म्हणतात. अप्राप्तीची प्राप्ती म्हणजे योग आणि प्राप्ताचं रक्षण हा क्षेम असा योगक्षेम शब्दाचा सामान्य अर्थ आहे. या योगक्षेमाच्याच विवंचनेमध्ये बहुतेक माणसं घडून गेलेली आहेत. तसंच अप्राप्त पदार्थांच्या प्राप्तीला काही मर्यादा घालता येत नाहीत आणि ते प्राप्त होण्याकरता सतत प्रयत्नशील राहावं लागतं, नाना प्रकारची शुभाशुभ कर्म करीत राहावं लागतं आणि प्राप्ताच्या संरक्षणाकरताही थोडे श्रम करावे लागत नाहीत. एखादा साधक देखील या योगक्षेमाच्या चिंतेनं ग्रस्त होणं शक्य आहे. सर्वसामान्यांचा इथे विचार नाही, अहो ते तर चिंताम परिमेयांच प्रलयांताम उपाश्रिता आशा पाश शतैर्बद्धा कामक्रोध परायणा. अहो मरणानही न संपणारे आशा अमर्याद चिंतेनं ते ग्रासलेले असतात. शेकडो आशा पाशांनी बद्ध झालेले कामक्रोध परायण असेच बहुतेक सगळे असतात असं श्रीमद भगवद्गीतेच्या 16 अध्यायातील 11 आणि 12 श्लोकाद्वारे भगवंतांनी सांगितलेलं आहे.

हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर धुंडा महाराज मठ उत्पाद गल्ली पंढरपूर वाचक ऋषिकेश अयाचित ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे.

बरायदर हृदयो आज इथे थांबूया. प्रभु तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व, सादर करता ऋषिकेश.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। सकाळचे 7 वाजले आहेत, आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। आज रविवार, रूपरेषांतर आपण ऐकणार आहात 7:10 आनंद यात्री रवींद्रनाथ टागोर, संवादक विश्वास देशपांडे, 8 अंतरंग हा कार्यक्रम, सादरकर्त्या श्रद्धा कराळे, 10:20 ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, 10:30 नातवंडांशी गप्पा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल, सादरकर्त्या प्राध्यापिका सुमती पवार। 1:00 आपण ऐकणार आहात बाळू ऑन एअर हा कार्यक्रम, संवाद साधलाय राजेश आहेर यांनी। 2:00 सावित्री अभ्याकशच्या हा कार्यक्रम, 4:00 नाट्यसंगीताचा आनंद आपण घेऊ शकाल। 5:00 आपण ऐकणार आहात कार्यक्रम आपकी फरमाईश, संवादक देविका गोसावी। 7:00 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आस्वाद आपण घ्याल। श्रोतेहो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची। आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ।

श्रोतेओ नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, आज 10 मे, जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. श्रोते हो, आजच्याच दिवशी 1818 साली इंग्रज आणि मराठे यांच्यात तह होऊन रायगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. आजच्याच दिवशी 1907 साली स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1857 स्वातंत्र्य संग्रामाचा सुवर्ण महोत्सव लंडनमध्ये साजरा केला. आजच्याच दिवशी 1937 साली स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रत्नागिरीच्या स्थानबद्धतेतून बिनशर्त मुक्तता करण्यात आली. आजच्याच दिवशी 1855 साली भारतीय गुरु आणि शिक्षक युक्तेश्वर गिरी यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1889 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बंधू कादंबरीकार नारायण दामोदर सावरकर यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी म्हणजे 10 मे 1909 साली आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ग्रंथालय शास्त्रज्ञ पद्मश्री, इंडियन नॅशनल सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटरचे पहिले संचालक बेल्लारी शामण्णा केशवन यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1914 साली सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते ताराचंद बडजात्या यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1931 साली सुप्रसिद्ध ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर यांचा सुद्धा जन्म झाला. त्याचबरोबर आजच्या दिवसाची आणखीन एक आठवण म्हणजे 10 मे 1937 साली आधुनिक मराठी कवी ग्रेस अर्थातच

काल निधन झालं. 2015 साली भारतीय इतिहासकार लेखक निनाद बेडेकर यांचं निधन झालं. तर 2022 साली आजच्याच दिवशी भारतीय प्रसिद्ध संतूरवादक आणि संगीतकार पद्मविभूषण पद्मश्री पंडित शिवकुमार शर्मा यांचं सुद्धा निधन झालं. तर मंडळी, हे होते आजचे काही दिनविशेष. आपण ऐकलेत 90.8 कम्युनिटी रेडिओ स्टेशनवरून, अर्थातच रेडिओ विश्वासवरून.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे, तुम्हा सर्वांचं आनंद यात्री रवींद्रनाथ या कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, या भागामध्ये आपण पाहणार आहोत रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण. मंडळी, रवींद्रनाथांचं व्यक्तिमत्व कसं घडत गेलं आणि त्याने शांतिनिकेतनची स्थापना कशी आणि का केली, याची हकीकत मोठी मनोरंजक आहे. रवींद्रनाथांचे वडील देवेंद्रनाथ म्हणजे एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व. ते विद्वान आणि व्यासंगी होते, पण कोरडं पांडित्य त्यांच्याजवळ नावालाही नव्हतं. एकदा बीरभूमीमध्ये ते काही कामानिमित्त आले होते. तिथून ते सुरूल या तालुक्याच्या गावी जाण्यासाठी बैलगाडीनं निघाले. या रस्त्यावर वाटचाल करीत असताना त्यांना एक विस्तीर्ण असं मोकळं माळरान दृष्टीला पडलं. या उघड्या माळरानावर दोन विशाल असे सप्तपर्णी वृक्ष त्यांना दिसले. दाट छाया असलेल्या या वृक्षाने त्यांचं लक्ष वेधून घेतलं. ते आपल्या बैलगाडीतून खाली उतरले, त्या वृक्षांच्या छायेत बसले. त्या वृक्षांच्या शीतल छायेत त्यांची जणू समाधी लागली, विलक्षण शांतता अनुभवाला आली. मनन, चिंतन आणि ध्यान करण्यासाठी ही जागा अतिशय योग्य आहे असं त्यांना वाटलं. त्यांनी मग ते चक्क माळरानच विकत घेतलं आणि लवकरच त्या जागी त्यांनी एक छोटी एकमजली बंगली बांधली. ही जागा त्यांना शांतता देणारी वाटली, म्हणूनच या बंगलीचं नाव त्यांनी शांतिनिकेतन असं ठेवलं. हा काळ साधारणपणे 1863चा. बीरभूम जिल्ह्यात आणि आताच्या बोलपूर शहराजवळ हा शांतिनिकेतनचा परिसर येतो. कोलकात्याच्या उत्तरेस साधारण 152 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. त्या माळरानावर जवळच 1 किलोमीटर अंतरावर भुवनडांगा म्हणून एक छोटी वस्ती होती. 525 झोपड्या असलेल्या या वस्तीत प्रामुख्यानं दरोडेखोर राहत होते. मोकळ्या माळावरची दोन सप्तपर्णींची झाडं म्हणजे या दरोडेखोरांच्या वाटमारीचं ठिकाण होतं. हे दरोडेखोर अत्यंत क्रूर आणि कोणत्याही क्षुल्लक कारणासाठी, एखाद्याची हत्या करण्यासाठी सुद्धा मागे पुढे पाहत नव्हते. पण ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचे धनी असलेल्या देवेंद्रनाथांना त्यांची कधी भीती वाटली नाही. उपनिषदातील मा भई हा मंत्र त्यांना केवळ माहितीच होता असं नाही, तर तो त्यांनी अंगी मुरवला होता. मा भई म्हणजे भिऊ नकोस. देवेंद्रनाथ त्या ठिकाणी नियमितपणे ध्यान करू लागले. सुरुवातीला त्या दरोडेखोरांनी केवळ उत्सुकतेच्या भावनेतून त्यांचं निरीक्षण केलं, पण नंतर त्यांना वाटलं की ही व्यक्ती इतरांपेक्षा वेगळी आहे. हळूहळू मग ते सुद्धा देवेंद्रनाथाजवळ बसून नियमितपणे ध्यान करायला लागले, आपली सुखदुःख सांगायला लागले. देवेंद्रनाथांच्या सात्विक आणि निरपेक्ष व्यक्तिमत्वाचा प्रभाव त्यांच्यावर पडला. दरोडेखोरांचा मोरक्या त्यांना शरण आला. मंडळी, सत्संगतीचा प्रभाव असं विलक्षण असतो. हळूहळू त्या दरोडेखोरांनी वाटमारीचा आपला परंपरागत व्यवसाय सोडून दिला आणि ते कष्टाची कामं करून आपली उपजीविका करायला लागले. मग देवेंद्रनाथ आपल्यासोबत हळूहळू धाकट्या रवीला म्हणजे रवींद्रनाथांना सोबत त्या ठिकाणी घेऊन येऊ लागले. रवींद्रनाथ त्या ठिकाणी प्रथम आले तेव्हा ते 10-12 वर्षांचे असावेत.
रवींद्रनाथांच्या विलक्षण प्रतिभेची चमक लहानपणापासूनच दिसू लागली होती. वयाच्या 8व्या वर्षापासूनच त्यांनी कविता करायला सुरुवात केली होती आणि आता तर शांतिनिकेतन या निसर्गरम्य ठिकाणी आपल्या वडिलांच्या सान्निध्यात त्यांचं अनौपचारिक शिक्षण सुरू झालं. मंडळी, मुलं कशी घडतात याचं हे सुंदर उदाहरण आहे. रवींद्रनाथ आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली संस्कृत, इंग्रजी, उपनिषद, खगोलशास्त्र यासारखे विषय तर शिकलेच, पण आपल्या वडिलांकडून निसर्गाचं प्रेम त्यांनी घेतलं. त्या निसर्गरम्य भागातल्या आत्म्याला प्रसन्न देणाऱ्या शांततेचा अनुभव त्यांनी घेतला. सकाळच्या वेळी झाडाच्या शेंड्यावर चालणारा सोनेरी सूर्यकिरणांचा मोहक खेळ, नदीचं सकाळच्या वेळी शांत असणारं पात्र, पक्ष्यांची किलबिल, सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी पूर्व आणि पश्चिम क्षितिजावर होणारी विविध रंगांची उधळण त्यांना मोहून टाकत असे. देवेंद्रनाथ पुढे उत्तर भारतात प्रवासाला गेले. या प्रवासात त्यांनी छोट्या रवीला सुद्धा आपल्याबरोबर घेतलं होतं. तिथून ते पुढे हिमालयात गेले. या प्रवासात रवीचं शिक्षण आपोआप घडत होतं. निसर्गाचं दर्शन, निसर्गाचं निरीक्षण, वडिलांबरोबर केलेली विविध विषयांवरची मनमोकळी चर्चा यामुळे बालमनावर संस्कार घडत होते. हिमालयाची भव्यता, निसर्गातली शांतता आणि समृद्धता पाहून मन विशाल होत होतं. संकुचितता, मनाचं मालिन्य आणि विचारांचं दारिद्र्य यांना कुठेही थारा नव्हता. चार भिंतींच्या शाळेत शिक्षण घेण्यापेक्षा निसर्गाच्या सहवासात प्राप्त झालेलं हे अनोखं आणि अनौपचारिक शिक्षण आनंददायी होऊ शकतं याची जाणीव त्यांना याच वयात झाली आणि त्यांच्या मनात असणारी शांतिनिकेतनची कल्पना इथूनच साकार व्हायला सुरुवात झाली. तर मंडळी, असं हे रवींद्रनाथांचं प्रेरणादायी चरित्र आपण पुढच्या भागामध्ये आणखी पाहूया. आज इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्यापुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. नमस्कार.

0: खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5352-4726-2626।
1: कमल, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही?
2: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स,
1: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
2: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन।
1: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा।
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।

0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800106876 आणि कल्पेश आचट 8800106406 या क्रमांकांवर.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, शेतीमध्ये उत्पादन घ्यायचं म्हटलं की मशागत आलीच, आणि त्याविषयी आपल्याला फार सखोल सांगण्याची आज गरज नाही, कारण आपण स्वतः ती करता. परंतु समतल मशागत ही जी संकल्पना आहे, काही दिवसामध्ये आता अलीकडील काळामध्ये जोर धरत आहेत, आणि आपण जर समतल मशागतीचं महत्त्व समजून घेतलं आणि त्या पद्धतीने आवश्यकतेनुसार वापर केला तर आपल्या उत्पादनामध्ये वाढ होईल. म्हणून आपण थोडंसं जाणून घेऊया समतल मशागत म्हणजे नेमकं काय. मृद व जलसंधारणाशिवाय समतल मशागतीमुळं जमिनीची सुपीकता जी आहे ती टिकून राहते आणि उत्पादनामध्ये वाढ होते. उताराच्या दिशेने केलेल्या मशागतीच्या तुलनेत समतल मशागतीमुळं कमी मनुष्यबळ, प्राणीजन्य व यांत्रिक शक्तीसुद्धा कमी खर्च होते. तसेच कृषी अवजार व यंत्राचं व्यवस्थापनसुद्धा उत्तम राहतं व घसाराही जो आहे यंत्राचा तो कमी होतो. समतल मशागत पद्धतीमध्ये वैताकरता लागणारी सर्व मशागत, पेलणी व आंतरमशागत त्या क्षेत्राच्या समतल रेषेवर करण्यात येते. एखाद्या क्षेत्राच्या सम उंचीच्या बिंदूमधून काढलेल्या काल्पनिक रेषेला आपण समतल रेषा म्हणतो, आणि समपातळी मोजण्याच्या साधनाच्या सहाय्याने प्रत्यक्षात क्षेत्रावरही आपल्याला समतल रेषा काढता येते. आपण साधं उदाहरण घेऊ की गवंडी जेव्हा बांधकाम करतो तर तो गाल्यामध्ये ज्याला लेवलमध्ये मध्ये करतो, याचा अर्थ तो समतल रेषा घेत असतो. तर शेतकऱ्यांनी सुद्धा एकदा हे जर तंत्रज्ञान आपल्या शेतामध्ये अवलोकन केलं तर समतल रेषेला समांतर जर आपण मशागत केली तर आपल्या शेतामध्ये मूलसाली जनसंधारण होईल आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढ होईल. तर जमीन उताराच्या कमी अधिक प्रमाणानुसार समतल मशागतीची कार्यक्षमता कमी होते. जास्त पर्जन्यमान उताराच्या क्षेत्रात सऱ्या फुटून पाणी एकत्रित होण्याच्या प्रक्रियेमुळे जमिनीची धूप जास्त होण्याचा सुद्धा धोका असतो. त्याकरता अशा परिस्थितीमध्ये समतल मशागती बरोबरच इतर संरक्षक पद्धतीचा सुद्धा अवलंब करणं गरजेचं असतं. ज्याला आपण बांधबंदिस्ती किंवा जैविक बांध म्हणतो ते सुद्धा वापरले पाहिजे. बांधबंदिस्ती केलेल्या क्षेत्रात समपातळी अथवा ढाळीचा बांध समतल मशागती करता मार्गदर्शक रेषा म्हणून उपयोगात येतो. आंतरबांध क्षेत्रात या बांधांना समांतर अशी मशागतीची सर्व कामं करण्यात येतात. बांधबंदिस्ती नसल्या क्षेत्रात कमी व एकसारख्या उताराच्या जमिनीवर समपातळी मार्गदर्शक रेषा प्रत्यक्ष क्षेत्रावर आखून घेणं जरुरीच असतं. या समपातळी मार्गदर्शक रेषांना समांतर रेषा किंवा समांतर मशागत करण्यात येते. समपातळी मार्गदर्शक रेषा जी आहे क्षेत्रावर आखण्याकरता कोणत्याही समपातळी मोजण्याच्या साधनाचा अथवा संतुलन उपकरणाचा उपयोग करता येतो. एकसारखा उतार असलेल्या जमिनीवर 50 मीटर अंतरावर अशा प्रकारची आखणी केल्या जाते, आणि मार्गदर्शक रेषा सुद्धा पुरेशी आहे की नाही ते पाहिलं जातं. समतल मशागतीकरता आखण्यात आलेल्या मार्गदर्शक रेषेवर खस आहे, सुबाबुळ आहे, गिरीपुष्प आहे इत्यादी झाडाची सुद्धा लागवड केल्या जाऊ शकते. तर ही झाली आपली पायाभूत संकल्पना. तर समतल मशागत, समतल रेषा आणि याच्यामध्ये आपण त्या प्रकारची मशागत कशा प्रकारे करू शकतो याच्याविषयी आपल्याला जर काही शंका असतील किंवा आपल्याला खरोखर याचा लाभ घ्यायचा असेल, आपली तशी गरज असेल, तर आपल्याला आधीच चांगल्या प्रकारची माहिती मिळू शकते आणि त्यानुसार आपण आपली मशागत करायला पाहिजे. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: नाशिकचे सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यानमाला मंडळी आज रविवार म्हणजेच 10 मे 2026 रोजी वसंत व्याख्यानमाले अंतर्गत आस्वाद घेऊया प्राध्यापक सुरेश मेणे स्मृती प्रीत्यर्थ सरिता कौशिक संपादिका एबीबी माझा वृत्तवाहिनी यांच्या व्याख्यानाचा विषय आहे महाराष्ट्र राजकारण आणि समाजभान. त्यानंतर आपण ऐकणार आहात अफलातून म्युझिकल ग्रुप प्रस्तुत गोल्डन मेलडीज. शिवाय प्रतिभा आहिरे यांचं चित्र प्रदर्शन सुद्धा. तेव्हा जरूर या आज म्हणजेच रविवार दिनांक 10 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:15. ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक. वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2026 दररोज संध्याकाळी 7:15. ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक.
1: रामचंद्र आश्रित पारिजात समस्त कल्याण गुणा विराम सीता मुखाम्बुरुः चञ्चरीकः.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम अटी लागू.
2: जुना द्या नवं घ्या.
3: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ.
2: जुने एक्सचेंज करा
3: किंवा जुनं सोनं द्या आणि त्वरित रक्कम मिळवा.
2: 0% घट. आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी.
3: आपण कुठल्याही सराफा कडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल.
2: विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: आईचं प्रेम मोजता येत नाही.
1: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
0: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
1: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
0: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
1: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
1: ऑफर कालावधी मर्यादित.

सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रीटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
1: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। अंतरंग या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी। पण प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील काही सवयींचं अभिवाचन आपण ऐकणार आहोत, जे अभिवाचन केलेलं आहे प्राचार्य गिरीश पाटील यांनी। तेव्हा वळूया या भागाकडे।
7: सवयींविषयी बोलू काही, आपल्याला आपला मित्र आणि मैत्रिणीवर विश्वास असावा, काही हरकत नाही, पण तो आत्मविश्वास वाजूपेक्षा जास्त नसावा। कारण आम्हाला मित्र मैत्रिणी प्रेयसी यांना गृहित धरण्याची सवय लागते, या सवयीतून आम्ही वेगवेगळं धाडस करण्यास मागे पुढे बघत नाही। वेळोवेळी जेव्हा कळते अरे हा असा कसा वागला, हिने असे वागायला नको होते, तो किंवा ती माझ्यासाठी जीवदेखील देण्यास तयार आहे, असा आमचा दांडगा आत्मविश्वास, यातून आम्ही अमुक केले तर हा किंवा ही सोबत राहतील हे गृहित धरून चालतो। हाही 100% सोबत आहे किंवा ही 100% सोबत आहे, नंतर निराशा होते। मला मित्र कधी 20-25 हजारांची मदत करेलच या विश्वासावर आम्ही आर्थिक धाडस करून मोकळे होतो। त्या मित्रांची आर्थिक अडचण, त्यावेळेची परिस्थिती याचा विचार आम्ही करीत नाही। थोडक्यात, कोणालाही गृहित धरण्याची सवय लावू नका। गृहित धरण्यापूर्वी त्याला किंवा तिला एकदा तरी आजमावून बघा, विश्वासात घ्या, परीक्षा घेऊन बघा। जीवनात नापास होणार नाहीत आणि कोणालाही 100% सोबत आहे असं गृहित धरण्याची सवय मुळीच ठेवू नका। धन्यवाद
1: रसिको। आता आपण ऐकलं प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील भाग। अंतरंग या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली।

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5352-4726-2626।
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं गीत इश्क इश्क इश्क। या चित्रपटामधलं गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार, आशा भोसले आणि सुषमा श्रेष्ठ यांच्या आवाजात।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: हरिहरन आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं गुलजार ह्यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गुरु या चित्रपटामधलं, संगीतकार ए आर रहमान.

0: कमाले, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही,
1: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स,
0: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
1: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन।
0: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा,
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
2: या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल, आणि हे गीत गायलं आहे आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी।

0: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची विशेष मुलाखत आपण ऐकू शकणार आहात विनोबा म्हणे या कार्यक्रमात. संवादिका आरजे श्रद्धा. प्रसारण दर गुरुवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर रविवारी दुपारी 4:30. तेव्हा ऐकायला विसरू नका शिक्षक सहाय्यक कार्यक्रम विनोबा म्हणे.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि त्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात, मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं एक नजर या चित्रपटामधलं गीत. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: जुनं द्या नवं घ्या.
1: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ.
0: जुने एक्सचेंज करा
1: किंवा जुनं सोनं द्या आणि त्वरित रक्कम मिळवा.
0: 0% घट, आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी.
1: आपण कुठल्याही सराफाकडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आशा भोसले आणि विनोद सेहगल यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. गीतरचना निदा फाजली यांची, संगीतकार राहुल देव बर्मन.

बोलो रिकी, बतलाओगे?

0: कोशिश करो।
1: हे गीत आपण ऐकलं चोर पोलीस या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत दिलं होतं राहुल देव बर्मन। काय स्वानंदी,
2: अगं मिळालेल्या बोनसचा काय विचार केलायस तू? अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक खास ग्राहकांसाठी घेऊन आलीये नवीन स्कीम, ज्यामध्ये 499 दिवसांच्या ठेवीवर मिळणार 8.25% व्याजदर। काय सांगतेस काय? आणि DICGC इन्शुरन्स योजनेमुळे चक्क 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित सुद्धा राहणार आहेत।
3: अरे वा, मग मी सुद्धा या योजनेत आता सहभागी होणार बघ। पण संपर्क कोणाला साधायचा?
2: अगदी सोपं, यासारख्या अनेक ठेवींचा लाभ घेण्यासाठी जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेशी संपर्क साधा।
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे बनफुल या चित्रपटामधलं, ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात। आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिला आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी।

0: सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रिटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संकल्पना विनायक रानडे प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.
1: आपल्यासोबत मी आहे स्वाती आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता ऐकूया आग या चित्रपटामधलं गीत. बेजात लखनवी यांची ही शब्दरचना ऐकूया शमशाद बेगम यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राम गांगुले यांनी.

0: आईचं प्रेम मोजता येत नाही.
1: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
0: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
1: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
0: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
1: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
1: ऑफर
2: ऐकूया महेंद्र कपूर यांनी गायलेलं कैफे आजमी यांचं गीत. बहारे फिर भी आएगी या चित्रपटामधलं संगीतकार ओपी नय्यर.

0: कार्यक्रमातलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं मर्यादा या चित्रपटामधलं. ऐकूया लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.
1: अरे
2: चुपके से दिल दे दे
1: नहीं ते
2: नहीं ते

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक
2: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

हे गीत आपण ऐकणार आहोत धनदौलत या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना आणि गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आपल्यासोबत मी आहे स्वाती आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास.
1: खुशखबर खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा. काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा. हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप. तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5523-4726.
2: कमल, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही?
3: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स.
2: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
3: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
2: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
0: ऐकणार आहोत अभिमान या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आहे मजूह सुलतानपुरी यांचं. संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी.

0: महिन्यावर आलंय लेकाचं लग्न. सुनबाईला मंगळसूत्र घ्यायचंय तिच्या पसंतीचं. शॉर्ट आणि लॉंग दोन्ही मंगळसूत्र करूया.
1: अगं हे बघ, वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50% आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीत 100% सूट.
0: म्हणजे आता लेटेस्ट डिझाईनचं मंगळसूत्र तेही बजेट मध्ये.
1: वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव आजच भेट घ्या. वडेरे सराफ
0: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.

0: माहिती गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं. वर्मा मलिक यांच्या गीताला संगीत आहे. कल्याणजी आनंदजी यांचं आणि हे गीत आहे हम तुम और वो या चित्रपटामधलं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: मानवी मनाचं भावविश्व म्हणजे गुंतागुंतीचं कोडं. कधी खळखळून हसवणाऱ्या तर कधी अलगद पापण्यांच्या कडा ओलावणाऱ्या या भावनांना शब्दबद्ध करणारा कार्यक्रम हिंदोळा, सादरकर्त्या हेमांगी देशपांडे. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे कच्चे धागे या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांची गीतरचना. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

0: जागतिक मातृदिनाचे औचित्य साधून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या सप्तशतकोत्तर जयंती वर्षानिमित्त पदस्पर्श फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने सामुदायिक वसायदान पठणाचा कार्यक्रम रविवार दिनांक 10 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 लक्षिका मंगल कार्यालय लवाटे नगर नाशिक. कार्यक्रमाला उपस्थित राहताना आपल्या घरील इलेक्ट्रॉनिक वेस्ट म्हणजेच ई वेस्ट असल्यास उदाहरणार्थ खराब झालेले कम्प्युटर लॅपटॉप मोबाईल इत्यादी ते जमा करण्याची सोय करण्यात आली आहे. या खराब झालेल्या गॅजेटचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 7558 6266 11. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास.
1: जुना द्या नव घ्या.
2: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ.
1: जुने एक्सचेंज करा
2: किंवा जुने सोने द्या आणि त्वरित रक्कम मिळवा.
1: 0% घट आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी.
2: आपण कुठल्याही सराफा कडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल.
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
3: चित्रा यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत. गीतरचना मेहबूब यांची, संगीतकार ए आर रहमान आणि हे गीत आहे बॉम्बे या चित्रपटामधलं.

0: नमस्कार. विश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूर विश्वास. यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रीटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी, तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक. आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू, जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूया चुपके चुपके या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं आणि हे गीत ऐकूया किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात.
2: चल शुरू हो जा.

0: 3, 4.
1: राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
3: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: भूतबंगला या चित्रपटामधलं गीत आत्ता आपण ऐकलं. स्वर लता मंगेशकर यांचा, संगीतकार राहुल.
1: आईचं प्रेम मोजता येत नाही,
2: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
1: आईच्या त्यागाला, सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
2: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
1: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
2: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: ऑफर काल
0: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया दो चोर या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिला आहे राहुल देव बर्मन.

0: अगं देविका, माझ्या एका मैत्रिणीला ना गृहउद्योग सुरू करायचा होता, पण तिला त्यासाठी कर्ज मिळत नाहीये.
1: अगं इतकंच ना, मी सांगते बघ, आपली विश्वास बँक आता 10 लाखाच्या पुढे 25 लाखापर्यंत कर्जावरती 11% दरानं व्याज दर देते.
0: खरं की काय?
1: आणि शिवाय प्रोसेसिंग फी फक्त 0.75%.
0: अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. मी आजच तिला कळवते.
1: नक्की कळव. याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8 00 10 876 आणि कल्पेश आचट 8 00 16 406. या
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे मोहम्मद रफी यांच्या आवाजात भाई भाई या चित्रपटामधलं. गीतरचना हसरत जयपुरी यांची, संगीतकार शंकर जयकिशन.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: महिन्यावर आलंय लेकाचं लग्न. सुनबाईला मंगळसूत्र घ्यायचंय तिच्या पसंतीचं. शॉर्ट आणि लॉंग दोन्ही मंगळसूत्र करूया.
3: अगं हे बघ, वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50% आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीत 100% सूट.
2: म्हणजे आता लेटेस्ट डिझाईनचं मंगळसूत्र तेही बजेट मध्ये.
3: वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव आजच भेट द्या.
4: वडेरे सराफ
2: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
4: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.
5: आखियों के झरोख होसे या चित्रपटामधले गीत आता ऐकणार आहोत. स्वर आहे हेमलता यांचा. गीतकार आणि संगीतकार आहेत रवींद्र जैन.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर.
6: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सर्वसाक्षी या चित्रपटामधलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे शांता शेळके यांचं आणि या गीताला संगीतबद्ध केलं आहे भास्कर चंदावरकर यांनी.

0: खुशखबर खुशखबर खुशखबर आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5352-4726-2626।
2: कमल, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही?
3: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स,
2: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
3: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन।
2: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा।
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा
4: कॉर्नर। ऐकणार आहोत राजमंड राजश्री या चित्रपटामधला मधुसूदन कालेलकर यांचं गीत।

0: होतील चार धडाहात प्रेमात, बाकी काही उरले नाही राहील का ध्यानात।
1: सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास, यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रीटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा। त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी, तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर। कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे। तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या। रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक।
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया कांचन गंगा या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत। गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात।

0: नमस्कार नाशिककर, मी सुनील बर्वे बोलतो आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: महिन्यावर आलंय लेकाचं लग्न. सुनबाईला मंगळसूत्र घ्यायचंय तिच्या पसंतीचं. शॉर्ट आणि लॉंग दोन्ही मंगळसूत्र करूया.
2: अगं हे बघ, वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50% आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीत 100% सूट.
1: म्हणजे आता लेटेस्ट डिझाईनचं मंगळसूत्र तेही बजेट मध्ये.
2: वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव आजच भेट द्या वडेरे सराफ.
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: कार्यक्रमात हे गीत आहे रामशास्त्री या चित्रपटामधलं शांताराम आठवले यांचं गीत. ऐकूया अनंत मराठे, ऐकूया अनंत मराठे आणि मंजू यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे केशवराव भोळे यांचं.

0: यार दीदी, या वेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.
2: जुना द्या नव घ्या.
3: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ.
2: जुने एक्सचेंज करा
3: किंवा जुने सोने द्या आणि त्वरित रक्कम मिळवा.
2: 0% घट, आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी.
3: आपण कुठल्याही सराफा कडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल.
2: विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
4: श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी आता प्रसारित करीत आहोत आजचं, म्हणजेच 10 मे 2024 रविवारचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. सुरुवातीला आजच्या ठाक बातम्या. 10वीचा निकाल जाहीर, 10वीत मुलींची सरशी. नाशिक विभागाचा 90.53% निकाल. लातूरमध्ये उत्तीर्णांचे प्रमाण घटले. टंचाईच्या शक्यतेनं चाऱ्यावर जिल्हाबंदी, पालकमंत्री विखे पाटील यांचे सुतोवाच. 11वी प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ. आणि द्वारका ते नाशिक रोडचा प्रवास होणार सुसाट, 10 पदरी रस्ता रुंदीकरणासाठी न्हाईकडून अंतिम मजुरी, 220 कोटींच्या खर्चाला वित्तीय मान्यता. आता सविस्तर बातम्या. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या 10वी परीक्षेचा निकाल शुक्रवारी 8 मे रोजी जाहीर करण्यात आला. 12वीप्रमाणे 10वीच्या निकालातही मुलांच्या तुलनेत मुलींनी बाजी मारली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात मुलांच्या तुलनेत उत्तीर्णतेचे प्रमाण 8.15% अधिक आहे. यंदा 10वीसाठी राज्यभरातून 15,42,472 परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्याचे निकालाचे प्रमाण 92.9% असे आहे. राज्यातील एकूण 9 विभागांच्या निकालाच्या तुलनेत नाशिक विभाग 90.53% गुणांसह 5व्या स्थानी राहिलाय. छत्रपती संभाजीनगरचा सर्वात कमी म्हणजेच 88.41% निकाल लागला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत विभागाच्या निकालात 4.41% घसरण झाली आहे. दरम्यान राज्यात नेहमीप्रमाणेच कोकण विभाग अव्वल ठरलाय. विभागाचा निकाल 97.62% लागला असून कोल्हापूर विभागाचा निकाल 95.47% असून कोल्हापूर 2 नंबरवरती तर नाशिक 5व्या क्रमांकावर आहे. राज्यात सगळ्या विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 94.96% अशी आहे, तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 89.56% इतकी नोंदवण्यात आली. शहरातील द्वारका ते नाशिक रोड दरम्यान 10 पदरी रस्ता रुंदीकरणासाठी 220 कोटींच्या खर्चाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात न्हाईनं शुक्रवारी अंतिम मंजुरी दिली. द्वारका सर्कल ते दत्त मंदिर या 6.4 किलोमीटर अंतराचं रुंदीकरण करण्यास आणि रुंदीकरणानंतर हा महामार्ग महापालिकेकडे हस्तांतरित करण्यास मंजुरी मिळाल्यानं नाशिक रोड आता सुसाट होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर न्हाईनं या प्रकल्पाला हिरवा कंदील दर्शवला असून या महिना अखेरीस रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे आणि यामुळेही कोंडी फुटण्यास मदत होईल. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कोंडी फोडण्यासाठी महापालिकेची न्हाईसोबत चर्चा सुरू असतानाच द्वारका सर्कल ते दत्त मंदिर या मार्गाच्या रुंदीकरणासाठी महापालिकेनं 17 मार्चला निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. आता न्हाईनं अंतिम मंजुरी दिल्यानं महापालिकेनं 2027 पर्यंत काम पूर्ण करण्याचं लक्ष ठेवलं असून निविदा प्रक्रिया मे अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. आणि आता बातमी अहिल्यानगर जिल्ह्याकडून. सध्या जनावरांसाठी चारा उपलब्ध असला तरी पुढील आव्हान लक्षात घेता जिल्ह्यातून चारा बाहेर नेण्यास बंदी घालावी लागणार असल्याचं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलंय. टंचाईची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी आपण प्रत्येक तालुक्यात बैठका घेणार असल्याचंही यावेळी त्यांनी जाहीर केलं. माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले, जिल्ह्यातील टंचाई सदृश्य परिस्थिती विचारात घेता धरणातील पाणीसाठ्याचं नियोजन करण्यास प्राधान्य दिलं जाणार आहे. टंचाई परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी प्रशासन सतर्क असून प्रत्येक तालुक्याचा दौरा करून परिस्थिती जाणून घेतली जाईल. जनावरांसाठी चारा उपलब्ध व्हावा म्हणून चारा उत्पादन योजनेच्या अंमलबजावणीचे राज्यस्तरावर धोरण घ्यावे लागेल. सध्या परिस्थितीत चारा उपलब्ध असला तरी पुढचं आव्हान लक्षात घेता जिल्ह्यातून चारा बाहेर नेण्यास बंदी करावी लागणार आहे. भविष्यातील आव्हान लक्षात घेता मागील वर्षाप्रमाणेच पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून चारा उत्पादन योजनेची अंमलबजावणी करावी लागेल. 10वीच्या परीक्षेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर 11वी प्रवेश प्रक्रियेनं वेग घेतला आहे. दिनांक 8 मे ते 20 मे या कालावधीत ही प्रक्रिया राबवण्यात येईल. शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या वतीनं शुक्रवारपासून 10 मे या कालावधीत विद्यार्थी नोंदणी, अर्जाचा भाग एक ऑनलाईन सादर करणं, 11 ते 13 मे या कालावधीत शैक्षणिक पात्रतेची माहिती भरून अर्जाचा भाग एक सादर करणं ही महत्वाची कामे करण्यात येणार आहे. विद्यार्थी एकाच वेळी भाग 2 साठी सुद्धा ऑनलाईन अर्ज करू शकतो. व्यवस्थापनीन हाऊस अल्पसंख्याक कोट्यासाठी 0 फेरी, विद्यार्थी किमान 1 आणि 10 कनिष्ठ महाविद्यालयांची प्राधान्याने नोंद करू शकतो. 14 ते 15 मे या कालावधीत तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होईल. दुसऱ्या टप्प्यात 16 मे रोजी तात्पुरत्या गुणवत्ता यादीत हरकती दुरुस्ती मागण्या, संबंधित उपसंचालक शिक्षण यांच्या मार्फत हरकती दुरुस्ती मागण्यांचं ऑनलाईन निवारण, संबंधित उपसंचालक शिक्षण यांच्याकडून तक्रार निवारण अंतिम करण्यात येईल. आता बातमीपत्रात विशेष बातमी. आजच्या वेगवान आणि धावपळीच्या युगात लग्न जमवणं ही सगळ्यात अवघड समस्या झाली आहे. या सगळ्या बदलत्या परिस्थितीचा अभ्यासपूर्ण परामर्श घेत लाडशाखीय वाणी मित्रमंडळ नाशिक यांनी एक अत्यंत संवेदनशील आणि माणुसकीचा स्पर्श असलेल्या समाज कल्याणाभिमुख उपक्रम हाती घेतला आहे आणि तो म्हणजे विवाह इच्छुक विधवा, विधूर, घटस्फोटित, वयस्क, मूकबधीर, अंध आणि दिव्यांग यांचा परिचय मिळावा. श्रोते हो, हा परिचय मिळावा दिनांक 17 मे 2026 रविवार रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत माहेरघर मंगल कार्यालय खुटवटनगर सातपूर इथं आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमासंबंधीचा परिचय फॉर्म कार्यकारिणीतील सदस्यांकडे उपलब्ध आहेत. हा फॉर्म रविवार म्हणजेच 10 मे 2026 पर्यंत परिचय पत्रावर नमूद केलेल्या कुठल्याही सदस्यांकडे भरून दिला तरीही चालणार आहे. कार्यक्रमादरम्यान उपस्थित उमेदवारांचं परिचय पुस्तक यावेळी देण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या दरम्यान एखाद्या स्थळाविषयी विशेष माहिती हवी असल्यास किंवा वधूवर पसंती असल्यास पुढील मार्गदर्शनासाठी कार्यकारिणीतील सदस्य आपणास निस्वार्थ मदत करणार आहेत. तेव्हा जास्तीत जास्त संख्येनं हा परिचय मिळावा यशस्वी करावा असं आवाहन लाडशाखीय वाणी मित्रमंडळ आणि सर्व कार्यकारिणी सदस्यांनी केलं आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 94-222-45-834. आता बातमीपत्रात आणखीन एक विशेष बातमी. श्रोते हो, आता आपल्या नाशिकमध्ये दर रविवारी नाशिकच्या अगदी मध्यवर्ती म्हणजेच इंदिरानगर भागात दर्जा आणि गुणवत्तेनं श्रेष्ठ व्यावसायिक आणि कृषीजन्य विविध पदार्थ आता एकाच छताखाली खरेदी करता येणार आहेत. खास नाशिककरांसाठी दर रविवारी आपल्या मातेतील ताजेपणा आणि शुद्धता घेऊन येतोय हाट बाजार. या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे रसायनमुक्त धान्य आणि थेट उत्पादकांकडनं मिळणारा खात्रीशीर माल. आपल्या जुन्या आठवडे बाजाराची आपुलकी आणि विश्वास पुन्हा अनुभवण्यासाठी दर रविवारी आपण नक्की येऊ शकता. मंडळी या हाट बाजारात आपल्याला चक्कीवर दळलेलं पीठ, सेंद्रिय तांदूळ, गूळ, घरगुती मसाले, आरोग्यवर्धक मिलेट्स आणि मल्टीग्रेन पिठाचे आणि पौष्टिक आहाराचे पदार्थ तसंच झटपट पण घरच्या चवीचे तयार पदार्थ खरेदी करता येणार आहे. तेव्हा आरोग्यदायी खाण्यासाठी आणि प्रसन्न राहण्यासाठी दर रविवारी भेटूया हाट बाजारात. पत्ता आहे 50 सिद्धिविनायक कॉलनी, स्टेट बँक कॉलनी, गजानन महाराज मंदिराच्या मागे, इंदिरानगर, नाशिक. अधिक माहितीसाठी संपर्क 74-984-14-725. याबरोबरच आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र समाप्त करीत आहोत. नमस्कार.

आणि आता ऐकणार आहोत मंगळसूत्र या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत. ऐकूया कृष्णा कल्ले यांच्या स्वरात. गीताला संगीत दिलं आहे बाळ पळसुले यांनी.

0: महिन्यावर आलंय लेकाचं लग्न. सुनबाईला मंगळसूत्र घ्यायचंय तिच्या पसंतीचं. शॉर्ट आणि लॉंग दोन्ही मंगळसूत्र करूया.
1: अगं हे बघ, वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50% आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीत 100% सूट.
0: म्हणजे आता लेटेस्ट डिझाईनचं मंगळसूत्र तेही बजेट मध्ये.
1: वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव आजच भेट द्या वडेरे सराफ.
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

हॅलो हॅलो हॅलो हॅलो, कोण आलं कोण आलं कोण आलं? अहो आजी आली, दुसरं कोण येणार हो की नाही? रविवारी सुमती आजी येते म्हणजे येते हो की नाही? आणि नुसते येत नाही, छान छान गोष्टी गाणी घेऊन येते हो की नाही? मग काय मित्रांनो, लागल्या का सुट्या? हो लागल्या ना, कधीच लागल्यात. आणि नवीन अभ्यासक्रमसुद्धा सुरू झाला होता तुमचा हो की नाही? मग काहींचे अजून क्लासेस चालू आहेत नवीनचे, काहींना सुट्या लागल्या आहेत. आता काय बाबा, मे महिन्यामध्ये मज्जाच मज्जा हो, अभ्यास नाही. मग काय करायचं? गाणी गोष्टी ऐकायच्या, धमाल करायची, घरामध्ये मज्जा करायची, घरात बसून मज्जा करायची हो की नाही? हो शाणे मुलं तुम्ही आता हो की नाही बेटांनो? मग ऐकायची गोष्ट हो. हां, ताजा अंक आहे मुलांच्या मासिकाचा हो. आणि या आहेत सीमा केळकर नागपूरच्या, खूप छान गोष्ट लिहिली हो त्यांनी. काय नाव आहे माहिती? विजय सद्गुणांचा. आता हे माहिती आहे तुम्हाला, हे काही सांगायची गोष्ट आहे. विजय कशाचा होतो? सत्याचा होतो, सद्गुणांचा होतो, चांगल्या गोष्टींचा होतो हो. खोट्याचा आणि पापाचा कधीही विजय होत नसतो, भले उशीर लागो, पण सत्याला आणि सद्गुणांना न्याय मिळतोच हो. कधी कधी सोशिकतेची अगदी परिसीमा होते, आणि असं हे सोशिक मन असेल तर खूप गोष्टी साध्य होतात आयुष्यात. म्हणून ऐका बरं, विजय सद्गुणांचा. एक गाव होत, गावाच्या बाहेरच्या बाजूला एक लहानसे झोपडीवजा घर होते. तेथे एक माणूस राहत होता आणि त्याचे नाव होते शांताराम. बघा नाव सुद्धा काय आहे, शांताराम. तो एकट्याच राहत होता. त्याने आपले घर स्वतःच बांधले होते. घर छोटेसे पण समोर थोडी मोकळी जागा, तेथे फुलांची झाडे लावलेली, शांत परिसर पण स्वच्छ ठेवलेला. ओ घरात मोजक्याच गरजेच्या गोष्टी हो. आपण घरात कधी कधी नको त्या उगीच भरपूर बिनकामाच्या गोष्टी गोळा करून ठेवतो आणि अडचण करून घेतो. खरं म्हणजे आपल्याला जेवढ्या गोष्टी लागतील ज्यांची गरज आहे तेवढ्याच आपण सुटसुटीतपणे घरात ठेवायला पाहिजे. पण नाही, आपल्याला इतका लोभ असतो ना, आपण गोळा करत सुटतो हो की नाही? मग त्याने मात्र घरात फक्त गरजेच्याच गोष्टी ठेवलेल्या होत्या, त्याही नीटनेटक्या ठेवलेल्या होत्या. घरासमोरची जागा ही सकाळ संध्याकाळ तो स्वतः जाळून स्वच्छ करायचा. कशाचाही भपका नाही की देखावा नाही, एकदम साधी राहणी. पण कोणी अडी अडचणीला बोलावली की ताबडतोब हजर असायचा. वा किती छान गुण आहे. संकटात उपयोगी पडत नाही तो माणूस कसला, त्याला माणूस तरी म्हणणे योग्य आहे का? संकटात कोणीही असो धावून जायलाच पाहिजे, मदत करायलाच पाहिजे, त्यालाच माणूस म्हणतात. ज्याच्यात माणुसकी आहे तो माणूस, कळला? तर हा लगेच हजर व्हायचा. शांतारामचा स्वभावही शांत आणि सरळ, कोणाचा हेवा दावा नाही की स्वार्थीपणाने वागणे नाही. त्यामुळे लोक त्याला महात्मा म्हणू लागले. हो महान आत्मा, मोठा आत्मा, चांगला माणूस, ज्याच्यात सद्गुण आहे तो चांगला माणूस, त्याला लोक महात्मा म्हणतात हो की नाही? सकाळी लवकर उठून परिसर झाडायचा, झाडांना पाणी द्यायचे, मग आंघोळ, देवपूजा, ध्यानधारणा करायची, स्वतःचे जेवण स्वतः बनवायचे आणि आपला जेवणाचा डब्बा भरून घ्यायचा आणि कामावर जायचे. तिथेही मन लावून काम करायचे. कधी कोणाशी भांडण नाही की मतभेद नाही, उलट गरज असेल तर त्यांना तो मदत करायला तयार. रागावणे तर त्याला कधीच माहीत नव्हते. बापरे, आपला तो उठसूट राग येतो, विनाकारण राग येतो. कोणी बोललं की राग येतो, आई बोलली की राग येतो, पप्पा बोलले की राग येतो, दादा बोलले ते रागच राग येतो. आपण का बरं राग येतो आपल्याला? त्यामुळे शांताराम सगळ्यांनाच आवडायचा. शांतारामच्या घराशेजारी एक माणूस राहत होता, त्याचे नाव होते भास्कर. त्याचा स्वभाव अगदी विचित्र होता हो. चांगली माणसं असतात तशी विचित्र माणसे असतात, सुस्वभावी असतात तशी दुर्गुणीही असतात. जगात सर्व प्रकारची माणसं आहेत हो. बहुरत्ना वसुंधरा हो. अतिशय रागीट होता तो, एवढं तेवढं काळ लावून चिडायचा, कोणाला काही बोलायचा, त्याचे कोणाशीच पटायचे नाही. त्याच्यामुळे त्याच्या घरी कोणीही जायचे नाही. शांतारामच्या घरीमध्ये लोकांची सारखी ये जा चालू असायची. ते पाहून भास्करला शांतारामचा
खूप राग यायचा। त्याने असं करता करता तो शांतारामचा द्वेष करायला लागला। रागाचं रूपांतर द्वेषात झालं। लोक याला मान देतात, याला महात्मा म्हणतात, हे एकही भास्करला सहन होत नव्हतं। एक दिवस भास्करच्या डोक्यात आलं, आता वाईटच स्वभाव आहे त्याचा, काहीतरी वाईट येणारच त्याच्यामध्ये। एक दिवस त्याच्या डोक्यात आलं, हा महात्मा काय त्याची जिरवतोच, कसा काय शांत राहतो ते बघतोच, म्हणे हा शांत राहतो। हो, पण सहनशीलतेलाही मर्यादा असतेच की नाही, हाही मर्यादा तोडेलच ना केव्हा तरी, त्याची शांतता संपेलच ना, तोही चिडेलच ना, रागवेलच ना। आणि मग भास्करने प्लॅन केला, तो शनिवारी शांतारामच्या घरी गेला। शांतारामने त्याचं स्वागत केलं। भास्कर म्हणतोय, उद्या रविवार आहे, सुट्टी आहे, माझ्याकडे जेवायला या। भास्कर म्हणला, बापरे, हा एवढा दुर्बुद्धीवाला वाईट माणूस सांगतोय शांतारामला उद्या माझ्याकडे जेवायला या। शांताराम म्हणतोय, काही खास कारण आहे का? नाही हो, सहज आपली सुट्टी आहे, म्हणजे एकत्र जेऊ। हो हो, जरूर जरूर। हां, शांतारामने आमंत्रण स्वीकारले। दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी शांताराम भास्करकडे जेवायला गेला। भास्करने शांतारामला जेवायला बोलवलेलं होतं आणि म्हणून मग ते जेवायला गेला। शांतारामला भास्करने खूप वेळ नुसतेच बसवून ठेवले। आधी इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, पुढे बोलायला काही विषयच राहिले नाही। जेवणाचा तर पत्ताच नव्हता, तरीही शांताराम शांतपणे बसून राहिला। भास्कर जेवणाबद्दल काही बोलेच ना, शांतारामला तो काहीतरी मुद्दाम करत असल्याची शंका आली। हो, असं आहे का, याचा एक प्लॅन दिसतो बरं का, मला चिडवण्याचा, मी कसा रागवेल याला बघायचं बरं का, म्हणून व लक्षात आलं त्याचे की याचे काहीतरी मनामध्ये हेतू आ। तरी तो चिडला नाही। त्याला लहानपणी त्याने वाचलेली एक गोष्ट आठवली। स्नान करून येणाऱ्या एकनाथांवर दुष्ट लोकांनी थुंकायचे व प्रत्येक वेळी एकनाथांनी शांतपणे पुन्हा नदीवर जाऊन स्नान करून यायचे। अखेर ते दुष्ट लोक खजील झाले आणि त्यांनी एकनाथांची क्षमा मागितली। एकनाथ मुळी चिडले नाही, ते जितक्या वेळा थुंकले तितक्या वेळा ते नदीवरून आंघोळ करून आले। ही गोष्ट आठवून शांताराम शांत बसले। तेवढ्यात भास्कर, इतक्यात जेवण तर संपले। भास्कर आतून बाहेर कळा, जेवण भरकुच नाही संपलं। शांताराम म्हणतो, काही हरकत नाही, परत केव्हा तरी येईन, निघू मी आता। शांताराम शांतपणे म्हणाला आणि घरातून बाहेर पडू लागला। तेवढ्यात भास्करने त्यांना परत बोलावलं, खरं तर मी तुम्हाला नुसते असेच बोलावले होते, माझ्या घरात तर जेवण नाहीच आहे, मी स्वयंपाकच केला नव्हता। अहो, घरात काही दगड आहेत, खायचे असतील तर खा। तेव्हा महात्मा असून म्हणाला, दादा चेष्टा करताय ना, अहो दगड काही खायची गोष्ट नाही, तुम्हाला चांगलं माहिती आहे। एक काम करतो, आता मला कामाला जायचंय आणि आता मी निघतो, म्हणून महात्मा शांतपणे जायला निघा। आता मात्र भास्करला स्वतःचीच लाज वाटली। हो, आपण वागलो त्याचा पश्चाताप होऊ लागला। हा खरंच शांत आहे, त्याला मुद्दाम चिडवले तरीही तो चिडला नाही। आपण त्याचा अपमान केला, उगीच त्याचा द्वेष केला। आणि मग भास्करने झाल्या प्रकाराबद्दल महात्म्याची म्हणजे शांतारामची माफी मागितली। शांतारामनेही त्याला लगेचच माफ केलं आणि तो घरी गेला। भास्करला, शांतारामला लोक का मान देतात, का मानतात, महात्मा का म्हणतात ते कळलं। तोही शांतारामला महात्मा म्हणू लागला। मंडळी ऐकताय ना, कोणी कसेही वागले, लक्षात घ्या, कोणी कसेही वागले तरी आपण आपले धैर्य आणि आपला शांतपणा सोडायचा नसतो। कळलं का मंडळी, कोणी कसेही वागले तरी आपण आपले धैर्य आणि आपला शांतपणा सोडायचा नसतो। मग बघा, किती छान गोष्ट आहे हो, संयम शिकवणारी, सद्गुण शिकवणारी, हो की नाही। हो, जगात सर्व प्रकारचे लोक आहेत, काही त्रास देतात, काही मदत करतात, हो, म्हणून मग त्रास देणाऱ्यांनाही माफ करायचं असतं, त्याच्याने आपलं काहीही नुकसान होत नसतं। म्हणून एक निश्चय करायचा असतो की नेहमी मी सर्वांशी चांगलंच वागण्याचा प्रयत्न करीन। मी प्रयत्न करीन शब्द वापरलेला आहे, लक्षात घ्यावा,
कारण प्रयत्नाने सगळ्या गोष्टी हळूहळू साध्य होतात. आपण काही लगेच महात्मा बनणार नाही आहे हो की नाही, पण बनण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे मंडळी, हो की नाही? मग तुम्ही माझे शानुले शानुले छोटे छोटे मित्र खूप छान आहात ना, म्हणून तुम्हाला मला असं सांगावं असं वाटतं हो की नाही. तर उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली म्हटलं ना मग अशीच तुम्हाला मी, तर हे प्रकाश तेरे देसाई बडोद्याचे काय म्हणतात बघा, ते उन्हाळ्याच्या सुट्टीचं प्लॅनिंग सांगतायत तुम्हाला. ते उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही काय काय करायला हवं छान छान ऐकताय ना. मग हो तुम्हाला उपयोगीच आहे ते, मोठी माणसं चांगल्याच गोष्टी सांगतात की नाही, तुमच्या फायद्याचं सांगतात की नाही, हो की नाही काय राणी गणू हो ना. मग ऐका हा, रविवारचा दिवस सकाळी मी माझ्या मित्राकडे गेलो. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर विचारले, काय रे विजय अनिश, अनिश कुठे दिसत नाही आहे? अनिश ना तो झोपला अजून, कालच परीक्षा संपली, रात्री झोपताना त्याने ताकीद दिली होती उद्या मला तुम्ही उठवू नका, मला हवं तेव्हा मी उठेन. बापरे, मी माझे मत मांडले, अनिशची परीक्षा काल संपली म्हणून तो आज खूप उशिरा उठणार ठीक आहे, पण त्याला म्हणावं उद्यापासून असा उशिरा उठू नकोस नाहीतर आळस वाळेल. खरं म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी लागली की विद्यार्थ्यांनी कामं करावीत. बापरे काका काय सांगतात बघा, कामं म्हणजे काय, शेतात पाठवताय काय तुम्हाला? काय कामं करायत बघा, पण जरा वेगळी कोणती या संदर्भात सांग पाहू विजय, उन्हाळ्याच्या सुट्टीत अनिश काय काय करणार आहे? विजय जरा अडखळलाच म्हणून त्याच्या पत्नीने बाजू मांडली, ती म्हणाली, अहो काय करणार ते आम्हालाही माहीत नाही, पण तो अभ्यास मुळीच करणार नाही आहे संबंध सुट्टीमध्ये, एवढं आम्हाला मात्र नक्की माहीत आहे. मीना वहिनींच्या युक्तिवादाने मला जरा गंमत वाटली. सायंकाळी गेलो माझ्या बहिणीकडे मृदुलेकडे, तिथे मृदुला तर भेटलीच शिवाय भाची लोपाही भेटली. इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्याचे दोनों नाटकच केले आणि मग मुख्य विषयाला हात घातला. विचारले, काय लोपा पेपर्स कसे गेले? पेपर्स ना छान गेले, आठवी उत्तम प्रकारे पास होईन असं वाटतंय, असं ती विश्वासाने म्हणाली. उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली होती म्हणून मी खुशीत होती. मी तिला प्रश्न विचारला, लोपा उन्हाळ्याच्या सुट्टीत तू काय करणार आहे कळू दे तरी मला. सांगते की, लोपा म्हणाली, आतापर्यंत खूप अभ्यास केला, आता ठरवलंय अभ्यासाच्या पुस्तकांचं नाव घ्यायचं नाही, तोंडही बघायचं नाही. अगं पण करणार काय ते तरी सांगशील का? हे पा मामा, मी की नाही पार्लरमध्ये आईस्क्रीम खाणार, थंड पेय पिणार, हॉटेलमध्ये विविध पदार्थ खाणार, उत्तम उत्तम आंबे खाणार, मित्रमैत्रिणींनी नातेवाईकांना भेटणार, पाहुण्यांच्या आदरातिथ्य करणार, सिनेमा नाटक बघणार, गाणी ऐकणार, टी व्ही पाहणार, मनोरंजक पुस्तके वाचणार. अगं बस बस बस जरा थांब की, केवढी ही यादी. मामा घरच्या मंडळींबरोबर जवळपासचे प्रवास करणार, घरातील अडगळ दूर करणार, काही स्तोत्र आरत्या पाठ करणार, आईवडिलांकडून विविध सणांच्या उत्सवांच्या कथा ऐकणार. आणि वा वा वा लोपा, तू जे काही करणार आहेस ना ते कौतुकास्पदच आहे. तू हे सारं करायचं म्हणतेस त्या तुझा उत्साही स्वभावही दिसतो, त्याचं मी कौतुक करतो. पण एक लक्षात ठेव, गंमत म्हणून बाहेरचं खावं प्यावं तेही कधी काळी, ऐकताय का मंडळी? गंमत म्हणून कधी काळी बाहेरचं खावं तेही कधी काळी, हा नियम पाळा नाहीतर तब्येत बिघडू शकते. अगदी बरोबर. अप्पा मामा माझं कौतुक केल्याबद्दल थँक्स, चांगला उपदेश दिल्याबद्दलही थँक्स. लोपांना खुशीत येऊन माझे आभार मानले. म्हणून मी देखील उत्साहात आलो आणि उन्हाळ्याची सुट्टी कशी घालावी याबद्दलचे माझे सारे विचार मी तिला सांगितले. तेव्हा ती म्हणाली, मामा तू कवी आहेस ना, माझ्याशी जे काही बोलला सारी चाळवळी करून दाखव की. हे ऐकताच मला स्फुरण आले आणि थोडासा विचार केल्यावर मी बोललो, उन्हाळ्याची सुट्टी एकदा का लागली, उन्हाळ्याची सुट्टी एकदा का लागली, सुरू करा कामे जरा आगळी वेगळी. मला जर विचाराल सुट्टी कशी घालू, मी उत्तर देईन, वाया नका घालू. बरोबर, सुट्टी वाया घालवण्यासाठी नाही, भरपूर वेळ आहे, भरपूर गोष्टी करता येऊ शकतात, नवनवीन काही शिकता येऊ शकतं. हो खूप गोष्टी शिकण्यासारख्या, एरवी ज्या गोष्टी आपल्याला करता येत नाही, आपण वेळ नाही म्हणून आपण आरडाओरडा करतो, तर या संधीचा आपण फायदा घ्यायचा आहे. आणि सुट्टीमध्ये ज्या ज्या इच्छा असतील ती ती कामे आनंदाने करायची, काही काही नवीन नवीन गोष्टी शिकून घ्यायच्या. बरं का मित्रांनो, तुम्हाला खूप दिवसात मी सुटके सांगितले नाही हो की नाही, मग काही सुटके ऐकायचे तुम्हाला, तेवढीच मज्जा आपली हो की नाही. ऐका बरं, हजर जबाबी हजर जबाबी. एका वर्गात भूगोलाचा तास चालू होता.
शिक्षकाने एका विद्यार्थ्याला विचारले, रमेश सगळ्यात अधिक बटाटे कुठे असतात? रमेश सगळ्यात अधिक बटाटे कुठे असतात? रमेश म्हणाला, समोसात किंवा बटाटे वड्यात. या बटाटे कुठे असतात? रमेश म्हणतोय, समोसात किंवा बटाटे वड्यात. अंदाज ऐका, दुसरा चुटका. 100 माणसांना 8 किलो डाळीची आमटी पुरते तर 125 माणसांना किती किलो डाळ लागेल? एक मुलगा म्हणाला, 8 किलो डाळ सुद्धा 125 माणसांना पुरेल. अहो, जरा पाणी जास्त घातले की झालं. वा, किती हुशार आहे हो. म्हणतो, काय डाळ बिळ जास्त वापरायची गरज नाही, थोडस पाणी होता की झालं. धूळ फेक. आता धूळ फेक करणे हा वाक्प्रचार

माहिती तुम्हाला, आमकाने धूळफेक केली म्हणजे मला फसवलं असं त्याचा अर्थ आहे. बघा, बाजारातून सामान आणताना वडील आपल्या मुलाला समजावून सांगत होते. दुकानदाराकडे नीट लक्ष ठेव बरं, तो केव्हा तुझ्या डोळ्यात धूळ फेकेल करणार नाही तुला. या बच्चन दिला धूळफेक या वाकपुराचा अर्थच माहीत नाही आहे. तो काय म्हणताय का? हा, मुलगा म्हणाला, बाबा तू मुळीच काळजी करू नका, दुकानात गेल्याबरोबर मी चष्मा लावून घेईन वेड्या, असा त्याचा अर्थ आहे का? म्हणजे ते दुकानदाराकडे लक्ष ठेवा असं वडील सांगतायत त्याला. गणित, आईने विचारले, सोनू तुला गणितात किती मार्क मिळाले? सोनू म्हणाला, पप्पूपेक्षा 8 कमी. पप्पूपेक्षा 8 कमी? पप्पूला किती मिळाले? सोनू म्हणाला, 8 म्हणजे 0. पोलीस दलातील भरतीसाठी अर्ज करायचा होता. हो, त्यात सर्व माहिती भरून झाली. एकाने पोलीस दलामध्ये जायचं, तर राजेश नावाचा माणूस आहे, त्याला पोलीस दलात जायचे. त्याने फॉर्म भरला, सगळ्यात शेवटी प्रश्न विचारला होता त्या फॉर्ममध्ये, तुम्हाला कधी अटक झाली होती का? शेवटचा प्रश्न आहे फॉर्म मधला. राजेशने पुढे लिहिले, एकदाही नाही. बापरे, एकदाही नाही? प्रत्येक वेळी पोलीस येण्यापूर्वीच मी पळून जात होतो, त्याच्यामुळे मला अटक झाली नाही. का मंडळी, आली का माझ्या चुटक्या ऐकून? मग हॅव अ नाईस डे, घरात बसा, मजा करा, उन्हाळ्याची सुट्टी आनंदात घाला, आई पप्पांना मदत करा, स्वयंपाकघरात काम करा, ज्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण करून घ्या, खूप काही नवीन गोष्टी शिकून घ्या.

0: सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: आणि आता कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. या मालक या चित्रपटामधलं पी सावळाराम यांची शब्दरचना. संगीत दिलं आहे स्नेहल भाटकर यांनी. आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि मन्नाडे यांच्या आवाजात.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: ऐकूया एक धागा सुखाचा हे गीत ऐकणार आहोत. जगाच्या पाठीवर या चित्रपटामधलं ही शब्दरचना आहे ग. दि. माडगुळकर यांची. ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.

0: आईचं प्रेम मोजता येत नाही,
1: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
0: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
1: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
0: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
1: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
1: ऑफर कालावधी मर्यादित.
0: अटीला

0: टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

आणि आता ऐकूयात जगदीश खेपूडकर यांचं गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात मंत्र्यांची सून या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही, प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5352-4726-2626।
1: कमल, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही?
2: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स,
1: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
2: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन।
1: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा,
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनरा कॉर्नर।
3: आता हे गीत ऐकणार आहोत, सप्तपदी या चित्रपटामधलं मुकेश यांनी गायलेलं। ही शब्दरचना आहे मधुसूदन कालेलकर यांची, ही शब्दरचना आहे मधुसूदन कालेलकर यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे गजानन द्वारकानाथ यांनी।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍडमुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: महिन्यावर आलंय लेकाचं लग्न. सुनबाईला मंगळसूत्र घ्यायचंय तिच्या पसंतीचं. शॉर्ट आणि लॉंग दोन्ही मंगळसूत्र करूया.
3: अगं हे बघ, वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50% आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीत 100% सूट.
2: म्हणजे आता लेटेस्ट डिझाईनचं मंगळसूत्र तेही बजेट मध्ये.
3: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव आजच भेट द्या वडनेरे सराफ.
2: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
4: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे वरदक्षिणा या चित्रपटामधलं गदी माडगुळकर यांचं गीत. ऐकूया सुधीर फडके यांच्या स्वरात आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: आईचं प्रेम मोजता येत नाही,
2: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
1: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
2: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
1: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
2: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांचं गीत. सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हे गीत आहे मल्हारी मार्तंड या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.

गला बिघा याची कुठवर ठेवशील निगा सुरेख वस्तू म्हणजे आवाज न जगा याला कुंभ

सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रिटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संकल्पना विनायक रानडे प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: आणि आता ऐकूया शाहीर अमर शेख यांचं गीत पंडितराव नगरकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी आणि हे गीत ऐकूयात अमर भोपाळी या चित्रपटामधलं.
2: शब्द जाई कन्यात फडफड नाही त्याची तडफड घ्यार ध्यानात येड पोकरा वाणी कर भटकता या रानात जर का नाही जाग झाला

0: तपस्वी होती सिंधु माया केला, शक्के हुन दौडला घोडाला केला गेला, अशी परंपरा ज्याची थोर वक्त परिघोर आहे येणार ऐका तुम्ही राजे आनंद होता रंग महाला नवी बया भेटली त्याला लावणीचा पाहून शिणगार रूप तिसन्यार झाला बहादर पुरातन गार सांगू काय राजे हो
1: जुनं द्या नव घ्या
2: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ
1: जुने एक्सचेंज करा
2: किंवा जुनं सोनं द्या आणि त्वरित रक्कम मिळवा
1: 0% घट आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी
2: आपण कुठल्याही सराफाकडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल
1: विश्वास नाशिककरांचा
2: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा

0: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची जी श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिकहो रेडिओ विश्वास आणि तालवैभव वाद्यमेळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत बोहाडा उत्सव वैशाखाचा मेळ प्रथा परंपरेचा या विशेष मालिकेत तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. नाशिक, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये चैत्र वैशाखात साजरा होणारा प्रमुख उत्सव म्हणजे बोहाडा. साधारणतः 250 ते 300 वर्षापासूनची परंपरा जपणारी मंडळी आजही आपल्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वर भागामध्ये आहेत. आणि ह्याच अनुषंगाने आज आपल्याशी गप्पा मारायला खास त्र्यंबकेश्वरहून आलेले आहेत श्री तीर्थराज रत्नाकर घैसास गुरुजी, जे बोहाडा परंपरेतील कलगीवाल्यांचं गुरुघर म्हणून त्यांचं घराणं ओळखलं जातं. साधारणतः 350 वर्षाची ही परंपरा आजही कशा पद्धतीने जपली जाते या विषयावरती प्रकाश टाकण्यासाठी खास गुरुजी आपल्याला भेटायला आलेले आहेत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. गुरुजी, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: धन्यवाद.
0: सध्या सगळीचकडे बोहाडा सुरू आहे, मोखाडा असेल, नाशिक असेल, त्र्यंबकेश्वर असेल, ज्या ज्या तिथीला ज्या ज्या गावामध्ये परंपरानुसार बोहाडा काही ठिकाणी सुरू झालाय, काही ठिकाणी व्हायचा आहे, तर आपल्या त्र्यंबकेश्वर मध्ये 350 वर्षाची परंपरा आहे आणि त्याचा एक खूप मोठा इतिहास आहे, तर ह्याविषयी आज मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे.
1: प्रश्न खूप चांगला आहे. आणि या बोहाड्याचं मूळ शब्द आहे बहु आखाडा.
0: बर,
1: ते ग्रामीण भाषेत त्याचा अपभ्रंश होत होत बोहाडा हा शब्द सगळ्यांना सोपा वाटावा ह्या दृष्टीने तो झाला असावा.
0: बर,
1: तर आपल्या याच्यात 4 वेद आहेत, 18 पुराण आहेत, 6 शास्त्र आहेत, 14 विद्या आहे, 64 कला आहे. एवढी परंपरा जोपासणारी भारतीय संस्कृती आहे. तर ही परंपरा सांभाळताना वेद सगळ्यांनाच म्हणता येतील नाही, शक्य नसतं, गुरु परंपरेत ते जावं लागतं. पण इतिहास आहे, पुराण आहेत, ही इतिहास पुराण अगदी लहान बालकापासून ते वृद्धांपर्यंत कशी अंगी उतरतील किंवा त्या त्या देवतेचं शौर्य, त्या त्या देवतेची कथा ही प्रत्येक बालकापासून ते वृद्धांपर्यंत ती हलगीवरची एकदा हे वाजायला लागले की त्यांच्या ह्याच्यात देवतेचा संचार निर्माण होतो. तर नाटक परंपरा ही पुढे विकसित झाली, पण ह्याच्या आधी हजारो वर्ष त्या त्या देवतांचं रूप घेऊन या वसंतोत्सवात या वसंताचं स्वागत करण्याकरता त्या देवतेला बोलावलं जायचं. तर त्या इतिहास पुराणांची जी परंपरा आहे ती साकार करण्याचं स्वरूप म्हणजे हा बहु आखाडा, म्हणजे दशावतारांचं, बहु देवतांचं नृत्य म्हणून हा बोहाडा परंपरेचा हा इथे या आपल्या नाशिक, पालघर, मोखाडा असेल इथे परंपरागत चालू झालेलं आहे. ही त्र्यंबकेश्वरला पेशव्यांपासून त्यांना ह्या परंपरेला प्रोत्साहन मिळालं. थोरले बाजीराव पेशवा हे साधारण पुराणांचे, इतिहासांचे जाणकार होते आणि हे जे जतन करतील त्या परंपरांना ते प्रोत्साहन द्यायचे, राजाश्रय मिळवून द्यायचे. आपल्या उत्तर महाराष्ट्र म्हणतात त्या या भागात कलगी तुरा असे दोन फड असायचे. तर या कलगी तुराच्या माध्यमातून हे पुराण, इतिहास हे समाजासमोर आणणं हे सोपं जायचं, कारण ती कवनं आहेत. मग ही कवनं कुठून चालू होतात? तर ती भागवत असेल, रामायण असेल, महाभारत, पांडव प्रताप, काशीखंड असे वेगवेगळे ग्रंथ आहेत. आता सामान्य माणूस हा ग्रंथ वाचू शकणार नाही.
0: बरोबर.
1: मग त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य ह्या कलगीतुराच्या लावण्या यांच्या मार्फतून व्हायचं की एकानी त्या देवतेचा जन्म काळाचं वर्णन करायचं, एका प्रसंगाने त्याच्या शौर्याचं वर्णन करायचं, असं वेगवेगळं वर्णन करत करत तो प्रसंग सगळ्या समाजासमोर ठेवणं हे कलगी तुरा ह्या लावणीचं किंवा फडाचं कार्य होतं. आणि मग ते एकमेकाला प्रश्नोत्तराचा तास घेत जायचे. प्रश्नोत्तरच आहे ते कलगी तुरा म्हणजे. जसं आपण आता इथे बसलेलो आहे, याविषयी माहिती एक विचारता एक सांगतोय, तसंच तो कलगीनी त्या देवतांचे अवतार विचारायचे, समोरच्यानी अवतारांचं कार्य सांगायचं, अवतारांचं उपयोगिता सांगायची. मग अवतारांची उपयोगिता हे सगळं तत्वचिंतन झालं, मग ते सामान्य समोर आविष्कार कसा येईल म्हणून त्या बहु आखाडा म्हणजे ह्या बहुदेवतांचं नृत्य. आता आपल्या हिंदू धर्मशास्त्रात नवविधा भक्ती सांगितलेली आहे. श्रवणम, चिंतनम, विष्णुस्मरणम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. तर समीपता, सरूपता, सलोकता आणि सायुज्यता या चार भक्ती आहेत.
0: बर,
1: तर ह्या बोहड्याच्या ह्या नृत्य प्रसंगात ह्या चारही भक्तींच प्राकटीकरण होत. म्हणजे एखाद्याने ते समजा श्रीरामांचं सोंग घेतलं असेल तर तो त्या श्रीरामांच्या भूमिकेत जाऊन ते नृत्य सादर करतो आणि देवता आपल्या धरणीवर नृत्य करणार म्हणून ती धरणी सुद्धा उल्लसित झालेली असते ह्या वसंतोत्सवात. ह्या परंपरेकरता ही बोहड्याची जोपासना होणं हे पुढच्या पिढीकरता फार गरजेचं आहे.
0: वा, किती छान. बोहड्यामध्ये जी सोंग नाचवली जातात त्याविषयी मला थोडं जाणून घ्यायला आवडेल की पूर्वीपासून हीच परंपरा आहे की पूर्वी काही वेगळी सोंग होती आणि आता त्याच्यात काही बदल झालाय असं काही आहे का?
1: या सोंगांची परंपरा म्हणजे दशावतार हे त्याच्यातले मुख्य आहेत.
0: बर,
1: जे विष्णूचे दशावतार जगाच्या सृष्टी स्थिती आणि पाप हरण करण्याकरता वेळोवेळी भगवान विष्णूंनी अवतार घेतले तर त्याच्यातले हे 10 अवतार हे सगळ्यात परंपरेनेच इथे नृत्य केलं जातं. आणि मग तो जो कालावधी आहे काही काही ठिकाणी त्या कालावधीचं सुद्धा वर्णन आहे की प्रदोष का झाला की हे सोंग निघणार. मग आता पहिलं नृत्याविष्कार आणि दुसरा नृत्याविष्कार याच्यामध्ये जर थोडासा कालावधी असेल तर तिथे वेगवेगळी सोंग टाकण्याची हल्ली परंपरा चालू झालेली आहे. नाही तर पूर्वी हे असं काही नव्हतं. पूर्वी दशावतार आणि त्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या कथांचं सादरीकरण केलं जायचं की जेणेकरून आपलं पौराणिक इतिहास समोर आला पाहिजे. आता राम रावणाचं युद्ध कोणासारखं आहे असं विचारलं तर ते राम रावणासारखंच असणार आहे, त्याला दुसरी उपमा नाही. तसंच एक एक हे अवतार. मग त्याच्यात पहिले ह्या वसंतोत्सवात इथे डहाळ्यानी म्हणजे आंब्याच्या पानाने तो जो ज्या स्थानावर ह्या देवता नृत्य करायला येणार आहे तो परिसर स्वच्छ करण्याकरता आंब्याच्या पानांनी तो परिसर स्वच्छ करणं, परिमार्जित करणं याच्याकरता डगळे म्हणून नृत्य आविष्कार करण्याची पद्धत आहे. म्हणून पहिला हा डगळे तिथे नृत्य करतात त्या जागेवर ती मुलं. त्याच्यानंतर मग भालदार चोपदार येतात किंवा देवता येणार आहे तर त्याची ग्वाही देण्याकरता त्या याच्याकरता म्हणून भालदार चोपदारांचं आगमन होतं. भालदार चोपदार एकदा येऊन गेले की तिथे त्याची मोठी ललकारी असते की महाराज गणराज की स्वारी आ रही है गलबला मत करो असं. त्या हा हिंदी वाक्य प्रचार आहे कारण तेव्हाचा काळ जरा उर्दूशी संबंधित होता. पेशव्यांच्या काळा आधी सुद्धाचा हा फार जुना इतिहास आहे सांगावं लागतं म्हणून ही 350 वर्षाची परंपरा आहे. नाही तर ही इतिहास पुराणाची परंपरा फार पूर्वीपासूनची आहे. त्याला त्या त्या काळामध्ये राजाश्रय जसा मिळेल तशी ती फोफावत चालते. म्हणून ते भालदार जोपदार मोठी ललकारी त्या परिसरात देतात की महाराज गणेराज की स्वारी आ रही आहे. कारण गणपती ही मंगल देवता आहे. आपण कुठल्याही कार्याचा प्रारंभ करणार असो तर पहिले गणेशाचं पूजन हे करावंच लागतं कारण गणपती ही अविघ्नकारक आहे, विघ्नांचा नाश करणारी, अमंगलाचा नाश करणारी, मंगलाची प्राप्ती करून देणारी. मग त्याला वक्रतुंड सुद्धा म्हटलं जातं. मग त्या रस्त्यावर आलेले वाईट विचार किंवा वाईट संस्कृती यांचं परिमार्जन म्हणजे तीपर्यंत येऊच नाही. जे हा आविष्कार पाहणार आहेत त्यांच्यामध्ये सायुज्य भक्ती निर्माण व्हावी म्हणून त्या वक्रतुंडाचं तिथे नृत्य नाचत येई गजानन तनुजा नाचत येई गजानन असं तो समळ्याचा तो नाद असतो आणि त्या नादावर तो गणेश आणि ती वाघविलासिनी शारदा. कारण शारदेशिवाय तर तो आपण वर्णन कुठलंच करू शकत नाही म्हणून ती शारदा आणि गणेश यांचं तो नृत्याविष्कार त्या बोहाड्याचं जे स्थान ठरलेलं असतं तिथून तो नृत्याविष्कार होतो. आणि ते सगळ्यांना देवतांना मंगल होण्याचा आशीर्वाद देतात. पाहणाऱ्या किंवा समोर आलेल्या सगळ्या जणांना मंगल त्याचा आशीर्वाद देतात आणि हा उत्सव सगळा मंगल हो अशी तिथे ते ग्वाही देऊन मग आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे जे खंडोबा आहे त्या खंडोबाचं आगमन होतं. भैरोबा खंडोबा आहे. तर त्यांचा तो कालावधी असतो. मग खंडोबाचे भक्त आहेत वाघ्या आणि मुरळी की जे त्या आयुष्यभर त्याला वाहिलेले आहेत.
0: अगदी
1: प्रत्येक कार्याला वाघ्या मुरळीशिवाय खंडोबाचं गोंधळ जागरण होत नाही. म्हणून तो महाराष्ट्राचं कुलदैवतेचं नृत्याविष्कार आपल्या या इकडे केला जातो. जसजसं जिथे जिथे ज्याची मान्यता आहे, कुठे ज्योतिबाचा असेल कुठे भैरोबाचा असेल, आपल्या इथे खंडोबाचं महत्व असल्यामुळे या मल्हारीचा नृत्याविष्कार केला जातो. मल्हारीनी मणिमल्ल दैत्यांचा संहार करून त्या मणिमल्ल दैत्यांनाही सायुज्य भक्ती दिली, मुक्ती दिली आणि जनतेलाही त्यांच्या त्रासापासून मुक्तता दिली. म्हणजे भगवंताचा ज्याला ज्याला हात लागलाय त्याच्यापर्यंत प्राप्ती करून दिलेली हाच त्याच्यात घेण्यासारखा उद्देश आहे. म्हणजे त्यांचा काही त्यांनी घात नाही केलेला आहे. ते जरी उपद्रव देत होते तरी त्यांची मणिमल्ल दैत्यांची एक विरोध भक्ती होती. भगवंताच्या कार्यात विरोध करणं ही सुद्धा एक भक्तीचं लक्षणच सांगितलेलं आहे. तर विरोध भक्ती होती पण त्या उपद्रवाचा त्यांनी नाश करून त्यालाही सायुज्य भक्ती दिलेली. म्हणून मणिमल्ल आणि त्या खंडोबाचा नृत्याविष्कार तिथे केला जातो. त्यांच्या शौर्याचं त्या मणिमल्लाचं प्रकटीकरण केलं जातं आणि त्यांनी मल्हारीनी कसं त्याच्यावर मात केली आणि जगाला यांच्या त्रासापासून मुक्त केलं. तो नृत्याविष्कार झाल्यानंतर दशावतारांचे हे सोंग चालू होतात. त्याच्यात मत्स्य, कुर्म म्हणजे कच्छ, वराह, त्याच्यानंतर मग कृष्णलीला, रामलीला, म्हणजे एकदा भागवतातल्या सगळ्या लीलांचं तिथे नृत्याविष्कार होतो. वेगवेगळ्या आहेत, कुठे रासलीलेचं कृष्णाचं, कुठे कृष्ण गोपिकेचं हे वर्णन केलं जातं. रामा एकदा एक प्रसंग झाला की मग परत मागे नाही जायचं, मग पुढे पुढे त्याच्यात जायचंय. रामायण महाभारत आहे, काशीखंडातलं शंकराचे काही शौर्याचे नृत्याविष्कार आहेत. तसं भस्मासुर मोहिनीचा अवतार आहे. असं करत करत ते नरसिंह, वामन आणि शेवटी सकाळी झुंजू वातावरण झाल्यानंतर या शंकराचे वीरभद्र आणि मग देवीचं प्राकटीकरण होतं. देवी त्या फडावर नृत्य करते, त्या मणिमल्लाचा संहार करते आणि सगळ्या जनतेला एक अभय देऊन तो हा बहुआडा म्हणजे बहु आखाडा हा एक प्रकारचा युद्धाचेच प्रसंग आहे त्याच्यात. कारण पूर्वी शौर्याला लोक फार आनंदित व्हायचे, कुठल्या याच्यात कुस्त्यांचाही हे असायचा. बहु आखाडा, तर त्या बोहाडा हा शब्द अपभ्रंश होता होता हा आता सध्या प्रचलित शब्द आलेला आहे. आणि ही नृत्य आविष्कार परंपरा पुढच्याही पिढीला आनंद देणारी आहे.
0: बर बर. आता जी सोंग त्र्यंबकेश्वर मध्ये नाचवली जातात तर पूर्वीपासून ती घराणी ठरलेलीच आहेत का, की हे घराण्याकडे ह्याचा मान आहे किंवा असं काही आहे?
1: पूर्वी असं असेल असं माहित नाही, कारण गेली 150-200 वर्ष ही परंपरा बंद पडली होती.
0: अच्छा.
1: तर हे कलगी तुऱ्याची जेव्हा सवाल जबाब व्हायचे तेव्हा एक असा प्रसंग 150 वर्षापूर्वी, म्हणजे आमच्या दादा गुरूंचे सुद्धा सांगायचे ते, आता असते तर 120-121 वर्षाचे असते. तर दर वेळेला आमच्या तिथे या कलगींचा गणपती बसतो, तर गणपतीत हे सगळं सवाल जबाबाचा कार्यक्रम दरवर्षी होतो. तर ते सांगायचे की आपल्यावर एक थाप आहे की पूर्वी हे प्रसंग करायचे, जसे आता नाटकं होतात तसे पूर्वी एक एक प्रसंग करत करत पुढे जायचं. भागवत महापुराण करतो किंवा मोठमोठे उत्सव करतो, तर पूर्वी असं नव्हतं, एकानी एका फडाने एक प्रसंग करायचा, दुसऱ्याने पुढचा प्रसंग करायचा. तर तुरेवाले जे आहे त्यांनी एक प्रसंग महाभारतातला केला की जी गांधारी आहे, तर गांधारीला लुकणाच्या हत्तीवर बसवून संक्रांतीचं वाण वाटत, म्हणजे पूर्वीपासून ती परंपरा आहे संक्रांतीला वाण वाटायची, साखरेचं वाण असेल, कोणी गुळाचं वाटतं प्रत्येकाच्या आईपतीप्रमाणे. आता कौरव राणी ही गांधारी, तर तिने तिच्या मुलांनी लुकणाचा हत्ती केला आणि ती वाण वाटत वाटत कुंतीच्या घरी आली आणि कुंतीला तिने साखरेचं वाण दिलं. भीमानी हे पाहिलं, कुंतीला थोडस आपल्या ऐश्वर्य नसल्यामुळे थोडस खजील झाली ती. भीमानी पाहिलं आईला थोडस दुःख झालेलं आहे, म्हणून तो म्हणाला आई तू काही काळजी करू नको, मी इंद्राचा ऐरावत घेऊन येतो. आता हा कुंतीनी वाण वाटायचं म्हणजे इंद्राचा ऐरावत म्हणजे हा प्रसंग आला कलगीवाल्यांकडे. तुरेवाल्यांनी त्या गांधारीच्या हातून त्या लुकणाच्या हत्तीवरून वाण वाटून ते कलगीवाल्यांपर्यंत वाण पोचवलं आणि तेव्हा म्हणाले की ह्याचा पुढचा प्रसंग आता तुम्ही करायचा.
0: बर.
1: मग आता त्या काळात 150 वर्षापूर्वी जिवंत हत्ती, अगदी इंद्राचा नाही पण जिवंत हत्ती तर आणला पाहिजे की नाही, कारण त्यांनी इंद्राचा आणलेला होता म्हणून ती थाप पडली आणि ती तोपर्यंत जो हा प्रसंग जोपर्यंत करत नाही तोपर्यंत हा भाऊ आखाड्याचा प्रसंग तुम्हाला करता येणार नाही अशी त्यांनी एक गळ घातली किंवा आड घातली आणि तो थांबला होता हा उत्सव त्र्यंबकेश्वरचा. तर तो आम्ही त्याची माहिती घेतली जुन्या जाणकारांकडून, आमच्या घरच्या परंपरेची माहिती घेतली आणि 2006 साली आम्ही तो हत्ती आणून त्या हत्तीवरून 5 पोती साखर अख्ख्या गावात वाटली. तेव्हा सुद्धा त्याच्यावर कुंतीचं एकाला रूप दिलं होतं, 5 पांडव आहेत आणि तो हत्ती सजवला होता. हत्तीवरून ती साखर अख्ख्या गावात वाटली अगदी त्या तुरेवाल्यांपर्यंत ती पोचवून त्या कुंभाराचं ते संक्रांतीचं वाण त्यांच्यापर्यंत पोचवलं आणि मग हा बहु आखाड्याचा बोहाड्याचा प्रसंग तिथून चालू केला. कारण जे जुने लोक सांगत होते की हा प्रसंग केल्याशिवाय तुम्हाला पुढचा हे करता येणार नाही. तर एक प्रसंग एका पार्टीने करायचा, एका पक्षाने करायचा, दुसरा प्रसंग दुसरा पक्षाने करायचा. मनोरंजनाचं हे साधन होतं पूर्वी, टीव्ही किंवा हे काही नसायचं. थकले भागलेले कामगार लोक शेतातून काम करून संध्याकाळी आले की चावडीच्या मेन वस्तीवर बसायचे आणि कलगीतुऱ्याचे सवाल जवाब चालायचे. कलगीतुरा म्हणजे काही भांडणं नाहीये, पुराणातलं एकमेकाला देवाणघेवाण आहे, इतिहासातली देवाणघेवाण आहे आणि ती सारखी केली तर त्याचं रिव्हिजन लहान मुलांपर्यंत पोहोचू शकतं. हाच त्याचा उद्देश आहे.
0: वा मस्तच. बरं, आता त्र्यंबकेश्वर मध्ये बोहाडा सुरू होतो त्याला काही विशिष्ट तिथी किंवा तारीख अशी ठरलेली असते का?
1: हो, आता ह्याच्यात कसं आहे, देवीचा अवतार हा देवीचं स्वरूप प्राकट्य हे पौर्णिमेचा आहे, त्यामुळे पौर्णिमाला देवीचं मिरवणूक निघेल ह्या अनुषंगाने त्याच्या मागच्या 3 तिथी

0: म्हणजे त्रयोदशी, चतुर्दशी आणि पौर्णिमा अशा तीन दिवसाचा तो पोवाडा केला जातो. द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी असा तो सोंगांचा उत्सव केला जातो आणि पौर्णिमेला ही देवी गावात संचार करते, सगळ्यांना मंगलतेचा आशीर्वाद देते. कारण वसंतोत्सवात सगळ्या देवता पृथ्वीवर येण्याकरता उत्सुक असतात. पृथ्वीवरचं जे लावण्य आहे ते त्यांना तिकडे सुद्धा मिळत नाही, म्हणून पृथ्वीवर येण्याकरता त्या ह्या दोन चैत्र आणि वैशाख या वसंत ऋतूत असतात. आपली गौराई सुद्धा माहेरी आलेली असते दोन दिवसात, त्यामुळे प्रत्येक माहेर वाशिनी तिचं माहेरी तसं जसं स्वागत होतं तसं या देवतांचं सुद्धा. आपला प्रत्येक भारतीय जो संस्कृतीचा उपासक आहे तो देवतांच्या ह्या नृत्याकरता, त्यांचं नृत्य ह्या डोळ्यांनी पाहण्याकरता आपापलेला असतो. त्यामुळे ही परंपरा अशीच अक्षुण्ण चालू राहावी आणि हा वारसा उत्तरोत्तर सादरीकरण सुद्धा उत्तरोत्तर असं भरभरी व्हावं अशी ही परंपरा आहे. हल्लीच्या या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये या मुलांना एकदा मोबाईल दिला की एकदा रील पाहत बसले की त्यांना मग त्याचं शौर्याचं भान राहत नाही, त्यांना शरीर सौष्ठवाचं भान राहत नाही. तर तसं न होता शरीर सौष्ठव त्या देवतांचा आविष्कार आपल्यात सुद्धा येणं फार गरजेचं आहे. कारण देवता बाहेर कुठे नाही आहे, ती आपल्या मनमंदिरात आहे, पण तिला आपल्या प्राकट्टीकरणाने तिला आपल्याला बाहेर काढायचं आहे. तर त्या शरीर सौष्ठवही असावं. आता एखादा रावणाचं सोंग घेतलं तर त्यांनी असं भरदस्त दिसलं पाहिजे, तरच ते सोंग सगळ्यांना मनात भरेल. किंवा एखादा शंकर आहे तर शंकराचं सोंग सुद्धा भारदस्त दिसलं पाहिजे. तर ते भारदस्तपणा कधी येईल, सारख्या रील पाहून येणार नाही. तर त्यांनी व्यायाम केला पाहिजे, सौष्ठव आलं पाहिजे. आणि हल्लीच्या कालामध्ये वाचन शक्ती आता कोणाकडे राहिलेली नाही, तर हे प्रसंग पुरेपूर सादरीकरण झाले तर तो लहान मुलगा विचारतो की बाबा हे कोण नाचत आलेलं आहे, त्या बाबांना उत्तर द्यायला लागतं. त्यामुळे बाबा सुद्धा दुसऱ्या दिवशी ते अभ्यास करून येतात की हे जे नाचत आलेली देवता ही अमुक अमुक आहे, हा वीरभद्र आहे, हा पार्वतीच्या सतीच्या दक्षाने जो यज्ञाचा विध्वंस झाला, त्या सतीचा अपमान झाला, त्याच्या बदला घेण्याकरता शंकराने पाठवलेला हा वीरभद्र, हा गणांचा अधिपती, असं त्याला वडिलांना सुद्धा अभ्यास करायला लावणारी हे विषय आहे. त्यामुळे सामान्य ज्याला माहिती नाही त्याचाही अभ्यास होतो, ज्याला माहिती आहे त्याला सुद्धा त्याच्या प्रसंगामध्ये जाण्याकरता आणि एक मार्ग मिळतो. म्हणून ही उत्सव परंपरा ही अक्षुण्ण राहणं आणि पुढच्या पिढीपर्यंत हा वारसा राहणं फारच महत्वाचं आहे.
1: बरं गुरुजी, अनेक वर्षांपासून आपलं गुरुघराणं म्हणून प्रचलित आहे, मग आपण कधी यामध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेशन सुद्धा केलेलं आहे का, त्याबद्दल काय सांगाल?
0: आता या बोहाड्याचा जो उत्सवाची परंपरा आहे याचा त्र्यंबकेश्वरमध्ये जे बंद पडलेले त्याचा मी मोखाड्याला जाऊन त्या सगळ्या परंपरेचा अभ्यास केला. मोखाड्याला आमचे एक गुरु आहे धारणे म्हणून, त्या धारण्यांकडून हे नृत्याविष्कार कसे असावे, त्याचा प्रत्येक पदन्यास कसा असावा, त्या वाजवणाऱ्या समळ्याची हलगी प्रत्येक नृत्याची वेगवेगळी, एकाच हलगीवर सगळे सोंग नाचत नाहीत, वराहाची हलगी वाजवण्याची किंवा वराहाचं चाल वेगळी आहे, गणपती नाचतो त्या गणेशाची चाल वेगळी आहे, गणेश आणि शारदा दोन्ही एकत्र नाचतात तेव्हा त्यांची दोघांची चाल वेगवेगळी आहे, खंडोबा नाचतो त्याची चाल वेगवेगळी आहे, हनुमान नाचतो त्याची चाल वेगवेगळी आहे, एवढ्या चाली आहेत त्याच्या. एक हलगी चुकली किंवा एक डबल हलगी जरी झाली तरी नाचणारा उखडून जातो, नाही तर नाचणं बेसूर होतं, एवढा त्याच्यातला मोठा अभ्यास आहे. हा सगळा त्या समळ्याच्या हलगीवरचा कार्यक्रम आहे, म्हणजे हलगी ही त्याच्यातला तो मंत्रच आहे एक प्रकारचा. हलगी जर चुकली तर नाचणारा उखडून जातो किंवा त्याचा आविष्कार तिथे नष्ट होतो. तर हा सगळा प्रसंगाचा अभ्यास मी त्या धारण्यांकडे वेळोवेळी जाऊन केला, ते प्रत्येक सोंग मी आत्मसात केलं, प्रत्येक सोंगाचा पदन्यास करून पाहिला. आमच्या या बोहाड्याच्या प्रसंगाच्या आधी 8 दिवस त्याची प्रॅक्टिस घेतली जाते, त्याला योग्य हा पार्टिसिपेंट तिथे उभा केला जातो. नाही तर एखाद्या गणेशाचं सोंग आहे आणि पाप्याचं पितर पोट पुढे नसण्याला अशक्त असा गणपती तिथे शोभून दिसत नाही. गणेशाला साजेसा असा तो कॅरेक्टर तिथे द्यावा लागतो. त्याच्याकडून तो गणेशाचा पदन्यास करून घेणं, नंतर एखादं मोहिनी असेल तर ती मोहिनी सुद्धा त्या स्वरूपात शोभली पाहिजे. तिथे जर ती भेसूर दिसली तर काही उपयोगाचं नाही. म्हणून ते सुद्धा कॅरेक्टर हे फार महत्वाचं असतं की भस्मासुरापाशी विष्णूचाच तो अवतार आहे, पण तो मोहिनी स्वरूपातला अवतार त्या भस्मासुराला मोहिनी घालून त्याला मिळालेला जो वर आहे ज्याच्यावर हात ठेवशील तो भस्म होईल. मग तो नृत्याविष्कारात त्यांनी त्याच्यावरच हात ठेवला आणि मग भस्म झाला. तर ती नाचण्याचा जो प्रसंग आहे त्या मोहिनीकडून तो करून घेणं फार महत्वाचं असतं. कारण हे दोन चार सोंग आहेत विष्णूचे, हे फार लोक पाहण्याकरता उत्सुक असतात. मग ते सगळे नृत्याविष्कार शिकलो. मी 2006 साली नरसिंह ह्या देवतेचं स्वरूप घेतलं होतं. तर आता देवतेचं स्वरूप घेणं म्हणजे त्या देवतेची उपासनाच आहे. तो आविष्कार आपल्या शरीरात बांधला जातो. एकदा ते रूप शरीरावर चढवलं की मग आपलं देहभान राहत नाही तिथे. म्हणजे तो नृत्याचा जो परिसर असतो तो मी कसा नाचून गेलो हे मला सुद्धा समजलं नाही की तो आविर्भाव तो नरसिंह देवता तिथे जागृत होते. प्रत्येक देवता ही आपल्या याच्यात आहेच, पण तिला स्फुल्लिंग देणं हे फार महत्वाचं असतं. तर तो नरसिंहाचा नृत्याविष्कार मी इतका सुरेख केला होता की ते माझं मलाच कळलं नव्हतं तिथे. आणि 2 मिनिटं ते नरसिंह देवताच शरीरात संचार केलेली होती असं ते मला स्वरूप आलं. आणि हीच परंपरा जर अशी चालू ठेवायची असेल तर ह्या प्रत्येक ह्याला प्रत्येक देवताला ती घराणी देणं हे फार गरजेचं आहे. ते एकदा घराण्यात ते दिलं की म्हणजे उपासना चालू राहते. हे खेळ नाही, ही उपासना आहे. ती देवता जर त्या आविष्कार करायचा असेल तर ते परंपरेने यावं लागतं हे सगळं. तर ही अशी परंपरा पुढच्या पिढीने घ्यावी, याची जोपासना करावी आणि उत्तरोत्तर पुढच्या पिढीला हा वारसा हा द्यावा. आपण दान काय देऊ शकतो तर हा वारसाचं दान देणं हे फार महत्वाचं असतं.
1: अतिशय छान पद्धतीची आज तुम्ही माहिती सांगितली. मुळात त्र्यंबकेश्वरचा इतिहास बोहाड्याविषयीचा, बंद पडलेली परंपरा पुन्हा नव्याने सुरू करणं, त्याच्यासाठी असलेली मेहनत घेणं, आणि हे नुसतं एक करमणुकीचं साधन नाही आहे, त्याच्यामागे विज्ञान आहे, अध्यात्म आहे. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे एवढी वर्ष चालत असलेली परंपरा ती आजही टिकवून ठेवणं आणि त्यामध्ये काडी मात्रही बदल न करता जशीच्या तशी ती पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करणं हे खूप मोठं शिवधनुष्य आहे. आणि जे लीलया आपण अनेक वर्षापासून पार पाडता आहात त्यासाठी ते सगळ्यात आधी तुम्हाला सलाम आहे. आणि आज आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती आमच्या सगळ्या श्रोत्यांना सांगितली आणि अतिशय ओघवत्या शैलीमध्ये आपण या सगळ्या प्रसंगांचं वर्णन केलं त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. आज आपण इथे आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी संवाद साधला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि ह्या पुढील सगळ्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
0: तुम्हालाही तुमच्या या प्रसंगामुळे आमचाही हा विषय पुढे जाणार आहे लोकांपर्यंत, हे फार महत्वाचं आहे. धन्यवाद.
1: तर रसिक हो, रेडिओ विश्वास आणि तालवैभव वाद्यमेळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत बोहाडा उत्सव वैशाखाचा मेळ प्रथा परंपरेचा या विशेष मालिकेमध्ये आज आपण गप्पा मारल्या त्र्यंबकेश्वर येथे वास्तव्याला असलेले बोहाडा परंपरेतील कलगीवाल्यांचं गुरुघर म्हणून प्रचलित असलेले तीर्थराज घैसास गुरुजी यांच्याशी. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: महिन्यावर आलाय लेकाचं लग्न, सुनबाईला मंगळसूत्र घ्यायचंय तिच्या पसंतीचं. शॉर्ट आणि लॉंग दोन्ही मंगळसूत्र करूया.
3: अगं हे बघ, वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50% आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीत 100% सूट.
2: म्हणजे आता लेटेस्ट डिझाईनचं मंगळसूत्र तेही बजेट मध्ये.
3: वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव आजच भेट द्या वडेरे सराफ.
2: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर दिंडोरी रोड नाशिक.
4: नाशिकचा सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यानमाला मंडळी आज रविवार म्हणजेच 10 मे 2026 रोजी वसंत व्याख्यानमाले अंतर्गत आस्वाद घेऊया प्राध्यापक सुरेश मेणे स्मृती प्रित्यर्थ, सरिता कौशिक, संपादिका एबीबी माझा वृत्तवाहिनी यांच्या व्याख्यानाचा. विषय आहे महाराष्ट्र, राजकारण आणि समाजभान त्यानंतर आपण ऐकणार आहात अफलातून म्युझिकल ग्रुप प्रस्तुत गोल्डन मेलडीज, शिवाय प्रतिभा अहिरे यांचं चित्र प्रदर्शन सुद्धा। तेव्हा जरूर या, आज म्हणजेच रविवार दिनांक 10 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक। वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2026 दररोज संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: शेतकरी बंधूंनो
1: नमस्कार. आज आपण अंड्यावरील कोंबड्यांचा आहार आणि त्यांच्यामधील घटक आणि त्याचे प्रमाण याविषयी जाणून घेऊया. अंड्यावरील पक्ष्यांची त्यांच्या वयोमानानुसार म्हणजे पिले म्हणजे जवळपास 0 ते 8 आठवड्यापर्यंत, दुसरे म्हणजे याच्यामध्येच ग्रोहर ज्यांना आपण वाढीव पक्षी म्हणू 9 ते 20 आठवडे, आणि अंड्यावरील पक्षी ज्यांना आपण लेयर्स म्हणतो 21 ते 72 आठवडे, अशा 3 गटात विभागणी केली जाते. व्यवसाय फायदेशीर होण्याच्या दृष्टीने पिलांची जोपासना व्यवस्थित होणे आवश्यक असते. त्या काळात त्यांचे संगोपन, संतुलित आहार, विविध लस टोचणी तसेच उष्णता इत्यादी गोष्टीकडे लक्ष पुरवावे लागते. शेतकरी बंधूंनो, सुरुवातीच्या काळात म्हणजे 0 ते 8 आठवडे पिलांना आपण चिकमॅश हे खाद्य द्यावे. यामध्ये प्रथिनाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे पिलांची वाढ झपाट्याने होते. 9व्या आठवड्यात पिले ग्रोअर्स गटात मोडतात, यालाच वाढीव पक्षी असे म्हणतो. ही अवस्था म्हणजे पक्ष्यांची जोमाने वाढण्याची अवस्था. या काळात त्यांना ऊर्जा पुरवणारे अन्न घटक असलेले खाद्य द्यावे. त्यासाठी ग्रोअर मॅश हे तयार खाद्य मिळते. खाद्यात बदल करताना अचानक बदल करू नये. प्रथम दोन्ही प्रकारचे खाद्य मिसळून नंतर एका प्रकारचे खाद्य कमी करावे आणि दुसऱ्या प्रकारचे खाद्य वाढवत जावे. पक्ष्यांच्या वाढीच्या काळात 14व्या आठवड्यात पक्ष्यांची चोच कापणे जरुरीचे असते. तसेच उरलेले लसीकरणही याच काळात केले जाते. याचे कारण असे की 20 आठवड्यांनी पक्षी अंडी द्यायला सुरुवात करतात. जेव्हा अशा पक्ष्यांमध्ये शारीरिक शैथिल्य निर्माण करण्याच्या गोष्टी शक्यतो उत्पादनाच्या काळात टाळाव्या. शेतकरी बंधूंनो, साधारण 18व्या आठवड्यात पक्षी अंडी द्यायला सुरुवात करतात, परंतु या काळात अंडी उत्पादन फारच कमी, तसेच अंड्याचा आकारही लहान असतो. अंडी उत्पादनाला खरी सुरुवात होते ती 20 आठवड्यानंतर. पक्ष्याची अंडी घालण्यास सुरुवात केल्यावर घरामध्ये अंडी घालण्यासाठी भांडी बसवावीत, तसेच पक्ष्यांना कृत्रिम उजेड द्यावा, त्यामुळे अंडी उत्पादन वाढते. त्याचप्रमाणे पक्ष्यांना लेयर मॅश हे खाद्य देण्यास सुरुवात करावी. खाद्यात बदल करताना सावकाश करावा. 20 आठवड्यानंतर प्रत्येक महिन्याची एखादी तारीख ठरवून त्या तारखेला जंताचे औषध द्यावे. कोंबड्यांचे जास्तीत जास्त अंडी उत्पादन 80 ते 90% असते. हे प्रमाण जास्त काळ स्थिर ठेवणे महत्त्वाचे असते. साधारण 18 ते 22 आठवडे या काळात अंडी उत्पादन 0 ते 20% तर 24व्या आठवड्यात 50% जाते. साधारण 32 ते 48 आठवड्यात अंडी उत्पादन 80 ते 90% वाढते. या काळात अंड्याचे वजन व आकार वाढलेला असतो. साधारण 49 ते 52 या आठवड्यादरम्यान अंडी उत्पादन कमी होऊन 65% येते. त्यावेळेस पक्ष्याची तपासणी करून अंडी न देणारी पक्षी बाजूला काढून त्यांची विक्री करावी. तसेच 63 ते 72 आठवड्यामध्ये उत्पादन 60% कमी होते. ज्यावेळी अंडी उत्पादन 60% कमी होते त्यावेळी पक्षी ठेवणे फायदेशीर नसते. अशा वेळी सर्व पक्ष्यांच्या विक्रीची व्यवस्था करावी. कुक्कुटपालन व्यवसायात 70 ते 75% खर्च हा खाद्यावर होत असतो, म्हणून या व्यवसायात खाद्याला खूपच महत्त्व आहे. खाद्यामध्ये कच्ची प्रथिने, तंतुमय भाग, चरबी, एकूण खनिजे, विद्राव्य पिष्टमय भाग व पाणी या अन्न घटकाचा समावेश होतो. याशिवाय खाद्यात ऊर्जेलाही तितकंच महत्त्व आहे. खाद्यातील अन्य घटकचे प्रमाण सांगायचं झाल्यास यामध्ये मका, शेंगदाणा ढेप, तिळाची ढेप, तांदळाचा कोंडा, गव्हाचा कोंडा, मासळी पूड, खनिज मिश्रण, शिंपला पूड, चुनखडी इत्यादी अन्न घटक असतात. अन्न घटक

0: ने पुरवणारे अन्न घटक हे अन्न घटक दोन प्रकारचे असतात, एक वनस्पतीजन्य अन्न घटक व दुसरे प्राणीजन्य अन्न घटक. वनस्पतीजन्य अन्न घटकामध्ये तेलबियांचा म्हणजे पेंडीचा उदाहरणार्थ शेंगदाणा पेंड, सोयाबीनची पेंड, सूर्यफुलाची पेंड इत्यादीचा समावेश होतो. यामध्ये प्रथिनाचे प्रमाण 25-48% असते. यामध्ये लायसिन, मिथिओनिन, ट्रिप्टोफेन यासारख्या काही अमिनो आम्लाची कमतरता असू शकते, परंतु याच्या खाद्यातील प्रथिनाची गरज भागवण्यासाठी उपयोग होतो. अमिनो आम्ले आपण कृत्रिमरित्या पुरवू शकतो. पेंडीचा खाद्याचा 30% वापर केला जातो. पेंड शक्यतो ताजी असावी, त्यावर बुरशी वाढलेली असू नये. प्राणीजन्य अन्न घट मुख्यत्वे मासळी पुडाचा वापर केला जातो, शिवाय रेशीम कोसचा वापर केला जातो. प्राणीजन्य खाद्यातील मासळी पूड हे सर्वात उत्कृष्ट खाद्य होय. खाद्यात याचा वापर 7-10% केला जातो. शेतकरी बंधूंनो, आपण याप्रमाणे जर केलं तर बराचसा खाद्यावरचा खर्चही कमी करता येईल.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात जयवंत कुलकर्णी आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं गारंबीचा बापू या चित्रपटामधलं गीत. शांता शेळके यांची शब्दरचना, संगीतकार भास्कर चंदावरकर.

0: महिन्यावर आलंय लेकाचं लग्न. सुनबाईला मंगळसूत्र घ्यायचंय तिच्या पसंतीचं. शॉर्ट आणि लॉंग दोन्ही मंगळसूत्र करूया.
1: अगं हे बघ, वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50% आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीत 100% सूट.
0: म्हणजे आता लेटेस्ट डिझाईनचं मंगळसूत्र तेही बजेट मध्ये.
1: वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव आजच भेट द्या. वडेरे सराफ
0: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूया.

सुरेश वाडकर आणि वर्षा भोसले यांनी गायलेलं संसार या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5352-4726-2626।
1: कमल, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही?
2: कारण अडावतकरांचा कल्पधरु प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स,
1: भाव वाढीची चिंता नाही। अडावतकरांचा कल्पधरु प्लॅन,
2: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन।
1: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा।
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
3: गदी माडगुळकर यांचं रंगपंचमी या चित्रपटामधलं स्वर आहे आशा भोसले आणि सहकाऱ्यांचा, संगीतकार राम कदम।

0: काय ग देविका, श्रीमयीला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
0: काय सांगतेस?
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
0: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया, देवकी नंदन गोपाला या चित्रपटामधलं क दी माडगुळकर यांचं गीत. ऐकूया चंद्रशेखर गाडगीळ आणि संगीतकार राम कदम यांच्या आवाजात.
3: अरे घबाड मिळते मला, अरे खंडोबा घबाड मिळते मला.
4: काय म्हणते रे
3: धनुबा?

0: जागतिक मातृदिनाचे औचित्य साधून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या सप्तशतकोत्तर जयंती वर्षानिमित्त पदस्पर्श फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने सामुदायिक पसायदान पठणाचा कार्यक्रम रविवार दिनांक 10 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 लक्षिका मंगल कार्यालय लवाटे नगर नाशिक. कार्यक्रमाला उपस्थित राहताना आपल्या घरील इलेक्ट्रॉनिक वेस्ट म्हणजेच ई वेस्ट असल्यास उदाहरणार्थ खराब झालेले कम्प्युटर लॅपटॉप मोबाईल इत्यादी ते जमा करण्याची सोय करण्यात आली आहे. या खराब झालेल्या गॅजेटचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 7558626611 रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात वसंत बापट यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात. हे गीत आहे श्यामची आई या चित्रपटामधलं. संगीतकार वसंत देसाई.

श्रोते हो नमस्कार. आपण ऐकते रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. म्हणजे रेडिओ विश्वास कायमच विश्वासार्ह पद्धतीनं सगळ्याच आघाड्यांवरती काम करत असतं. श्रोत्यांच्या मनोरंजनापासून ते समाजात जबाबदारीची जाणीव घेऊन अनेक वेगवेगळ्या उपक्रमांना ते राबवत असतं. रेडिओ विश्वास म्हणजे मनोरंजनाची उत्तम मेजवानी हे श्रोत्यांच्या मनात अगदी घट्ट असलेलं समीकरण आहे. आणि याच अनुषंगानं एक आणखीन वेगळी सिरीज सुरू करत आहोत मदर्स डेच्या पार्श्वभूमीवर. मदर्स डे बद्दल बोलायचं झालं म्हणजे दर मे महिन्याचा दुसरा रविवार हा मदर्स डे म्हणून साजरा केला जात असतो. आणि त्याच अनुषंगानं आपल्या रेडिओ विश्वासच्या माध्यमातून आपल्या नाशकातल्या नामवंत तज्ज्ञ व्यक्तींना आपण त्यांच्या आईसोबत आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. आणि ही खास सिरीज काही छान गप्पांमधनं आपण उलगडत जाणार आहोत. आजच्या आपल्या या पहिल्याच भागाचे मान्यवर अतिथी आपल्या

0: उपस्थित आहेत आणि ते म्हणजे आपल्या नाशिक मधले ख्यातनाम सुप्रसिद्ध वकील ऍडव्होकेट जयंत जायभावे सर आणि त्यांच्या मातोश्री शकुंतला दत्तात्रय जायभावे मॅडम, दोघांचेही आपण स्वागत करूया. खूप खूप स्वागत.
1: नमस्कार
0: सर. जसं मी सुरुवातीला सांगितलं की मातृदिनाच्या अनुषंगानं आपण ही सिरीज सुरू केलेली आहे. खरं तर आई आणि मुलाचं नातं हे खूप वेगळं असतं आणि अनेक पातळ्यांवरती हे नातं दिवसेंदिवस वृद्धिंगत होत असतं, त्याचे पैलू अनेक आपल्याला उलगडत जात असतात. सुरुवातीला मी आईंकडे येते, मी तुम्हाला प्रश्न विचारते, आपण कशा आहात?
2: मी एकदम चांगली.
0: श्रोते हो, मला आपल्याला जरूर सांगायला आवडेल, जसे ऍडव्होकेट प्रसिद्ध आहेतच, म्हणजे मुलगा जितका प्रसिद्ध आहे तितकीच आई खूप प्रसिद्ध आहे. शकुंतलाजींबद्दल मला आपल्याला जरूर सांगायला आवडेल. त्या माजी मुख्याध्यापिका आहेत रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयाच्या, त्याचबरोबर आदर्श शिक्षिकेचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांनी 1991 साली मिळवलेला आहे आणि त्यांच्याकडे बघून कदाचित कोणालाही समजणार नाही, पण सध्या त्यांचं 92 वय रनिंग आहे आणि अतिशय उत्तम फिटनेस आणि तितक्याच ऍक्टिव्हली त्या काम करतायत. शकुंतलाजी, मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. खरं तर खूप मोठा काळ हा आपण बघितलेला आहे, खूप वर्षापूर्वीचं वातावरण आपण अनुभवलेलं आहे. काय सांगाल आपण सरांच्या लहानपणाबद्दल किंवा एकंदरच सर एकटे आणि त्यांच्या 2 बहिणी तर कशा पद्धतीने आपण संगोपन केलं?
2: जयंत आणि वसुधा, म्हणजे वसुधा माझी मोठी मुली, दोघांमध्ये 1.5 वर्षाचंच अंतर आहे.
0: बर.
2: त्यामुळे ते दोघंही लहानपणापासून मित्रच आहेत एकमेकाचे आणि मी शिक्षिका असल्यामुळे माझी जरा शिस्त जास्त होती.
0: हा.
2: त्यामुळे माझ्या शिस्तीत ते दोघं जण अतिशय चांगल्या पद्धतीनं, म्हणजे मला असं आठवत नाही एकही क्षण की ज्यावेळी वसुधा आणि जयंत काही भांडण झाले.
0: बर.
2: उलट काही असे प्रसंग आले की जयंत वसुधा सांभाळणार आणि वसुधा जयंतला सांभाळणार.
0: क्या बात है.
2: आमचं घर, माझ्या घरात सासू सासरे होते म्हातारी, त्यामुळे त्या दोघंही आजी आजोबांचे खूप लाडके होते. मी शाळेत असायची, ते दिवसभर आजी आजोबांजवळ असायचे. आजी आजोबा अतिशय चांगल्या मनस्थितीत, म्हणजे ते सुद्धा वयस्कर होते, साधारण त्या काळामध्ये 75-80 वगैरे या दरम्यानचे असते असतील.
0: अच्छा.
2: धार्मिक वृत्तीचे, अतिशय समाजशील, त्यामुळे ह्या दोघांचे संस्कार यांना जे मिळाले ते सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत.
0: नक्कीच.
2: आणि त्यात माझी शिस्त, त्यामुळे दोघांचं बालपण तर फारच चांगलं गेलं. तसं शिस्तीमध्ये मोकळेपणाने तेवढा आनंदही घ्यायचो आम्ही.
0: बरोबर. तो काळ, हो नक्कीच, त्याच्याकडे आपण येऊच या. तो काळ खूप वेगळा होता. साधारणपणे तुमच्या नोकरीची सुरुवात कितव्या वर्षापासून, म्हणजे
2: 63 साली मी नोकरीला लागले.
0: अच्छा.
2: म्हणजे त्यावेळेला जयंत 1.5 वर्षाचा होता.
0: बर बर बर बर. सर, जसं सांगितलं की आजी आजोबा तर होतेच पण आईची कडक शिस्त आणि लहानपणाचं त्या काळातलं काही आठवत आहे, म्हणजे साधारणपणे कसं आई त्या काळात नोकरीला असायची, कशा पद्धतीने लहानपण गेलं?
1: बऱ्याचशा नाशिकच्या लोकांना माहिती आहे की माझे वडील, माझी मोठी बहीण, मी स्वतः, माझे मेवणे डॉक्टर डी.एल. कराड, हे आम्ही सगळे समाजवादी विचारसरणी अवलंबतो. परंतु तत्व हे सांगितलं जातं. आईचं माझ्या वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे तिने ते तत्व राबवायला आम्हाला शिकवलं. म्हणजे 2 बहिणी आणि मी याच्यामध्ये कधीच तिने फरक केला नाही.
0: बरोबर.
1: जसं सांगितलं, मोठी बहीण आणि मी जवळजवळ बरोबरच आहे, तर घरातली कामं मुलीने करायची आणि मुलांनी नाही करायची हा जो काही समाजातले एक विचार असतो तो बाजूला ठेवून मग घरातलं आवरणं असेल, कपडे धुणं असेल, इस्त्री करणं असेल, ही लहानपणाची सगळी कामं त्यांनी मला पण करायला लावली. म्हणजे आलटून पालटून दोघांवर त्या जबाबदाऱ्या दिल्या. त्याच्यातनं मला असं वाटतं की तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक विकास होतो.
0: नक्कीच.
1: ते करण्याचं काम निश्चितच आई म्हणून आईने केलेलं आहे आणि वडिलांना एक विचार होता, ते एक विचारवंत होते, मार्क्सवादी विचारवंत होते. पण तुम्ही नेहमी आज कुठल्याही व्यासपीठावर गेलो, राष्ट्रीय स्तरावर, राज्यस्तरावर आणि अगदी जागतिक स्तरावर, तर सांगतो की वडिलांनी विचार दिला आणि विचार अंमलात आणून तो प्रत्यक्षात राबवण्याचं जे काही शिक्षण आहे किंवा प्रशिक्षण आहे ते आईनं दिलं. त्याच्यामुळं एक असं म्हटलं जातं, कविते म्हटलं जातं की आई हे विद्यापीठ असतं.
0: बरोबर.
1: तर माझी आई हे खऱ्या अर्थानं एक समाजवादाचं आणि एक चांगल्या पद्धतीनं कुटुंब घडवण्याचं विद्यापीठ आहे. त्या दृष्टीनं मी आईकडे बघतो.
0: बरोबर. अगदी छान. मला आपल्याला आणखीन एक असं विचारायला आवडेल की तो काळ खूप काय म्हणतो ना की एक स्ट्रगल पिरियड होता 63-64, कुठेतरी नाविन्याकडे जग जायला सुरुवात झालेली होती. त्या काळात नोकरी करणं, नोकरीसाठी बाहेर पडणं एखाद्या स्त्रीने हाच खूप मोठा विचार होता. अशा वेळेस घरातली कामं तेव्हा मदतनीसही बऱ्याचशा नसायच्या जवळजवळ, तर हे सगळं आपण कसं सांभाळलं?
2: कामवाली हा तर प्रश्न नव्हताच त्या काळामध्ये, तसं घरातलं सगळं करून मग त्यालाच मुलांची मदत. म्हणजे मगाशी जयंतने जे सांगितलं की माझ्याकडे टेबल जयंतने आवरायचं आणि ओटा वसुधाने आवरायचा,
0: बर
2: अशी त्यांच्या पाया ठरलेल्या असायच्या. दर रविवारी स्वतःचे कपडे शाळेत जाण्याचे जे आहेत ते धुवायचे स्वतः, आणि मग मी त्याला इस्त्री करायची घरी. तेव्हा इस्त्रीवाला पण नव्हता.
0: बरोबर आहे.
2: त्याच्यानंतर मग आठवडाभर लागणारे शेंगदाण्याचं कूट करून ठेवायचं, खोबरं किसून ठेवायचं. एवढंच नाही तर एप्रिल महिन्यामध्ये सकाळची शाळा व्हायची.
0: हो,
2: त्या काळामध्ये सगळं धान्य वगैरे एकदम वर्षात आम्ही घेत असू. मग ती सकाळची शाळा सुरू झाली की दुपारी यांना काम असायचं.
0: बर.
2: ते गहू चाळायचे, तांदूळ चाळायचे, गहू निवडायचे, आणि ते अतिशय आनंदाने करायचे.
0: बरोबर.
2: माझ्या नंदा पण इथे राहत होत्या, त्यामुळे ती आते भावंड पण बरोबर असायची आणि सगळे एन्जॉय करत ती कामं करायचे. आणि मग संध्याकाळी गंगेवर जायचं.
0: हो,
2: पाणीपुरी ते साधंच असायचं, ते त्यावेळेच अगदी खाली बसलेले लोक वगैरे ते खायचं, मस्तपैकी रस प्यायचा. अशी आमची एप्रिल महिना आणि मे महिना हा धमालीत जायचा अगदी. आणि हे सगळं मुलं अगदीशे आनंदाने करायचे. समजा एखादी भांड्यावाली बाई असेल घरी तर त्या बाईशी सुद्धा माणुसकीनं वागण्याचं आमच्या घरामध्ये आधीपासूनची सवय होती.
0: बरोबर.
2: त्यामुळे बाई जरी असली समजा कामाला तर मुलांची रूम स्वतः त्यांनी झाडायची. आपली पांघरणं उठल्या आपल्या पांघरणाची घडी घालायची, रात्री झोपताना आपली चादर आपण घालायची, ही आमची शिस्त होती.
0: खरं
2: आणि सगळं मुलं आनंदाने करायची.
0: बरोबर आहे. मुळात मला असं वाटतं तेव्हा कुठलीच व्यवधानं नव्हती, टीव्ही मोबाईलचं फारसं प्रस्थच नव्हतं, रेडिओ होता.
1: रेडिओ त्याच्यात आवड निर्माण करणं म्हणजे आता ही कामं समजा आजच्या मुलांना आपण म्हटलं की तुम्ही तांदूळ निवडा, गहू निवडा, तर ती त्यांना टॉर्चर्स वाटते आणि तो व्हायलन्स आहे की काय असं पण लोक म्हणतील. आता आईने जसं सांगितलं की माझ्या तीन आत्या, त्यांचे काय सगळ्यांचे मिळून 7-8 मुलं मुली मामे भाऊ, आम्ही आता जवळजवळ सगळेजण 62 मध्ये आलेलो आहोत. आजही आम्हाला जर तुम्ही एन्जॉयमेंट काय म्हटला तर आम्हाला ते गहू निवडणं एन्जॉयमेंट वाटतं.
0: बरोबर.
1: आम्हाला भांडेगाडचं एन्जॉयमेंट वाटतं. त्याच्यामध्ये पापड्या करायच्या, शेवया करायच्या, ही जी काही घरातली कामं असतात ही मला असं वाटतं की मुलगा आणि मुलीमध्ये फरक न करता जी आई आपल्या घरामध्ये त्याचा अवलंब करते तिथून खरा चांगला समाज निर्माण होतो. मग तिथेच जर डिस्क्रिमिनेशन असेल मग समाजामध्ये तुम्ही गेल्यानंतर मग तोच मुलगा बायकोकडे त्या दृष्टीने बघतो, मुलीकडे त्या दृष्टीने बघतो. आणि जरी माझी आई एका खेड्यातनं आली 1950 साली, तरी सुदैवानं 50 सालात एका छोट्याशा धुंडाईच्या नावाच्या खेड्यातनं ती हिंगण्याला कर्वे सरांच्या हिंगण्यामध्ये शिक्षणाला जाऊ शकली आणि साने गुरुजी वगैरे यांचं तिथे तिला वाचन करायची संधी मिळाली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की घडतं तर शिक्षणामध्ये तर ते आहेच तत्व, पण व्यक्तीमध्ये पण असतं आणि त्या व्यक्तीनं एक ब्रॉड दृष्टिकोन ठेवायला पाहिजे आणि कुटुंबाला विकसित करायला पाहिजे. माझ्या आईचं योगदान ते आहे की तिने तो स्वतःचा विचार कुटुंबामध्ये रुजवला आणि म्हणून आम्ही आज जे काही घडलोय ते तिच्यामुळेच आहोत.
0: अगदी खरंय. मला असं तेच म्हणायचं की पूर्वी फार काही अगदी आपण मुलांवर लक्ष ठेवून होतो अशातलाही भाग नव्हतं. आजूबाजूच्या माणसांकडनं, घरातल्या माणसांकडनंच मुलं शिकत असायची. अगदी छोट्या छोट्या गोष्टींना, आई काय करते, आजी काय करते, वडील काय बोलतायत, हे छोटे छोटे संस्कार तेव्हाच रुजत होते ज्याचा अभाव आत्ता आपल्याला दिसतो आहे. मला आपल्याला पुढे असं विचारायला आवडेल की अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या सरांनी म्हणा किंवा त्यांच्या बहिणींनी म्हणा त्या काळात ऐकल्या नाही, त्याच्यासाठी काही तुम्हाला वेगळे प्रयत्न करायला लागले, किंवा असे काही प्रसंग घडले का की तिथे अगदी तुम्हाला ती शिस्त लावावीच लागली?
2: तसं एवढं काय मला आठवत नाही.
1: माझ्या बाबतीत म्हणाल तर अभ्यास कमी करणे. माझी बहीण खूप अभ्यास होती, पहिला नंबर यायचा आणि मी आपला खाली कुठेतरी असायचो. त्याच्यामुळे 1-1.5 महिना आईला स्वतःच्या नोकरीमधला वेळ काढून माझा अभ्यास घेऊन मला पुढच्या वर्गात ढकलणे याकरता मात्र निश्चितच प्रयत्न तिला करावा लागला.
0: पण आजची तुमची एक प्रतिष्ठा बघता मला नाही वाटत कोणाला हे खरं वाटू शकेल.
2: त्यांचा वर्षभराचा अभ्यास एप्रिल महिन्यात व्हायचा. एप्रिल मध्ये मला सकाळची शाळा असायची आणि मग दुपारवर आमचा अभ्यास चालू असायचा.
0: बर बर बर नक्कीच. सर काय वाटतं इतका वर्षांचा काळ लोटलेला आहे, जेव्हा तुमचं लहानपण तुम्ही तेव्हा अनुभवलं, आता तुमची नातवंड असतील कदाचित, तर काय फरक जाणवतो बेसिक तुम्हाला?
1: आयुष्य मेकॅनिकल होतंय असं वाटतंय, म्हणजे आपण खूप वेगवेगळ्या आयुधांवर अवलंबून व्हायला लागलेलो आहोत.
0: बरोबर.
1: परावलंबी व्हायला लागलेलो आहोत आणि त्यामुळं आपला कल हा त्या मानवी संवादापेक्षा या बाकी सगळ्या ज्या काही तांत्रिक संवादांकडे वळल्यामुळं एक आपसातला जो काही आपुलकीचं नातं आहे, मग भाऊ बहीण असेल, आई वडील असतील, सगळ्याचा एकतर खूप परिणाम झालेला आहे. दुसरा परिणाम असा दिसतो की खूप उपभोगवादी आपण झालेलो आहोत. प्रत्येकाला खूप शॉर्ट पिरियडमध्ये सगळं काही मिळवायचं आहे. ते पूर्वी तसं नव्हतं, म्हणजे एक आयुष्याच्या मध्ये माझे आई शिक्षिका आहे, वडील वकील आहेत, तर त्यांच्या आयुष्याचं अल्टिमेट ध्येय होतं का चला आपण एक शेवटी आयुष्याच्या शेवटी एक बंगला बांधला, आपल्याला गाडी पाहिजे, अमुक तमुक असं काय नव्हतं. आज ते नाही आहे, ते प्रत्येकाला पाहिजे आणि जे म्हणजे जे काय आपण रोटी कपडा मकानापेक्षा बाकीच्या गोष्टींनी खूप आयुष्यावर वरचटपणा केलेला आहे. म्हणजे 100 रुपये जर खर्च होत असेल तर आपण 10-20 रुपयेच या रोटी कपडा मकानवर लागतायत आणि उरलेले 80 रुपयांमध्ये आपले बाकीच आहे, गाडी आहे, घोडं आहे, मोबाईल आहे, टीव्ही आहे, अजून काय काय असेल, इंटरनेट आहे. त्याच्यामुळं मुख्यतः मला असं वाटतं की यांत्रिकपणा जो आजच्या म्हटलं तर युगाचाच दोष असेल, तो काही माणसांचा दोष नाही आहे, कारण आपण सगळेच अवलंबून झालोय, आपणही झालेलो आहोत त्याच्यावर. त्याच्यामुळे तो फरक मुख्यतः जाणवतो आणि त्याच्यामुळं मानवी संबंध पुढे कसे येत्या काळामध्ये राहतील याबद्दल जरा थोडीशी शंका वाटते.
0: अगदीच खरंय. मला आपल्याला असं विचारायचंय ते म्हणजे की जसं सर म्हणाले की इतके बदल घडले, तुम्ही त्यांच्याही आधीच्या काळातल्या आहात, तुम्ही या बदलांकडे कशा पद्धतीने बघतायत? कारण आता जसं तुम्हाला मी बघते की तुम्ही खूप आधुनिक पद्धतीनं पूर्वीच्या गोष्टींना पण धरून ठेवलंय आणि पुढे पुढेही वाटचाल करतायत. दोन पिढ्या आज इथे बसलेल्या आहेत, तर याच्याबद्दल आपण काय दृष्टिकोनाने काय सांगू शकाल?
2: फार महत्वाची गोष्ट आहे, बदल होत आहेत, परंतु मला असं वाटतं की त्याची जबाबदारी स्त्रीवर जास्त आहे. जर कुटुंब संस्थेमध्ये स्त्री खमकी असेल तरच ती आपल्या कुटुंबाला चांगलं वळण लावू शकते. जरी समजा बाहेरचं वातावरण बिघडले, बाहेरची मुलं काही वेगळ्या प्रकाराने वागतायत, पण आपल्या मुलांना जर ती समजून सांगू शकली तर आपल्या मनावर ते संस्कार ती करू शकते. त्याचं उदाहरण म्हणजे माझी नातवंड.
0: बर.
2: माझी नातवंड आता जी आधुनिक काळातली आहेत, पण माझी 5 नातवंड आहेत सगळे मिळून. माझे जे काही लहानपणी त्यांच्यावर संस्कार झालेत ते संस्कार आजपर्यंत काम करतात असं मला स्वतःला वाटतं. म्हणजे हे जर करायचं ठरवलं तर करता येतं
0: नक्कीच,
2: किंवा आपणच मग सोडून दिलं आणि आपणच त्या ह्याच्यात लागलो तर मग काय प्रश्नच राहिला नाही. म्हणून मी स्वतः स्त्री शिक्षण वगैरे सगळ्या गोष्टी खऱ्या असल्या तरी माझं मत असं आहे की स्त्रीने घर सांभाळलं पाहिजे.
0: अगदी बरोबर आहे,
2: ती महत्त्वाची गोष्ट आहे. पुरुषांनी बाहेर जाऊन तो सगळं काय जे करायचं आहे ते करतोय, पण कुटुंब जे चालवायचं आहे किंवा पुढची पिढी जी घडवायची ते स्त्रीच्या हातात आहे. आणि म्हणून ती शिकली, शिकावं तिने जरूर, ती शिकल्यामुळे आणखी चांगले संस्कार करू शकेल, पण ती घराबाहेर शक्यतो पडू नये असं मला स्वतःला वाटतं. आता आजच्या काळामध्ये ते चुकीचं असेल, पण जर कुटुंब संस्था टिकवायची असेल, मुलांवर चांगले संस्कार घडवायचे असतील, नवीन पिढी चांगली तयार करायची असेल, तर स्त्रीनं घरामध्ये राहून आपल्या मुलांवर संस्कार करणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे.
0: अगदी खरं. आणखीन एक प्रश्न यालाच जोडून मला आपल्याला जरूर विचारायला आवडेल, तो म्हणजे की हल्ली आजी आजोबांचं पण एक स्वतंत्र लाईफ असतं, प्रत्येकाला स्वतंत्र जगण्याची एक इच्छा असते. ह्याही दोन गोष्टी आपल्याला इथं नक्कीच बघाव्या लागतील की बऱ्याचदा एकत्र कुटुंब पद्धती दूर होण्यामागे किंवा म्हणा दोघांनाही मुलगा आणि सुनेला वेगळं व्हायचं असतं, आजी आजोबांनाही वेगळं राहायचं असतं, ह्याच्याकडे आपण कशा पद्धतीने बघाल, काय सांगू शकाल?
2: आता आजी आजोबा सुद्धा म्हणजे वेगळे राहायची गोष्ट खरी आहे, पण काही प्रमाणामध्ये एकत्रित असलेलं केव्हाही बरं, म्हणजे आणि करायचं ठरवलं तर जमतं. आता माझ्या घरामध्ये मी 92 वर्षाची आहे आणि माझ्या घरात 3 पिढ्या आहेत, त्या तिन्ही पिढ्यांना माझ्यापासून आनंद मिळतोय आणि त्यांच्यापासून मला आनंद मिळतोय. म्हणजे करायचं ठरवलं तर होऊ शकतं
0: अगदीच,
2: आणि नाहीच आपण मनात घेतलं तर मग ते आहेच, प्रत्येकाला स्वतंत्र जागा पाहिजेच. आता त्या स्वतंत्र रूम झाल्यात झोपण्याच्या, त्याच्यामुळे सगळं जास्त वाढले. माणसं जेव्हा एकत्र झोपत होती तेव्हा लाईटली दिवसभराच्या गप्पा टप्पा करून तो मोकळा होत असे आणि मग त्याला चांगली शांत झोप लागत असे, आणि आपसामध्ये प्रेमही निर्माण होत असे.
0: खरे.
2: आता एकदा जेवण झालं, अहो जेवायला हल्ली एका टेबलावर नसतात सगळे, प्रत्येकाच्या कामाच्या वेळा वेगळ्या आहेत, त्यामुळे या परिस्थितीमुळे सगळं दुभंगत चाललंय ते.
0: अगदीच खरंय, सगळ्या गोष्टी मान्य आहे, पण शेवटी समान धागा हाच की प्रत्येकानं प्रत्येकाला सांभाळून आणि समजून घेतलं पाहिजे, हाच एक महत्वाचा कुटुंब व्यवस्था टिकवण्याचा दुवा आपण म्हणू शकतो. आणि मला वाटतं काळ जसा जसा बदलत जातो तसं तसं काही गोष्टी स्वीकारत जाणं याच्यात शहाणपणा असतो. दोन्ही पिढ्यांनी जर काही गोष्टी सांभाळून घेतल्या एकमेकांच्या, तर नक्कीच हा प्रवास सुखकर होऊ शकतो.
2: म्हाताऱ्यांनी पण आता बदलण्याची वेळ आलेली आहे. आपलं आतापर्यंत जे काय सगळं घरावर वर्चस्व होतं ते सोडून देऊन, घरातलं लक्ष कमी करून आपल्या स्वतःचा आपण काय करता येईल, आणि त्याचं उदाहरण मी स्वतः करते. मला माझ्या घरामध्ये स्वयंपाकघरात कुठे काय ठेवलेलं आहे, कुठे काय वस्तू ठेवली हे मला माहीत नाही. मी कोणत्याही गोष्टीचा भाव सुनेला विचारत नाही.
0: बर.
2: किंवा हे कुठून आणलं हे तिला विचारत नाही, कारण ती इतकी वैतागून सगळं काय करून आलेली असते आणि त्यात मी तिला आणखी प्रश्नोत्तर केली की ती आणखी वैतागते. दुसरी महत्वाची गोष्ट, मी मोलकरणीकडे लक्ष देत नाही. कामवालीने कसं काम केलं हे मी अजिबात बघत नाही. त्यामुळे माझ्या डोक्याला शांतता मिळते. सुनेला तर मिळतेच, पण माझ्या डोक्याला शांतता मिळते. आणि मी नाही कुठल्याच यात दखल, ते सगळे गप्पा जरी मारत असले तरी मी त्याच्यात ना निवृत्त आहे. मी विचारत नाही काय रे बाबा काय आहे. तर मी ज्येष्ठांना मी हेच सांगेन खरं म्हणजे की आपणही आता आपण खूप जगलोय, आता आपण निवृत्तीच्या म्हणजे थोड्या शांतपणे राहण्याचा विचार केला पाहिजे. आपण जे काय केलं होतं त्याप्रमाणे सगळं आता होईल असं नाही, म्हणून दुर्लक्ष करणे घरातल्या बारीक सारीक गोष्टींकडे आणि आपल्या स्वतःची तब्येत कशी राहील याच्याकडे लक्ष देणे
1: हे फार महत्त्वाचं. म्हणजे माझ्या आईच्या बद्दलचं जे काही मी एक अजून वैशिष्ट्य सांगेल की म्हाताऱ्या माणसांचा स्वतःचा एक अप्रोच असतो. आता माझं वय झालं काय झालं, जाऊ द्या कशाला मिळलं डॉक्टरकडे जायचं. आईचं तसं नाही आहे, तिला थोडं जरी काय घालं, सुदैवानं माझे मोठे मेवणे डॉक्टर आहेत, धाकटी बहीण डॉक्टर आरती पण आणि तिचे मिस्टर पण डॉक्टर आंधळे, हे दोघं जण तिघ जण डॉक्टर आहेत. एक भाचा डॉक्टर आहे, एक भाची डॉक्टर आहे. लगेच 2 मिनिटांमध्ये त्यांना फोन करते कोणालाही, काय झालं तमुक काय झालं. त्याचा मागचा कारण आहे की स्वतःला त्रास होऊ नये हा एक, आणि आपल्याला त्रास झाल्यामुळं आपल्या कुटुंबाला त्रास होईल. हा जो काही अप्रोच आहे तो दोघांनी ठेवला पाहिजे. म्हातारा माणसांनी म्हटलं मला दुखतंय, तर त्याच्याकडे एक कुटुंबाच्या लोकांनी दुर्लक्ष करता कामाने, कारण ते जर मग अजून काही दुखणं वाढलं तर शेवटी त्याला त्या कुटुंबाला सांभाळावंच लागतं आणि त्यात अधिक त्रास होतो. तर हे खूप चांगलं आहे, म्हणजे आईकडनं बऱ्याच लोकांनी त्याचं शिकावं की दुखलं म्हाताऱ्या माणसाचं तर त्याला लगेच उपचार करावेत, त्याच्यामधनं त्या माणसाच्या वेदना कमी होतात आणि दुसरी गोष्ट कुटुंबाला पण होणारा पुढचा त्रास कमी होतो. त्याचं त्याचं आयुष्य जेवढं असेल चांगल्या पद्धतीनं त्याला जगलं पाहिजे, पण वैद्यकीय आपली व्यवस्था पण पाहिजे, आर्थिक व्यवस्था पाहिजे, पॉलिसी पाहिजेत, आणि त्याचबरोबर त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ही खूप मोठी समस्या आजकालच्या कुटुंबामध्ये दिसते आणि त्याकडे मला असं वाटतं की कुटुंब म्हणून आपण बघितलं पाहिजे.
0: अगदीच बरोबर आहे.
2: बऱ्याच वेळा काय होतं की म्हाताऱ्या माणसांचं नेहमीच एक म्हणणं असतं काय करावं वेळच जात नाही. तर मी माझं असं म्हणणं आहे तो जो वेळ आहे ना तो तुम्ही व्यायामात वापरा. व्यायाम केला की तुमचा वेळ जात नाही ही गोष्टच येत नाही.
0: बरोबर.
2: आणि मग फायदा तुम्हाला तब्येतीने होतो. अर्थात काही म्हाताऱ्यांचं म्हणणं आता म्हातारे झालो काय करायचं तब्येत सांभाळ, नका तब्येतीसाठी करू, तुमचा वेळ जाण्यासाठी तुम्ही काहीतरी व्यायाम करा. इतका सुंदर वेळ, मी तर इतका अनुभव घेते ना, म्हणजे मी 92 वर्षाचं वय मला वाटत नाही मी 92 वर्षाची झाली आहे म्हणून. मानसिक तर मला अजिबात वाटत नाही, शारीरिक थोडीफार कमतरता असेल, पण मी जो माझा काय दिनक्रम करते त्या दिनक्रमात मी इतकी आनंदी आहे आणि त्यामुळे माझं कुटुंबही आनंदित आहे. आणि अर्थातच दोघांचा रिस्पॉन्स एकमेकाला जास्त त्रास नसल्यामुळे तो चांगलाच आहे.
0: अगदीच खरंय खरंय, खूप छान. आणि मला वाटतं अशीच तुमची छान तब्येत राहो, छान हा उत्साह तुमच्या घरादारात कायम खेळत राहो, मी अशीच तुम्हाला शुभेच्छा देते. एक छोटासा रॅपिड राऊंड आपण घेऊया. सर, मी आपल्याला असं विचारते की आईच्या हातचा कुठला पदार्थ आपल्याला जास्त आवडतो?
1: आईच्या आजचं सगळंच आवडतं, पण मग अगदी सांगायचं झालं तर आई माझी खानदेश मधली असल्यामुळं ती जे काही खिचडी करते खानदेशी
2: आणि
1: पुठलं पिठलं करते तो सगळ्यात आवडता तिचा पदार्थ म्हणता येईल मला.
0: बर, आणखीन एक प्रश्न, आईची अशी कुठली लहानपणीची सवय किंवा शिस्त तुम्हाला तेव्हा खूप त्रासदायक वाटली पण आता वाटते की त्याचा खूप छान फायदा झाला?
1: पट्टी मारायची शिक्षिका होती त्याच्यामुळे तिने साधने पट्टीने मारलेलं आहे. पण मला असं वाटतं की आईच्या सगळ्यात चांगली मला सवय जी आहे ती तिने मला वाचनाची लावली. म्हणजे कोणी खाऊला जरी चाराणे दिले तर ते खाली पुस्तकाचं दुकान असेल ती म्हणायची जा ते गोष्टीचं पुस्तक घेऊन ये. आणि त्यामुळं त्या सगळ्या ह्याच्यातनं वाचनाची आवड लागली आणि वाचनाच्या आवडीमुळं व्यक्तिमत्व समृद्ध झालं माझं. जे काय झालं

0: असेल आज ते त्याचं क्रेडिट आईला आहे असं मी समजतो. आणि कामाचं नियोजन देखील खूप महत्वाचं आहे. आईनी माझ्या स्वयंपाकघरामध्ये टाइम टेबल लावलेलं होतं, सोमवारी सकाळी काय करायचं, दुपारी काय करायचं, संध्याकाळी काय करायचं, सोमवारपासून शनिवारपर्यंत टाइम टेबल असायचं. आणि टाइम टेबल हे तिने आम्हाला इतकं अंगात भिरवलं की शाळेत जाताना पण आम्ही टाइम टेबल करून स्वतःच टाइम टेबल करून घ्यायचो की आज कोणाचा अभ्यास करायचा आहे, उद्या कोणाचा करायचा आहे.
1: बरोबर.
0: आणि ती सवय आज तक आहेत मला. म्हणजे मी अगदी आता 18 तास काम करतो तरी सकाळी उठल्यानंतर माझं टाइम टेबल तयार असतं की ह्या वेळेस काय करायचं, त्यावेळेस काय करायचं. म्हणजे वेळेचं नियोजन. माणसानी व्यक्तिमत्व विकास करताना सगळ्यात पहिली गोष्ट कुठली शिकली पाहिजे, जी मी डॉक्टर एम एस गोसावी माझे जे गुरु होते त्यांच्याकडनं पण शिकलो, ते म्हणजे वेळेचं व्यवस्थापन. मग तुमचं तब्येत नंतर आहे. लोक पहिले तब्येत म्हटलं, ते म्हणतात नाही तुझी तब्येत ठीक नाहीये तर तू पहिले तुला किती 4 तासच आहे ना त्याचं नियोजन कर. सो वेळ ही वेळ ही हातातनं निघून जात असते. वेळेचं नियोजन आणि मग तब्येतीचं नियोजन, मग तुमच्या काय असेल ते व्यवसायाचं, तर ते मला मी आईकडनं शिकलेलं आहे.
1: आईचं असं कुठलं स्वप्न किंवा इच्छा आहे की जी पूर्ण करायची राहिली तुम्हाला असं तुम्हाला वाटतंय?
0: तसं तर काय वाटत नाही. कारण काय की तिने एक तर पहिली गोष्ट खूप मोठी स्वप्न कधी दाखवली नाही. वर्तमानामध्ये जगायला शिकवलं, त्याच्यामुळं असं काही तिने काही फार मोठी स्वप्न ठेवली नव्हती. आणि मग मागे वळून पाहिल्यानंतर शेवटी माणसाने समाधानी असलं पाहिजे ना. जे काही आज मिळालेलं आहे, यश, व्यवसाय, प्रतिष्ठा, पैसे, नाव गाव, ते असं आहे की मला नाही वाटत की ते काय तिचं आता तिच्या समोर जे काही करायला पाहिजे होतं त्याच्यात काही अपूर्तता आहे. अर्थात प्रत्येक आईला अजून वाटतं माझा मुलगा अजून ऑल इंडियाचा चेअरमन व्हावा, माझी मुलगी महापौर व्हावी, हे सगळं आईला वाटत असतं. तसं तिला वाटेल आणि तेच आमची एनर्जी असते.
1: बरोबर. खरे. आई मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, ते म्हणजे की तिन्ही भावंडांमध्ये जास्त खोडकर किंवा व्रात्य कोण होत? असं कोणी
2: खोडकर असं नाही पण स्पष्ट वक्ती वगैरे आमची वसुधा आहे.
1: बर.
2: ती मला पण काही बोलू शकते.
1: बर बर बर. आणि सर जर वकील झाले नसते तर त्यांनी काय व्हावं अशी आपली इच्छा होती?
2: खरं म्हणजे त्यांची स्वतःची इंजिनियर होण्याची इच्छा होती.
1: बर.
2: पण माझे मिस्टर वकील होते आणि हा व्यवसाय पुढे चालावा आणि हा इंजिनियर झाला तर कुठेतरी नोकरी लागेल, बाहेर जाईल, ते आम्हाला नको होतं. मुळात शिकायलाच इंजिनिअरिंगला बाहेर जावं लागायचं.
1: हो.
2: ते पण त्या काळामध्ये चांगलं नव्हतं अशी काही उदाहरणं घडली होती, त्यामुळे आम्ही त्याला वकिलीत आणलं आणि त्यात मी समाधानी आहे. आणि वकिलीमध्ये त्याने खरोखरच खूप चांगलं सगळं जे काय मिळवायला पाहिजे वकिली आणि सामाजिक याच्यात ते त्याने मिळवलं आहे, त्याच्यात मी खूप समाधानी आहे.
1: क्या बात आहे. खूप छान. आणि खूप छान वाटलं तुमच्या दोघांशी बोलून आज तुम्ही इथे आलात. आणि खरोखर एक छान सिरीज तुमच्या पहिल्या येण्याने ही सुरू झाली. मलाही खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्ही
0: अशा अनेक यशस्वी आई मुलांना बोलवा.
1: नक्की नक्की.
0: त्यांचे समाजापर्यंत उदाहरण जाऊ द्या. कारण मला असं वाटतं की खरंच आई आणि मुलांचं, वडिलांनी मुलांचं नातं सुदृढ होण्याची गरज आहे. कारण ते जर कमकुवत राहिलं आणि कितीही तुम्ही प्रगती केली तर आपण त्याला प्रगती म्हणू शकणार नाही.
1: अगदी बरोबर आहे.
0: त्या दृष्टीनं आपल्याला देखील धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा.
1: खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. तुम्ही इथे आलात त्याच्याबद्दल तुमचे मनापासून मी आभार मानते. आणि रेडिओ विश्वासवरती आज आपण ही मुलाखत दिली त्याच्याबद्दल सगळ्यांच्याच वतीनं मी आपले मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोतेहो, मातृदिनानिमित्त सुरू झालेली आपली ही स्पेशल सिरीज तुम्हाला कशी वाटली जरूर आम्हाला कळवा. त्याच्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8380016512. आम्ही तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघतो आहोत. भेटूया अशाच एका मान्यवर व्यक्तींना इथे घेऊन पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: महिन्यावर आलाय लेकाचं लग्न. सुनबाईला मंगळसूत्र घ्यायचंय तिच्या पसंतीचं. शॉर्ट आणि लॉंग दोन्ही मंगळसूत्र करूया.
1: अगं हे बघ, वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50% आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीत 100% सूट.
0: म्हणजे आता लेटेस्ट डिझाईनचं मंगळसूत्र तेही बजेट मध्ये.
1: वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव आजच भेट द्या वडेरे सराफ.
0: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.
2: जुना द्या नव घ्या.
3: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ.
2: जुने एक्सचेंज करा
3: किंवा जुनं सोनं द्या आणि त्वरित रक्कम मिळवा.
2: 0% घट, आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी.
3: आपण कुठल्याही सराफाकडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल.
2: विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नांदगाव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू। बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ नाशिक आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी डाउनलोड करा रेडिओ विश्वास 90.8 हे ऍप। मंडळी, आजही आपल्या बरोबर आहे तृप्ती धर्माधिकारी, टीचर आहे आणि हाडा मासाची टीचर आहे। का ग तृप्ती?
7: हो,
6: राम राम।
7: राम राम।
6: तृप्ती, आता मला एक सांग, आज आपण एकदम परखडपणे बोलूया, ब्लॅक अँड व्हाईट। एक पॅशनेट टीचर म्हणून तू जेव्हा घराच्या बाहेर पडतेस, समाजाकडे बघतेस, तेव्हा तुला काय दिसतं?
7: मला असं वाटतं ना, अजून खूप काही चेंजेस व्हायला पाहिजेत सोसायटीमध्ये म्हणा किंवा एज्युकेशनमध्ये म्हणा। म्हणजे मुलांना आजकाल असं पण आलंय की मुलांना ओरडायचं नाहीये, मुलांना काही बोलायचं नाहीये इतका। कधी कधी असं वाटतं ना की त्याच्याने मुलं खरंच
6: हे चुकतंय का ग?
7: माहिती नाही, पण असं वाटतं की नाही, याच्याने खरंच मूल आपण पुढची जनरेशन घडवू शकू का? हा मला थोडा,
6: म्हणजे जे पूर्वी शिक्षक म्हणायचे छडी लागे छमछम विद्याई घमघम, ते तो थोडा धाक असावा असं तुझं प्रामाणिक मत?
7: थोडा तरी धाक असावा आणि एक रिस्पेक्ट, म्हणजे मुलांना जो आजकाल रिस्पेक्ट हवा मुलांमध्ये, आई वडिलांसाठी म्हणा, शिक्षकांसाठी म्हणा,
6: एल्डरसाठी
7: म्हणा, म्हणजे ते इतके पटकन त्यांच्याही कदाचित त्यांनाही कळत नसेल, पण अननोईंगली ते पण असे उलटे उत्तर देणं आहे किंवा मोठं कोण आहे छोटं कोण आहे हे न बघता बोलणं किंवा पटकन असं बोल स्टेटमेंट देणं ज्याच्याने मोठे हर्ट होतात। आणि कुठेतरी सगळ्यांनाच हा प्रश्न असेल की नाही आजकालच्या जनरेशनला झालं काय असे का बरं वागतात, पण त्याला ना काही बाउंड्रीजच राहिलेल्या नाही आहेत। मुलांना एवढा फ्रीडम आहे आजकालच्या,
6: काय फ्रीडम आहे ग?
7: जसं काही बोललं तरी काही होणार नाहीये ही एक चांगली भावना आहे।
6: म्हणजे
7: मुलांच्या
6: धाक नाहीये, धाक नसावी, धाक असावा।
7: हो, भीती नसावी, धाक असावा। आणि धाकच नाही राहिलेला आहे, म्हणजे तुम्ही काही केलं तरी काय होणार आहे, काय कोण बोलणार आहे।
6: तुम्ही टीचर सुद्धा, तुम्हाला अलाउड नाहीये मुलांना स्कोल्ड करायला?
7: नाही, आम्हाला आता तर खूपच स्ट्रिक्ट झालंय की म्हणजे तुम्ही त्यांना ओरडू पण नाही शकत। येस, तुम्ही त्यांना सांगू शकता कोणतीही गोष्ट।
6: आणि ओरडणं म्हणजे काय? रागवणं?
7: ओरडणं म्हणजे तसं मी पण या मी जास्त ओरडत नाही मुलांवरती, पण जिथे डिसिप्लिन गरजेचं आहे असं मला वाटतं तिथे मी थोडस तरी मुलांना
6: स्ट्रिक्ट
7: व्हावंच लागतं। कारण एखादी गोष्ट जर आता नाहीच थांबवली तर ती पुढे मोठी होत जाणार आणि पुढे आज जी छोटी गोष्ट घडली ती त्याला कदाचित वेगळं काहीतरी रूप येईल। त्याच्यामुळे मुलांना एक तुम्ही शिस्त लावणं किंवा एक डिसिप्लिन असणं खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं या जनरेशनला तरी।
6: आणि पॅरेंट्स आपल्या मुलांना कसं हँडल करतात? जेव्हा मुलं आजचे पॅरेंट्स ही जनरेशन, म्हणजे तुझे जे सेकंड स्टँडर्डचे किंवा किडन गार्डनचे पोरं आहेत, त्यांना पॅरेंट्स कसे हँडल करतात जेव्हा पोरं चुकीचं वागतात? तेव्हा
7: कदाचित ते पण गिव्ह अप करून देतात। मे बी मुलं रडतात तर मुलांना, म्हणजे पॅरेंट्सला ते बघवतच नाही, मुलं रडतात म्हटल्यावरती ते एकदम इमोशनल होतात। माहिती नाही का, पहिले आपण पण खूप रडायचो, म्हणजे आपल्याला जर शिक्षकांनी मारलं तरी आपण घरी कुठली गोष्ट घरापर्यंत जायची पण आपल्याला भीती वाटायची की जर घरी कळलं तर आपल्याला डबल मार्क मिळेल। पण इथे सगळं वेगळं आहे, आजकालचं चित्रच वेगळं आहे। म्हणजे तुम्ही मुलांना काही बोललं किंवा नाही बोललं तरी, जे ते रडले तरी पेरेंट्स एकदम त्यांच्या पुढे युनो हतबल होऊन जातात की नाही माझा मुलगा आज रडत घरी आलाय, किंवा इमोशनली त्यांना एवढा वीक करतायत ऍक्च्युली पेरेंट्सला कळत नाहीये। काही गोष्टी त्यांनी इग्नोर केल्या पाहिजेत जे मुलांना तुम्ही डिसिशन्स घ्यायला शिकवतच नाहीयेत। कारण मुलं जर छोटी छोटी गोष्ट घेऊन येतात, आज माझं माझ्या मैत्रिणीशी भांडण झालं, खूप आणि ती रडत गेली किंवा मारामारी झाली आहे, छोटीशीच ती गोष्ट असते, पण मग पॅरेंट्सनी हे समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे की त्याला जर तुम्ही तो एक्सपिरियन्स नाही दिला प्रत्येक वेळेस तुम्ही त्याच्याबरोबर नाही राहणार.
6: आता समजा असं झालं की माझं मित्रमैत्रिणी बरोबर भांडण झालं किंवा मला टीचर रागवल्या, मग पॅरेंट्स तुम्हाला शाळेत विचारायला येतात जा?
7: नाही, फोन तर असतोच, सगळे पॅरेंट्स तशी नसतात, पण काही
6: किती पर्सेंट पॅरेंट असे आहेत की माझ्या मुलाला रडत आला तुम्ही रागवले का असं म्हणत, असे किती पर्सेंटेज पॅरेंट्स येतात?
7: 30-40%
6: काय बोलते, खतरनाक जास्त पर्सेंट आहे.
7: नाही,
6: पूर्वी हे 1-2% असायचं.
7: 30-40% असतील पॅरेंट्स जे
6: लगेच येतात.
7: लगेच येत नाही, पण त्यांचे फोन असतात की म्हणजे एक्झॅक्टली झालं काय, किंवा त्यांना समजून घ्यायचं असतं, त्यांचाही तो उद्देश बरोबर असेल, पण थोड्या काही गोष्टींना वेळ पण द्यावा लागतो. ओव्हर प्रोटेक्टिव्ह ओव्हर म्हणजे पॅम्परिंग म्हणा किंवा ओव्हर प्रोटेक्टिव्ह. आणि प्रत्येक
6: फोन काय येतो,
7: फोन म्हणजे जस्ट दे वॉन्ट टू नो लाईक आज काय झालंय, का बरं रडलाय, मग तो खूप अपसेट आहे, त्याला उद्या यायचंच नाहीये. आणि मुलं ऍक्च्युली काही असतात जे डबल करून पण सांगतात, तर त्याच्यामध्ये
6: पॅरेंट्सला ब्लॅकमेल करतात.
7: हो, त्यांना हे पण कळलं पाहिजे की आपल्या मुलांनी पण काय केलं आणि समोरच्यानी पण काय केलंय, हे पण आहे. आणि या छोट्या छोट्या गोष्टी आता एका वर्गामध्ये मे बी फाउंडेशनल इयर्सला तुम्हाला लक्षात येतं पटकन, पण हे मुलं जशी जशी मोठे होत जातात तेव्हा ते त्यांना मग त्या गोष्टी खूप वाढत जातात. तर अशा वेळेस तुम्ही त्यांना प्रत्येक वेळेस प्रोटेक्ट नाही करू शकत किंवा त्यांना नेहमीच पाठीशी नाही घालू शकत. कुठेतरी तुम्हाला त्यांचं त्यांना स्टँड घ्यायला शिकवणं, काय राईट आहे काय रॉंग आहे हे तर त्यांचं त्यांना कळलंच पाहिजे. ठीक आहे, काही पण तेवढा प्लॅटफॉर्मच पॅरेंट्स आजकाल द्यायचंच नाही म्हणतात मुलांना, की थोडीशी छोटी गोष्ट झाली का लगेच त्याच्यावरती ओव्हर रिॲक्ट करणं किंवा ओव्हर प्रोटेक्टिव्ह होणं किंवा सेन्सिटिव्ह होणं, इमोशनल होणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं.
6: म्हणजे ह्याचा बेनिफिट मुलं घेऊन त्यांना पाहिजे ते करतायत का ग?
7: करतात, डेफिनेटली
6: करतात. तुम्हाला म्हटलं की लहान पोरं असले तरी ते खूप चालाक आणि चाणक्य झाले.
7: हो, त्यांना एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे मग ती कशीही मिळू शकतात, आणि ते तेवढे इमोशनल ब्लॅकमेल करतात. आणि हे पेरेंट्स पण सांगतात

0: कार्बोहायड्रेट कार्बोहायड्रेटमुळे एनर्जी एकदम राईज होते आणि एकदम डाऊनही होते.
1: एक्सेस
0: त्यामुळे ते एक्साइटमेंट पण खूप फास्ट वाटते. एक्साइटमेंट डाऊन पण तेवढीच होते.
1: तेवढेच होते
0: आणि मग त्याच्यामुळे अप अँड लो होतं.
1: एक्झॅक्टली. आणि एक्सेस सॉल्ट असतात किंवा त्याच्यामुळे पण मुलांना खूप प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे आजकाल मुलांना हेल्थ कन्सर्न्स पण वाढत चालले आहेत. तर असं ना करता तुम्ही फक्त एक ट्राय तर करा की पोळी भाजी पाठवून बघा किंवा त्याला एक त्याचं इम्पॉर्टन्स पण
0: सांगा.
1: तेच नाही आहे आजकालच्या पॅरेंट्सला ते जमत नाही. ते खूप घाबरतात.
0: घाबरतात कारण त्यांच्या मनात काही गिल्ट आहे का?
1: गिल्ट नाही आहे पण
0: मुलांना वेळ देऊ शकत नाही आपण जॉब करतोय.
1: नाही तसं नाही पण त्यांना असं वाटतं काही झालं तर मुलांना
0: एक मुलगा
1: हो असं एक काय माहिती पण त्यांना असं इंटेन्शन आहेत किंवा त्यांनी त्यांचा माइंडसेट केलं.
0: पॅरेंट्स आहेत ना ग हायली एज्युकेटेड आणि हायली पेड ऑल्सो.
1: येस.
0: तरी सुद्धा
1: त्यांच्या मनात असं ओव्हर म्हणजे खूप पजेसिव्ह असतात त्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी की नाही जर मी नाही केलं ना मॅम मग तो रडेलच मग मला बघवत नाही त्याला रडताना बघवत नाही.
0: बालिशपणा पण आहे का? थोडा
1: आहे कारण आजकालची जनरेशनच खूप वेगळी आहे. पहिल्यासारखी नाही आहे. पॅरेंटिंग पण त्यांच्यासाठी खूप डिफिकल्ट असं झालेलं आहे. म्हणजे काही खूप इझिली स्मूथली हँडल करतात काहींना खूप टफ जातं त्या गोष्टी.
0: मला एक सांग आता तुझे तू आजच्या तारखेला तुझे जे पॅरेंट्स आहेत त्यांच्याबरोबर त्यांचे आई वडील राहत आहेत का? किती पर्सेंट एकत्र फॅमिली आहे?
1: बऱ्यापैकी आहे.
0: तरी
1: असावे म्हणजे 50-50 म्हणता येईल.
0: मग त्या दोन फॅमिलीमध्ये काय फरक आहे? जी एकत्र फॅमिली आहे जी एकटी फॅमिली आहे फक्त मुलगा मुलगी आणि मुलं.
1: येस. त्यांच्यामध्ये पण आहे की जे फॅमिली बरोबर राहतात कधी कधी आजी आजोबाच रागू देत नाही मुलांना शिस्त लावू देत नाही. सुनेच मला तिथे पण एक प्रॉब्लेम आहे की बऱ्याच वेळा पेरेंट्स म्हणतात की मॅम मला त्याला शिस्त लावायची आहे मला त्याला बसू द्यायचंय. म्हणजे
0: आजी
1: जर मी मोबाईल नेला तर आजीकडे जातो आजोबांकडे जातो. मग आजी आजोबा पण सुनेला म्हणतात की तुला नाही कळत तू का बरं रडवते त्याला वगैरे असं. अशा पण केसेस आहे दोन्हीकडे. जिथे सिंगल पॅरेंट आहे तिथे मुलांना पेरेंट्स खूप कमी वेळ मिळतो ज्याच्यामध्ये त्यांना अटेन्शनच मिळत नाहीये पेरेंट्सकडनं. असे पण मुलं आहेत पण ते खूप इंडिपेंडेंट आहेत. दोन्हीकडे सेमच आहे पण कुठेतरी पेरेंट्सला त्यांचं स्टँड घेणं कधी कधी आम्हाला ते म्हणतात की तुम्ही आता मी आजीला पाठवेल पुढच्या मिटिंगला तुम्ही आजीला समजून सांगा की त्याला मोबाईल नका देऊ त्याला थोडंसं अभ्यास करू द्या. कारण आजी आजोबांचं पण म्हणणं असतं की तो लहान आहे अजून किती त्याच्या मागे लागते किती त्याला रागवते. पण म्हणजे जेव्हा मुलांसाठी रूल वेगळे आणि नातवंडांसाठी थोडेफार ते काय माहिती त्यांचं प्रेम असेल किंवा त्यांची थोडी मेंटॅलिटी चेंज होते त्यावेळेस. पण मग बेसिक आत्ता त्यांना जर फाउंडेशन तुम्ही स्ट्रिक्ट ठेवलं किंवा जिथे ज्या सवयी लावायच्या त्या लावल्या ना म्हणजे मग मुलांना पण पुढे त्याची शिस्त लागते.
0: आता जेव्हा अशा प्रकारे पेरेंट्स याकडे येतात आता हा प्रश्न मी तुझ्यातल्या टीचरला विचारतोय जेणेकरून बाकी टीचरला समजेल की कसं हँडल करायला पाहिजे. जेव्हा अशा कंप्लेंट येतात की आजी ऐकत नाही आजीचं म्हणणं असतं की सून जरा जास्त स्ट्रिक्ट आहे लहान तर त्यांना तू कशी हँडल करतेस? तू हँडल कशी करतेस म्हणण्यापेक्षा यांना कसं हँडल केलं पाहिजे?
1: काही नाही यावेळेस त्यांनी त्यांचं स्टँड घेणं अशा वेळेस इम्पॉर्टंट आहे की ते तुम्ही तुमच्या मुलांना घडवला आता मला पण माझ्या पद्धतीने माझ्या मुलांना घडवायचंय. हा त्यांचा आशीर्वाद त्यांचे ब्लेसिंग्स असणं खूप इम्पॉर्टंट आहे. पण ज्या पद्धतीने ते ट्राय करताय की असं नको करू किंवा तसं नको करू तेव्हा एका सुनेने किंवा
0: त्यांना म्हणा तुम्ही तुमच्या मुलाला मारलेलं आहे आता आम्ही आमच्या मुलांना रागवायचंही
1: नाही. बरोबर आहे. तेव्हा त्यांनी त्यांचं स्टँड घेणं खूप इम्पॉर्टंट कारण त्याचं फ्रस्ट्रेशन त्याच्या आई वडिलांना सहन करावं लागतो. जे काय आहे ते आजी आजोबांना आहे ते सांभाळतात वगैरे छान. पण काही गोष्टी जिथे स्टँड घ्यावं लागणार आहे म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड राहावं लागणार आहे काही गोष्टींसाठी त्यांना आणि तिथे त्यांनी स्टँड घेतला पाहिजे की नाही हा माझा मुलगा आहे आणि मला याला थोडं डिसिप्लिन किंवा एक समजून पण सांगितलं पाहिजे की एक्झॅक्टली रिपोर्ट काय येतोय स्कूलमधनं का बोलवलं जाते किंवा एखाद्या मिटिंगला तुम्ही त्यांना पण घेऊन या त्यांच्यासमोर तो संवाद होऊ द्या आणि ओपन कम्युनिकेशन झालं तर कदाचित या गोष्टी पण सॉर्ट होतील.
0: पूर्वी असं होतं की एकत्र डिनर किंवा लंचला बसलं की त्याच्यात सगळं डिस्कशन करून मॅटर सॉल्व्ह व्हायचं. आता ते नाही राहिलं का?
1: नाही खूप कमी आहे. म्हणजे बऱ्याच जणांचे मी बघते घरात चार माणसं असले तरी चार जणांचे इटिंग हॅबिट्स वेगळे आहेत त्यांचं टाइमटेबल वेगळं आहे जेवायला पण वेगळे अर्ध्या 5-5 मिनिटांनी

0: बसतील पण वेगळे बसतील. म्हणजे असं एकत्र येणं आणि एकत्र बोलणं ते राहिलेलंच नाहीये. खूप कमी जण आहे जे अजूनही सगळ्यांची वाट बघतात, एकत्र डायनिंग टेबलवरती बसतात, त्यांच्यामध्ये संवाद होतो, गप्पा होतात, दिवसभराचा काय रुटीन झालं, काय झालं, काय केलं ते सगळं बोलतात. पण खूप कमी आहेत फॅमिलीज ज्या आता पहिल्यासारखे एकत्र येऊन जेवतात एका डायनिंग टेबलवर. खूप कमी प्रमाण आहे.
1: तुझं एक प्रामाणिक मत आहे का की ही सगळ्यात सुंदर वेळ आहे की जेवणाच्या टेबलवर सगळ्यांनी बसायचं आणि एकदम ओपनली सगळे प्रॉब्लेम्स डिस्कस करायचे?
0: हो, मला ही म्हणजे मी इवन पॅरेंट्सला पण सजेस्ट करते की जेव्हा तुम्ही रात्री झोपायच्या आधी ना एक मुलांकडनं एक रिफ्लेक्शन घेत जा दिवसाचं. आज तू काय केलं? आजचा सगळ्यात जास्त तुझा कोण आवडता क्षण कोणता होता? तुला कोणत्या गोष्टीने आज वाईट वाटलं? किंवा तुला असं कोणती गोष्ट वाटली जे तुला करायची ते पण तू करू नाही शकला वगैरे? असे जर क्वेश्चनरीज तुम्ही रोज मुलांना विचारलं, म्हणजे मी हे ह्याच्यामध्ये पण पाहिलं, जॅपॅनला ही ट्रेडिशन खूप फॉलो करतात हा ते लोक, की रात्री झोपायच्या आधी मुलांना हे सगळे क्वेश्चन्स विचारतात. त्यामुळे त्यांचं जे इमोशनल, की तुम्ही आजचा दिवस कसा होता तुझा, किंवा आज तुला काय स्ट्रगल आले, किंवा आज तू कोणती गोष्ट तुला वाटतं तू चांगली केली, तुझं आज आणि तुला काय करायचं होतं पण तू करू नाही शकला, मग का बरं नाही करता आली ती गोष्ट, ह्या सगळ्या म्हणजे खूप छान क्वेश्चनर्स आहेत त्या, जे एव्हरी डे रिच्युअल तिथे फॉलो करतात ते. तर आपल्या पालकांनी ऍटलीस्ट नाही काही तर 2-3 क्वेश्चन्स तरी मुलांना झोपायच्या आधी, एक त्यांना ना एक ट्रस्ट बिल्ड होतो, बॉन्ड बिल्ड होईल की नाही मी काहीही माझ्या आई वडिलांसमोर बोलू शकतो, सांगू शकतो. एक एक कदाचित ती एक वेळ असेल आणि झोपताना पण मुलं ते इंटेन्शनने झोपेल की नाही आज खरंच माझ्या आई वडिलांनी मला, आणि काही नाही झालंय तर एखादी गोष्ट नाही झाली आहे त्यांच्या मनासारखी तर ती का नाही झाली आहे, त्याच्याविषयी पण पालक त्यांना समजून सांगू शकतात की मग तू असं करून बघ, किंवा काही ट्रिक्स देऊ शकतात, किंवा अजून काही त्यांना चांगले लेसन्स पण देऊ शकतात ना की तू असं कर किंवा तसं कर, किंवा हे छान झालं प्रेज पण होतं. त्यामध्ये सगळ्याच गोष्टी होतात. तुम्ही त्याला प्रेजही करताय, तुम्ही त्याच्या मनातलं जाणून पण घेताय की त्याचा दिवस कसा गेलाय, तुम्ही त्याला तुम्हाला हे पण कळतंय त्याचे फ्रेंड सर्कल कोण आहे, नक्की त्याचं रुटीन काय आहे, त्याला कोणत्या गोष्टीने जास्त त्रास होतोय, त्यांना कोणती गोष्ट बॉदर करतीये, कोणत्या गोष्टीमुळे त्याला आनंद होतोय, या सगळ्या जर गोष्टी त्या पालकांना कळल्या रोजच्या रोज तर त्याच्यामुळे त्या मुलालाही फायदा होईल आणि पालकांना होईल त्याला समजून सांगण्यात, आणि पुढे त्याला डायरेक्शन द्यायला पण त्यांना मदत होईल व्यवस्थित.
1: तृप्ती मला एक सांग, असं म्हणतात की पॅरेंट्स हे मुलांचे बेस्ट फ्रेंड असले पाहिजे, हे पटतं तुला?
0: एक्झॅक्टली पटतं. पण बेस्ट फ्रेंड मध्ये हे पण आहे की तुम्ही बाउंड्रीज तर ठेवायला लागतील.
1: डिटेल्स मध्ये सांग.
0: जसं बाउंड्रीज सेट करायचं म्हणजे आपल्या घरामध्ये काय अलाउड आहे काय नाही, लिमिटेशन्स काय आहे कोणत्या गोष्टींना, कोणती गोष्ट तुम्ही करू शकता कोणती नाही करू शकत, जर एखादी गोष्ट तुम्ही नाही करू शकत तर ती का नाही करू शकत, ते पण तुम्ही प्रॉपर बाउंड्रीज सेट केल्या मुलांना तर कदाचित ते तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला रिटर्न मिळेल, म्हणजे तुम्ही त्यांना ट्रेन करू शकता मुलांना.
1: आता मला एक सांग, हे झालं फ्रेंडशिपचं एक हे, त्याच्यानंतर तुमच्या ज्या पॅरेंट मीटिंग होतात, ग्रँड पॅरेंट मीटिंग होतात, त्यावेळेस तुम्ही लोक नक्की करता काय टीचर्स, किंवा काय करणं अपेक्षित आहे
0: एक,
1: आणि ह्या पॅरेंट्स मीटिंगला जेव्हा पॅरेंट्स येतात त्यांनी काय दृष्टिकोन घेऊन यायला पाहिजे?
0: म्हणजे काही पॅरेंट्स असं ना की आता या सॅटर्डेला मीटिंग आहे, मी बघतेच आता मॅमला तुझं सगळं नावं सांगते तू किती त्रास देतो वगैरे, त्यांचं एक माइंडसेट असतं, फिअर असतो. काही पॅरेंट्स एकदम फ्री माइंड येतात की नाही आज काय एक जनरल कम्युनिकेशन होणार आहे असं. पण पॅरेंट्सनी पण समजायला पाहिजे की जेव्हा तुम्ही OPMला जातात तेव्हा तुम्ही एक नोटबुक रेडी ठेवा, एक नोटपॅड हातात ठेवा, एक पेन ठेवा, आणि रात्रीच तुम्हाला काय विचारायचंय, तुमचे प्रॉब्लेम्स काय, तुम्हाला कुठे प्रॉब्लेम येतोय ते सगळं लिहून काढा. कारण बऱ्याच वेळा असं होतं पॅरेंट्स येऊन जातात आणि घरी गेल्यावर फोन करतात की मॅम मी हे विसरलो हा, मला हे विचारायचं होतं. तर तुम्हाला नॉट नेसेसरी की PM साठी थांबतात. आम्ही तर रोज आम्हाला म्हणजे आमच्या स्कूलमध्ये एक खूप छान प्रथा आहे की आम्ही दर महिन्याला पॅरेंट्सला अडॉप्शन कॉलिंग करतो, त्याच्यामध्ये काय चांगलं चालू आहे किंवा मुलाचा प्रोग्रेस सांगतो, पॅरेंट्स सांगतात किंवा त्यांना काही प्रॉब्लेम्स असेल, कन्सर्न्स असेल तर आम्ही ते तिथल्या तिथे सॉल्व करतो. आणि आजकाल असं झालं आहे की म्हणजे एखादी गोष्ट घरापर्यंत नाही पोचली तर पॅरेंट्सचा लगेच कॉल असतो, तेवढी पण एक आहे की आम्ही कॉल रिसीव्ह पण करतो. आम्हाला काही वाटलं एखाद्या मुलाला बरं नसलं किंवा काही वाटलं आज झालंय काहीतरी क्लासमध्ये, तर लगेच आम्ही इन्फॉर्म पण करतो छोट्या छोट्या गोष्टी. तर तेवढा फ्रीडम जर आम्ही देतोय तर तुम्ही ॲटलिस्ट PM ला येताना तुम्हाला काय क्वेरीज आहेत, काय बॉदर आहे, काय कन्सर्न्स आहेत ते लिहून आणा, नोट डाऊन करून आणा. म्हणजे मग जेणेकरून टीचरचा पण वेळ जाणार नाही, तुमचा पण जाणार नाही आणि तुम्हाला प्रॉपर सोल्युशन्स पण मिळतील आणि प्रॉपर एक ओपन कम्युनिकेशन पण होईल. त्यामुळे ते एक नोट डाऊन करणं गरजेचं आहे जेव्हा PM ला जाता. आणि एक पॉझिटिव्ह माइंडसेट घेऊन जा टीचरशी बोलताना किंवा त्यांच्याशी संवाद साधताना. कदाचित तुम्ही फक्त एकाच साईडची गोष्ट ऐकत असाल, पण टीचरची पण एक बाजू असते, ती पण तुम्ही ऐकणं गरजेचं आहे, समजून घेणं गरजेचं आहे की नक्की काय झालं असेल, का बरं माझ्या मुलाला डान्समध्ये नाही घेतलं आहे किंवा ॲक्टिव्हिटीमध्ये का पार्टिसिपेट केलं नाही आहे. जेव्हा काही गोष्टी त्यांच्याकडनं मिस होतात तेव्हा ते ॲक्सेप्टेड असतं, पण एखाद्या टीचरकडनं मिस झाली तर इट्स लाईक यु नो बिग असं क्राईम की नाही तुम्हीच नाही दिलं किंवा तुम्ही नाही बघितलं असं असतं ते. तर तुम्ही एक हे पण समजून घ्या, टीचर इज ऑल्सो अ ह्युमन बिंग, तिच्याकडनंही चुका होऊ शकतात. आणि मी मुलांना स्वतः सांगते की ॲम अ टीचर, इट्स नॉट नेसेसरी की मी प्रत्येक वेळेस बरोबर असेल, माझ्याकडनं पण चुका होऊ शकतात. कधी कधी मी चुकीची डेट जरी लिहिली आणि मुलांनी करेक्ट केलं तर मला पण आज तो छोटा मुलगा मला सांगतोय, माझ्यासाठी ते खूप महत्वाचं आहे, अचीवमेंट आहे की नाही एक टीचरला करेक्ट करणं. मोठे लोक पण चुकतात, हे पण मुलांना एक छान वाटतं त्यांना की नाही मी आज टीचरला करेक्ट केलं. नॉट नेसेसरी की मी टीचर आहे तर मी करेक्टच असेल, असं ऍटिट्यूड घेऊन मी चालतच.
1: व्हेरी गुड, खूप सुंदर बोललीस तृप्ती.
0: त्याच्यामुळे खूप मुलांकडनं शिकण्यासारख्या गोष्टी आहेत आणि आपण आपल्या चुका जर ऍक्सेप्ट करायला शिकलो मला असं वाटतं तर मुलं माझ्याकडून तेच शिकतील. आणि मी एक रोल मॉडेल आहे तर काही गोष्टी मला शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि मी जर केला तरच माझे मुलं करतील.
1: आजकाल काउन्सिलिंग हा विषय खूप सुरुवात झालेली आहे. पूर्वी असं म्हणायची काउन्सिलरकडे जायला पाहिजे, काउन्सिलरकडे जायला पाहिजे, आणि आजकाल मी असं ऐकतोय की काही काही लोक प्रत्येक गोष्टीसाठी काउन्सिलरकडे जातात, हे खरं आहे का?
0: हो खरं आहे. ते
1: गरज आहे त्याची,
0: गरज इतकी नाही आहे, पण काही गोष्टी मुलां किंवा पेरेंट्सकडनं नाही होत आहे टॅकल, तर डेफिनेटली तुम्ही काउन्सिलिंग करावं. मी तर याच मताची की कारण बरेचसं काय होतं, पेरेंट्स जर लक्ष नाही दिलं मुलांकडे किंवा त्यांनी पण नाही दिलं स्वतःकडे लक्ष देणं, कारण हेल्दी माइंड असेल तरच हेल्दी पॅरेंटिंग होऊ शकते. तर तेव्हा काउन्सिलिंग करायची गरज नक्की कोणाला हे पण जाणून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे, पेरेंट्सला गरज आहे का मुलांना गरज आहे. जर पेरेंट्स
1: काय सुंदर बोलली, काउन्सिलिंग कोणाला गरज आहे,
0: हो खूप इम्पॉर्टंट आहे.
1: पेरेंट्स स्टुडंट्सला गरज आहे, स्टुडंट्सला ही वाटत असेल की पेरेंट्स नाही.
0: हो बरोबर आहे ते, कारण बऱ्याच वेळा आपण म्हणतो मुलांना मुलं नाही करत आहे, पण त्याची गरज जास्त पेरेंटिंग काउन्सिलिंग होणं खूप इम्पॉर्टंट आहे. पेरेंट्सला काउन्सिलिंग जास्त करावं लागतं मुलांपेक्षा. आणि जर एकदा पेरेंट्स सेटल्ड असले ना, माइंड जर सेटल्ड असेल ना, तर मुलं पण तेवढे सेटल्ड असतात. पर एक मेसी माइंड असेल ना तर तुम्हाला मेसी मूल दिसेल. ते पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे की तुम्ही पहिले स्वतः हेल्दी माइंड ठेवा, हेल्दी रुटीन ठेवा, हेल्दी पॉझिटिव्ह अफर्मेशन्स राहू द्या तुमच्याकडे स्वतःकडे, आणि ते पण जॉय स्प्रेड करत राहा. म्हणजे फक्त मुलांना इन्स्ट्रक्शन्सच देत बसतात काही पेरेंट्स, खूप जास्त, कुठे खूपच जास्त शिस्त आहे, कुठे खूपच सूट दिलेली आहे मुलांना. तर हे जे आहे तर तुम्ही एक व्यवस्थित बॅलन्स ठेवला ना गोष्टी तर कदाचित काउन्सिलिंगची गरज पडणार नाही.
1: आणि आता आपण समाजात जातो, मुलं काही तास शाळेत असतात, बऱ्याच वेळेस घरात असतात, त्याच्यानंतर ते बाहेर असतात, तेव्हा ते डायरेक्टली इनडायरेक्टली समाजामधनं शिकत असतात. आणि ते जर असं म्हणायला लागले की हे असं मी बाहेर आमचे मित्र असं करतात, आमचे पॅरेंट्स असे करतात, तर त्या सिच्युएशन कसे हँडल करायला पाहिजे? कारण काही काही खूप रिच असतात, त्यांना अफोर्ड करणं पॉसिबल असतं, पण ते लहान मुलाला कुठे समजतं? तो कम्पेअर करतो, ते कम्पॅरिझन मधून कसं निघावं?
0: नाही बरोबर आहे, हे पण बऱ्याच वेळा मी ह्याच्यावरती पण खूप छान छान लेख लिहिलेले आहे कम्पॅरिझनवर आहे. आणि एखादं ट्रेंड आली, आज आता सध्या ती लाबू बुक आहे, डॉल आहे, ती ट्रेंड आली होती मध्यंतरी, तर तुम्हाला सगळ्यांकडे दिसेल त्याचा पाऊच दिसेल, वॉटर बॉटल दिसेल. म्हणजे फर्स्ट थिंग तर पेरेंट्सनी ना मुलांना हायफाय ठिकाणी नेणं, लाईक सिटी सेंटर, आय स्ट्रिक्टली ॲज अ पेरेंट अवॉइड की मॉलमध्ये जाणं हे माझं कॉन्सेप्टच नाही आवडत मला, कारण तिथे जाणं म्हणजे खर्च करणं आणि अननेसेसरी गोष्टी घेणं. मग काही गोष्टी मुलांना पण क्लासमध्ये दिसल्या, एखादी अट्रॅक्टिव्ह गोष्ट वाटली तर त्या गोष्टीसाठी मुलं घरी जाऊनही हट्ट करतात. पण पालकांना आणि मुलांना हे कळणं गरजेचं आहे की कंपास बॉक्स फक्त पेन्सिल ठेवण्यासाठी आहे, त्याचा उपयोग फक्त पेन्सिल ठेवण्यासाठीच असतो. तर तुम्ही वरती काय त्याला यूज करताय फॅन्सी, म्हणजे मी बघते आजकालच्या मुलांकडे ना कॅल्क्युलेटरच्या कंपास बॉक्स, एवढा एक्सपेन्सिव्ह कंपास बॉक्स असतात, ते दुसऱ्या दिवशी तुटतातही क्लासमध्ये. तर अशा वेळेस नाही, पॅरेंट्सनी रूल पण सेट करायला पाहिजे, बाबा हे मी तुला देऊ शकतो, तुला हे वापरायचं तर वापरणे का गरजेचं आहे, त्या गोष्टी ज्या तुझ्या फ्रेंड्सकडे आहे हे पण त्यांनी त्यांना समजून सांगायला पाहिजे.
1: या गोष्टी कंपॅरिझनच्या गोष्टी ज्या आहेत किंवा बर्थडे सेलिब्रेशन एवढं इथं केलं मला तिथं करायचं, ते शक्य नाही ना, प्रॅक्टिकल नाही
0: प्रॅक्टिकली इट्स नॉट पॉसिबल.
1: इव्हन चॉकलेट 1 रुपयाला मिळतं आणि 100 रुपयाला मिळतात.
0: बरोबर आहे, अगदी बरोबर आहे तुम्ही जे बोलतात, कारण आमच्याकडे व्हरायटीज ऑफ चॉकलेट्स असतात. कधी कधी म्हणजे मुलं कधी कधी हट्टही करत असतील पॅरेंट्सकडे की नाही मला हेच वाटायचंय मुलांना, म्हणजे पण अशा वेळेस पॅरेंट्सनीच त्यांचा त्यांचा स्टँड घेतला पाहिजे की नाही आपण सेलिब्रेट करू पण या गोष्टी मला योग्य वाटतात आपण हेच करूया तसं. आणि कंपॅरिझन करणं लाईक सोल्युशनच असू शकत नाही ती की माझ्या फ्रेंडनी केलंय म्हणून मी पण केलंच पाहिजे.
1: कंपल्शन पोरांकडून होतच ना,
0: पोरांकडून होतं पण एक हट्टीपणा असतो पण ते तेवढा पुरता असतो तो, काही काळानंतर ते मुलं विसरतातही. पण काही पालक यु नो इमोशनल होऊन त्या गोष्टी करतातही. हो, एक साधं म्हणजे एक रिसेंट आहे की पिकनिक होती म्हणून मुलांना जायचं होतं, मी माझ्या मुलीला म्हटलं मी नाही पाठवणार, आपण इथल्या इथे जाऊयात, आपण एवढा लांब जाण्याची गरज नाही आहे. तर तिला मी इथेच फक्त एका छोट्याशा गेम झोन ला घेऊन येते. शी वॉज व्हेरी हॅपी की नाही तुम्हाला तिकडे नाही पाठ, इट्स ओके. तिने पटकन ऍक्सेप्ट पण केलं, पण मग मी ऑप्शन पण दिलं होतं की नाही, पण ते मला कदाचित परवडण्यासारखं होतं किंवा हे फर्स्ट टाईम होतं, मला तिला थोडं वाटत होतं की नाही तिला हेडेक वगैरे होतं ट्रॅव्हलिंगमध्ये तर ती कसं करेल म्हणून, एक यु नो सेल्फिश असेल कदाचित मी त्या गोष्टीसाठी ॲज अ मदर. पण मी त्या तिला सांगितलं, तिने पटकन ॲक्सेप्ट पण केलं नाही, कारण तिने हे बघितलं होतं, ही तिला माहिती आहे इथे गेम झोनमध्ये मला खूप मजा येते आणि युजली आम्ही तिला खूप असं व्हेरी ऑफन नाही पण कधीतरी ओकेशनली एकदा दोनदा नेलं होतं. तर ती शी वॉज व्हेरी हॅपी विथ दॅट ऑप्शन की तुम्हाला तिथे घेऊन चल मी पिकनिकला नाही जात. तर अशा वेळेस तुम्ही त्यांना एक काहीतरी फ्रूटफुल जे त्यांना पटेल असं एखादी गोष्ट जर कंपॅरिझन न करता पण एक ऑप्शन दिलं तर कदाचित ती फ्रूटफुल पण राहील आणि तुम्हाला पण त्यांना समजून घ्यायला इझी जाईल आणि मुलांना पण ते ऍक्सेप्ट दे विल ऍक्सेप्ट इझिली.
1: तू तुझ्या मुलीचं कसं हँडल करते आता, समजा तुझा पर्सनल एक्सपिरियन्स काय, तिचे टँट्रम्स, तिचं रुसणं फुगणं, तिचं आनंदी होणं, तिचं शाळा कधी कधी घाबरणं, त्याला तू कशी हँडल करतेस?
0: नाही लाईक माझी ही जी मुलगी आहे ती पॅन्डेमिकमध्ये, म्हणजे तिचं जे स्कूलिंग होतं फाउंडेशन ते पॅन्डेमिकमध्ये गेलं आहे, ती 4 वॉल्समध्येच होती, म्हणजे जेव्हा ज्युनियर के जीपर्यंत, ज्युनियर के जीमध्ये ती हळूहळू जायला लागली तर ती खूप शांत अशी, एकदम कमी बोलणार किंवा एक्सप्रेसिव्ह नाही, माझ्याशी घरात बोलते पण असं बाहेर तिला खूप भीती वाटायची. मग इनिशियली मी ॲक्सेप्ट केलं की नाही तिचं नेचर आहे, ती तशीच आहे, म्हणून मी तिला काही फोर्स केलं नाही की तू स्वतःला चेंज कर वगैरे. आय थॉट की मी तिला थोडा वेळ द्यायला पाहिजे आणि स्लोली स्लोली ग्रॅज्युअली ती त्याच्यातनं बाहेर निघत गेली. थोडं मला वाटायचं की तिने थोडं पार्टिसिपेट पण करावं ॲक्टिव्हिटीज वगैरे, तर त्याला पण ती थोडी फिअर होता तिला की नाही मला नाही करायचं आहे किंवा मी नाही करणार. तर मी कोणत्याच गोष्टीसाठी तिला असं स्ट्रेस नाही दिला की तुला ही करायचंच आहे किंवा, पण मी हे तिला सतत बोलत होते की नाही तू हे करू शकते, तू एकदा ट्राय करून बघ वगैरे असं करत. मग हळूहळू तिने ते पण आत्मसात केलं की नाही मला स्वतःला तिला जेव्हा इच्छा झाली तेव्हा मी तिला अजून मोटिवेट केलं, तिला प्रिपेअर केलं, तिला गाईड केलं. आणि आता शी इज अन इंडिपेंडंट गर्ल, तिला माहिती आता मला काय करायचं आहे काय नाही. शी अस्पायर टू बी अ NSG कमांडो, तिला NSG कमांडो व्हायचं आहे, म्हणजे तिचा गोल एवढी गोल ओरिएंटेड आहे ती या एजमध्ये, पण मला खूप आवडतं. मग ती डिसिप्लिन जी आहे ना ती खूप फॉलो करते, जसं मी तुम्हाला म्हटलं शी इज व्हेरी पर्टिक्युलर अँड पंक्चुअल. या
1: मग त्याच्यासाठी तुला काही संस्कार करावा लागेल का की तिने फोकस व्हावं, याच्यासाठी तू काही स्पेशल काही केलं का ती आपोआप तिचं ब्रॉटअपच तसं आहे?
0: ब्रॉटअप म्हणजे ती तिला खूप ती इन्स्पायर आहे त्या गोष्टीपासून.
1: पण कशी झाली, तू त्याला इनडायरेक्टली तिच्यावर तसे संस्कार केले का आपोआप तिचा जन्मच तसा झाला?
0: नाही, तिने ते कुठेतरी बघितलं आहे. म्हणजे
1: माहिती नाही,
0: नाही पण तिने जस्ट मला सांगितलं की मला
1: असंच म्हणता येईल का, प्रत्येक बाळाची एक आपली इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी आहे.
0: ऑफकोर्स इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी असते आणि ते म्हणजे या एज मध्ये एवढं गोल ओरिएंटेड असणं मला खूप म्हणजे कधी कधी इतकं छान वाटतं ना की या छोट्याशा वयामध्ये पण ती आत्ता पण आम्ही गाडीतनं बसमधनं येत आणि ती मला म्हणे मी BMW घेणार आहे. म्हणजे हा थॉट असणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तिला माहिती की मला काय करायचंय, मी फॉरेनला जाईल ना मग तुला घेऊन जाणार आहे, तुझ्यासाठी छान घर बांधणार आहे. म्हणजे तिची ही जी थॉट प्रोसेस पण आहे खूप सुंदर आहे आणि याला हे जरी पुढे नाही झालं तरी चालेल, पण आत्ता तिने जे तिचं विश्व बनवलंय आणि जे माझ्यासाठी खूप म्हणजे एक मोठी अचीवमेंट आहे की नाही ती तिचे एवढी छान तिच्या डोक्यात थॉट्स आहेत तर त्याला मी पूर्णपणे माझा सपोर्ट आहे. आणि ठीक आहे ती हो ना हो
1: तिचे हे फोकस आणण्यासाठी तू काय स्पेशल काही हे घेते एफर्ट्स?
0: स्पेशल असं एफर्ट्स नाही, पण मी तिला बघते की तिला खूप अशा क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटीज खूप आवडतात. तर मी बऱ्याच वेळा काही स्टफ असेल घरात तर मी फेकत नाही, मी तिला देते, प्रोव्हाइड करते की हे बघ हा बॉक्स आलाय आज माझा कुरिअरचं, तुला काही करायचं होती लगेच रेडी होते, नाही मला ह्याच्यापासून काही करायचं. आणि तिचे म्हणजे तिचे शॉर्ट शॉर्ट एक नोट्स असतात रोज मला, म्हणजे काहीतरी लिहून ती मला देत असते रोज. त्या नोट्स पण एवढ्या छान पॉझिटिव्ह असतात. म्हणजे तिचं
1: फॉर एक्झाम्पल
0: टू एन्जॉय युअर डे, म्हणजे ती मला अशा छोट्या छोट्या नोट्स देत असते. आय लव यू, आय रिअली लाईक द वे यू आर अ क्यूट मॉम, जे छोट्या छोट्या नोट्स आहेत पण त्या खूप मॅटर करतात. म्हणजे तिच्यासाठी एक आई वडील म्हणजे एकदम छान, तिच्यामध्ये जी भावना आमच्याविषयी किंवा ते खूप छान आहे आणि डेफिनेटली ते तिला पुढे अजून प्रोग्रेस करण्यामध्ये हेल्प करेल.
1: वा वा वा तृप्ती, थँक यू व्हेरी मच. अशीच चांगली टीचर बन, अशीच चांगली पॅरेंट बन.
0: थँक्यू.
1: नवीन नवीन शिकत राहा, नवीन नवीन लिहित राहा.
0: नक्की.
1: मंडळी थोडक्यात एक जाणवलं, तुम्ही जर हॅपी असाल, तुम्ही जर पॉझिटिव्हली घरात असाल, वागत असाल, बाहेर मुलांबरोबर असताना कसं वागता बोलता त्याचे डायरेक्ट परिणाम तुमच्या मुलांच्या वागण्या बोलण्यावर होत असतो. त्यामुळे मुलांना सुधारण्यापूर्वी स्वतःला सुधारा. काही गरज वाटली तर फोन करा 2-27-26 वर. राम राम मंडळी, भेटूया.
2: सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास. यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रीटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी, तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
3: कमाल आहे, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही.
4: कारण अडावतकरांचा कल्प धरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स.
3: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्प धरू प्लॅन,
4: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
3: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
4: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनरा
5: कॉर्नर. संगीत आपण ऐकणार आहोत असद भोपाली यांचं किशोर कुमार यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिला आहे उषा खंदा यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत खोज या चित्रपटामधलं.

0: लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: ऐकूया गुलशन बावरा यांची गीतरचना अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या स्वरामध्ये. संगीतकार दिलीप सेन, समीर सेन. चित्रपट आहे हकीकत.

0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800106876 आणि कल्पेश आचट 8800106406 या क्रमांकावर.
2: महिन्यावर आलंय लेकाचं लग्न, सुनबाईला मंगळसूत्र घ्यायचंय तिच्या पसंतीचं. शॉर्ट आणि लॉंग दोन्ही मंगळसूत्र करूया.
3: अगं हे बघ, वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50% आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीत 100% सूट.
2: म्हणजे आता लेटेस्ट डिझाईनचं मंगळसूत्र तेही बजेट मध्ये.
3: वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव आजच भेट द्या वडेरे सराफ.
2: श्रद्धा संकुल जुना गंगा
3: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.
4: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. किशोर कुमार यांनी गायलेलं धर्मात्मा या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत. या गीताला संगीताने सजवलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: खुश खबर, खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5326-2746।
1: आईचं प्रेम मोजता येत नाही,
2: पण यावर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल।
1: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया।
2: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
1: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
2: अनमोल नात्याला अमूल्य भेट।
1: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
3: ऑफर गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी गायलेलं। दुश्मन या चित्रपटामधलं गीत आनंद बक्षी यांची गीतरचना आणि गीताला संगीत आहे उत्तम सिंग यांचं।

0: जागतिक मातृदिनाचे औचित्य साधून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या सप्तशतकोत्तर जयंती वर्षानिमित्त पदस्पर्श फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने सामुदायिक पसायदान पठणाचा कार्यक्रम रविवार दिनांक 10 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 लक्षिका मंगल कार्यालय लवाटे नगर नाशिक. कार्यक्रमाला उपस्थित राहताना आपल्या घरील इलेक्ट्रॉनिक वेस्ट म्हणजेच ई वेस्ट असल्यास उदाहरणार्थ खराब झालेले कम्प्युटर लॅपटॉप मोबाईल इत्यादी ते जमा करण्याची सोय करण्यात आली आहे. या खराब झालेल्या गॅजेटचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 7558-6266-11 रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास.
1: महिन्यावर आलंय लेकाचं लग्न. सुनबाईला मंगळसूत्र घ्यायचंय तिच्या पसंतीचं. शॉर्ट आणि लॉंग दोन्ही मंगळसूत्र करूया.
2: अगं हे बघ, वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50% आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीत 100% सूट.
1: म्हणजे आता लेटेस्ट डिझाईनचं मंगळसूत्र तेही बजेट मध्ये.
2: वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव आजच भेट द्या. वडेरे सराफ
1: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर दिंडोरी रोड नाशिक.
3: नाशिकचा सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यानमाला मंडळी आज रविवार म्हणजेच 10 मे 2026 रोजी वसंत व्याख्यानमाले अंतर्गत आस्वाद घेऊया. प्राध्यापक सुरेश मेणे स्मृती प्रित्यर्थ, सरिता कौशिक, संपादिका एबीपी माझा वृत्तवाहिनी यांच्या व्याख्यानाचा विषय आहे महाराष्ट्र राजकारण आणि समाजभान. त्यानंतर आपण ऐकणार आहात अफलातून म्युझिकल ग्रुप प्रस्तुत गोल्डन मेलडीज. शिवाय प्रतिभा आहिरे यांचं चित्र प्रदर्शन सुद्धा. तेव्हा जरूर या आज म्हणजेच रविवार दिनांक 10 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:15. ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक. वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2026 दररोज संध्याकाळी 7:15. ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकतो रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी सावित्री अबेकसच्या या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपल्याशी संवाद साधतायत नाशिक इथूनच, पण टेलिफोनच्या माध्यमातून स्वाती दाणी मॅडम, आणि त्यांच्याशी आपण संवाद साधूया। अबेकसचा आणि त्यांचा संबंध कसा आला ते जाणून घेऊया। त्या अबेकस व्यतिरिक्त आणखीन काही करतात का हे सुद्धा त्यांच्याच कडनं आता आपण समजून घेऊया। स्वातीताई, खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात।
6: थँक्यू, धन्यवाद।
5: स्वातीताई, मूळच्या आपण नाशिकच्याच आहात की आपलं माहेर कुठलं आहे त्याच्याबद्दल?
6: मी मूळची मुंबईची आहे।
5: बर बर।
6: हा, आणि गेले 35 वर्ष आम्ही दुबईला होतो, लग्नानंतर लगेच गेले मी।
5: बर।
6: आणि 2015 साली आम्ही नाशिक परत आलो इकडे रिटायर होऊन नाशिकला।
5: बर बर बर। अच्छा, म्हणजे फार वेगवेगळ्या ठिकाणी आपलं वास्तव्य झालेलं आहे।
6: हो।
5: बर बर
6: बर।
5: मुंबईचे आपण आहात आणि लग्नानंतर आपण अगदीच डायरेक्ट दुबईलाच गेला।
6: डायरेक्ट दुबईला।
5: आणि आपलं शिक्षण वगैरे काय झालंय?
6: मी BSc बीएड आहे आणि मग JJ स्कूल ऑफ आर्ट मधून मी फाईन आर्ट्स केलेलं आहे।
5: अरे वा, खूपच छान। मला वाटतं इथे सुद्धा शिक्षणामध्ये सुद्धा वेगळे पण आहे की सायन्स मध्ये शिक्षण घेतलं आणि आर्ट्स मध्ये पण आणखीन छान काम केलं आणि आता अबेकस पण शिकवतायत। तर ही सगळी वेगवेगळी आवड आहे मला वाटतं तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये। बीएड केल्यानंतर आपण कुठे शिकवत होत्या का?
6: हो, मी मुंबईलाच आर्यभट स्कूल आहे तिथे शिकवत होते।
5: बर।
6: हा, 11वी 12वीच्या मुलांना लॅब असिस्टंट म्हणून शिकवत होते मी।
5: बर बर। अच्छा, पण मग मला एक सांगा की मुंबईत आपण राहत होत्या, तिथे आपलं शिक्षण झालं, तिथेच काही दिवस नोकरी केली आणि लग्नानंतर अगदीच भारत सोडूनच आपल्याला जायला लागेल की भारतात म्हणा महाराष्ट्रात म्हणा इथे कुठेच नाही तर अगदीच परदेशात जावं लागलं। तर तेव्हा काय आपली एक भावना होती? खरं तर आपली मुलाखत अबेकसशी संबंधित आहे, पण थोडासा प्रवास आपण आधीचा सुद्धा तुमचा जाणून घेऊया।
6: खरं तर खरं सांगायचं तर पूर्वी आपल्याला चॉईस नव्हता, आई वडील लग्न ठरवायचे, मुलगा चांगला होता, सगळं होतं, मग ते गेले त्यांच्या बरोबर मी पण गेले असं झालं ते। म्हणजे मला असं काही चॉईस नव्हता की मला आज मुलगा पाहिजे तिथेच राहायचं असं काही नव्हतं त्याच्यामुळे।
5: पण मग जेव्हा मुंबईहून आपण दुबईला गेल्या तेव्हा तिथलं वातावरण कसं होतं, तिथे कसं जुळवून घेतलं?
6: तिथे ना म्हणजे एकतर हे माझ्या आधीच गेलेले होते, म्हणजे IIT झाले हे बॉम्बे IIT मधनं आणि ते लगेचच दुबईला गेले एक वर्षभरातच, त्यामुळे त्यांचं फ्रेंड सर्कल खूप छान जमलं होतं। हा, त्यामुळे आणि आमच्या मध्ये असं ते 5-6 फॅमिलीज होत्या, त्यामुळे काही असं कुठे लांब आलं असं वाटलं नाही, सगळ्या नशिबाने मराठीच फॅमिली होत्या त्यामुळे खूपच। हा,
5: त्याच्यामुळे तिथे तुमचं राहणं सोपं झालं,
6: 25
5: वर्षापर्यंत तुम्ही दुबईत राहिलात।
6: हो हो।
5: बर बर। आणि मग आता जेव्हा तुम्ही आपल्या मायदेशात परत आल्या तेव्हा मग काय बदल झाले म्हणा, कारण की इतके वर्ष तिकडची सवय होती, त्याच्यानंतर मग तिकडे काही तुमचं वेगळं रुटीन झालं असेल, पुन्हा इकडे येऊन थोडासा बदल झाला असेल, तर मग त्या मधल्या काळामध्ये आपण काय करत होते?
6: ऍक्च्युली मी तिथे दुबईला असताना सुद्धा शाळेत नोकरी करत होते।
5: अरे वा,
6: इंडियन स्कूल मध्ये। आणि माझे क्लासेस होते अबेकस आणि वेदिक मॅथ्सचे।
5: अच्छा, तिकडे पण?
6: हा। बर। मग हा, इथे आल्यावर पहिल्या 2-3 वर्ष काही केलं नाही, कारण दोन्ही सुनांची बाळणपण करण्यात गेली, माझा दोन्ही मुलं, एक मुलगा कॅनडाला एक मुलगा अमेरिकेला असतो, त्यामुळे दोन्ही सुनांचे बाळणपण करण्यात 6-6 महिने गेले असं, त्यामुळे 19-20 सालापर्यंत तेच झालं। आणि मग आपलं लॉकडाऊनच लागलं आणि त्याच्यावेळेस हे सरांशी माझा कॉन्टॅक्ट आला आणि मग मी परत तिकडे अबेकस मध्ये आले असं झालं।
5: अच्छा, खूप छान वाटलं हे सगळं ऐकून। आणि तुमच्या आवाजातला तुमच्या वयापेक्षाही जो एक वेगळा उत्साह आहे ते ऐकून सुद्धा मला खूप छान वाटतंय. ही खूप एनर्जेटिक व्यक्तिमत्व आहे, खूप रसिक व्यक्तिमत्व आहे, कारण की बुद्धीची एक वेगळी छाप तुमच्या बोलण्यात जाणवतीये.
6: नाही नाही असं काय खूप नाहीये तसं.
5: मला एक सांगा, अभ्यकशी तुमचा परिचय खरं तर फार आधीपासून होता, जसं तुम्ही म्हणालात की दुबईत तुम्ही तिथे सुद्धा क्लास केले, पण मग जेव्हा इकडे तुम्ही शिकलात तर तिकडे आणि इकडे असा काही फरक होता का, किंवा तिकडे शिकताना काही वेगळं होतं का?
6: नाही नाही नाही अजिबात नाही. म्हणजे बेसिक बेसिक तेच होतं ना, म्हणजे फॉर्म्युलाज आणि हे काही बदलत नाही त्याच्यातले ना.
5: बरोबर,
6: त्यामुळे बदल काहीच नव्हता त्याच्यात.
5: अच्छा, मग ब्रेन ट्रेनशी संपर्क आल्यानंतर त्या तिकडचं शिकल्यानंतर इकडचं पुन्हा शिकत असताना सरांच्या बद्दल म्हणा किंवा क्लास बद्दल म्हणा काय वेगळे पण जाणवलं?
6: बापरे, सरांबद्दल बोलू तितकं कमी आहे. म्हणजे इतकं डेडिकेटेड, नंतर म्हणजे स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन सगळं करणं, नोकरी करून सगळं करणं, म्हणजे खूपच होत ते.
5: बरोबर.
6: आणि आणि आता माझं वय आज 70 आहे, म्हणजे मी शिकवत होते त्यावेळेस, म्हणजे सर असं मुलासारखंच आहेत, त्यामुळे ते अगदी काही सांगितलं तर ऐकायचंय पण माझं असं. पण त्यांचा उत्साह बघून फारच म्हणजे सोडू नये असं वाटतं हे ब्रेन ट्रेन परत कधी.
5: खूप छान अनुभव आहे तुमच्याकडे, आणि तिकडचा आणि इकडचा दोन्ही पद्धतीने, म्हणजे खरं तर खूप मुलं हाताखालनं गेलेली सुद्धा आहेत.
6: हो हो, खूप मुलं हाताखालनं गेले.
5: मग आता हे शिकवत असताना आता सध्या तुमच्याकडे किती विद्यार्थी किंवा तुम्ही क्लासेस घेताय काय?
6: नाही, आता सध्या मी मागच्या 2 वर्षापासून बंद केलं, कारण मग आमचं काय होतं, दरवेळेस मुलांकडे गेलं ना की 7-8 महिने आम्ही मुलांकडे राहतो.
5: बरोबर.
6: मग मुलांच्या इथल्या मुलांच्या ह्याच्यात शिक्षणात खंड पडतो, म्हणून मी गेले 2 वर्ष मी बंद केलंय.
5: बर,
6: मग तिकडे माझ्या नातवांना शिकवते मी गेले की.
5: बर बर. अच्छा, कुठे जा, अभ्यासही सुटलेलाच नाहीये.
6: नाही सुटलेलं.
5: मला एक सांगा स्वातीताई, जे जे स्कूल ऑफ आर्ट मधन सुद्धा तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे, मग ही एक वेगळी आवड कशी निर्माण झाली?
6: ऍक्च्युली मला खूप आवड होतीच, आणि त्यावेळेस आमच्या वेळेस 11वी होतं, तर मला खूप छान मार्क मिळाला ते, आणि तेव्हा मला जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये आर्किटेक्चरला ऍडमिशन मिळत होती.
5: बर.
6: पण ते आमच्या घरापासून खूप लांब होतं आणि ट्रेननी जा हे जा, त्यामुळे वडील म्हणाले सुरक्षित वाटत नव्हतं वडिलांना माझ्या, म्हणून त्यांनी मला ते आर्किटेक्चरला नाही जाऊ दिलं तेव्हा. हा, ते म्हणे नको इतक्या लांब एकटी मुलगी जायची, तेव्हा असं हे नव्हतं इतकं ना, ओपन नव्हतं म्हणून. हा, मग ते आवडते वेळेला मनात होतीच, म्हणजे जेव्हा मला मी बीएससी झाल्यानंतर हे झाल्यावर मला लकीली ऍडमिशन मिळाली, म्हणून मग मी परत जॉईन केलं तिकडे.
5: खूप छान वाटतंय तुमच्याशी बोलताना. खर तर वयाच्या या टप्प्यातही तुम्ही खूप छान आनंदी, आशावादी आणि उत्साही आहात, आणि जे जे आतापर्यंत केले त्याचं समाधान तुमच्या बोलण्यात मला जाणवते, आणि खरोखर खूप कौतुक आहे तुमचं की या वयातही तुम्ही खूप ऍक्टिव्ह आहात. आणि मला हेही सांगायला आवडेल की तेव्हा जर तुम्ही आर्किटेक्ट झाला असता तर नक्कीच एक आर्किटेक्ट म्हणून तुम्ही खूप छान तुमची शैली

0: विद्यार्थ्यांमधलं वेगळेपण आहे. आता वयाच्या या टप्प्यावरती काय करण्याची इच्छा आहे, एक याच्याबद्दल आपण काय सांगाल?
1: ऍक्च्युली मला म्हणजे एक तर सरांशी कनेक्टेड राहायला आवडेल, आणि मी काय करते आता आमच्या ज्या बाया येतात ना आमच्याकडे कामाला, आणि त्यांच्या मुलांना मी शिकवते मात्र अबॅकस किंवा वेदिक असं,
0: बर,
1: तर त्यांच्या शिक्षणात कुठेही खंड पडू नये याचं फक्त मी काळजी घेईन. म्हणजे पैशाअभावी म्हणा किंवा त्यांना येतच नाही या कुठल्याही अभावी त्यांचं शिक्षण थांबू नये असं मी त्यांना सांगितलेलं आहे. तर त्या अशा मुलांना मदत करायची माझी खूप इच्छा आहे.
0: बर, नक्कीच खूप छान हेतू आहे. आणि आणखीन एक महत्वाचा प्रश्न म्हणजे की खूप त्या काळामध्ये कदाचित तुमचं लवकर लग्न झालं असेल त्या काळाच्या याच्याप्रमाणे, आणि त्या काळातल्या काय म्हणूया त्या एक विचारधारेप्रमाणे तुमचं शिक्षण सुद्धा खूप छान झालं, उत्तम पदावरती तुम्ही काम केलं किंवा खूप छान शिक्षण तुमचं झालेलं आहे तेव्हाच्या काळाच्या एक आपण तो जर एक हे पाहिलं तसं. तर आता तुम्ही सगळ्याच वयोगटातल्या स्त्रियांना काय सांगाल की खर तर तुम्हाला खूप अनुभव आहे सगळ्याच बाबतीत, संसाराचा असेल, माणसांचा असेल, कामाचा असेल, तर एकंदरच स्त्रीला तुम्ही याच्या माध्यमातून काय सांगाल?
1: ऍक्च्युली असं आपण आपल्याला कधीच कमी लिखायचं नाही पहिली गोष्ट, आणि जे कराल ना ते मन लावून करा सगळं, आणि जाताना सगळ्यांना बरोबर घेऊन जा, म्हणजे असं कुटुंबातही किंवा मैत्रिणींना कुठे असेल ना बरोबर घेऊन जा, म्हणजे मग सगळं व्यवस्थित होतं असं. आणि पॅशन मात्र पाहिजे कशाची तरी, एवढं नक्की
0: नक्कीच खूप छान वाटते. आणि ते पॅशन तुमच्या बोलण्याचं जाणवते आणि सतत काम करत राहण्याची वृत्ती सुद्धा तुमच्या बोलण्यात मला जाणवतीये. काही असू दे, बिझी माणसानं राहायला हवं, पण अर्थातच सगळ्या गोष्टींचं एक भान ठेवून आणि सगळ्या गोष्टींना योग्य न्याय देऊन सगळ्यांना बरोबर घेऊन स्वतःचा विकास करणं किंवा स्वतःची प्रगती करणं हेच तुमच्या बोलण्यात आम्हाला जाणवते. खूप छान वाटलं स्वातीताई तुमच्याशी बोलून, आणि खरोखर ब्रेन ट्रेनच्या माध्यमातून मी आतापर्यंत अनेक शिक्षकांशी बोललेले आहे, वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलींशी स्त्रियांशी बोललेले आहेत, आणि आज मी तुमच्याशी बोलते तुमच्या वय पाहता खरोखर तुम्हाला खूप मी तुम्हाला मनापासून नमस्कार करते आणि तुमचं खूप खूप कौतुक आहे की या वयातही तुम्ही खूप छान काम करताय, उत्साही आहात, आनंदी आहात, अशाच तुम्ही कायम राहा. आणि तुमच्या सगळ्या वाटचालीसाठी पुढच्या मी मनापासून शुभेच्छा देते. आणि आज तुम्ही आमच्याशी बोललात आणि इतका छान अनुभव तुमचा आम्हाला समजला, खूप छान वाटलं मला सुद्धा. आणि नक्कीच आपण कुठेतरी भेटूया
1: अशी
0: इच्छा व्यक्त करते आणि रेडिओ विश्वासच्या माध्यमातून तुमचे मनापासून आभार मानते. मनपूर्वक
1: धन्यवाद. तुम्हाला पण आशीर्वाद भरपूर, सगळं छान होते तुमचंही.
0: नक्की नक्की खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.
1: येस, थँक्यू.

0: नाशिकचा सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यानमाला मंडळी आज रविवार म्हणजेच 10 मे 2026 रोजी वसंत व्याख्यानमालेअंतर्गत आस्वाद घेऊया प्राध्यापक सुरेश मेणे स्मृती प्रित्यर्थ सरिता कौशिक संपादिका एबीबी माझा वृत्तवाहिनी यांच्या व्याख्यानाचा विषय आहे महाराष्ट्र राजकारण आणि समाजभान. त्यानंतर आपण ऐकणार आहात अफलातून म्युझिकल ग्रुप प्रस्तुत गोल्डन मेलडीज, शिवाय प्रतिभा आहिरे यांचं चित्र प्रदर्शन सुद्धा. तेव्हा जरूर या आज म्हणजेच रविवार दिनांक 10 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक. वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2026 दररोज संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक.
1: बाबा सहगल आणि संगीतकार बप्पी लहिरी यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. गीतकार के सी वर्मा आणि चित्रपट बॉम्ब ब्लास्ट.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5352-4726-2626।
1: जुना द्या नव घ्या।
2: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ।
1: जुने एक्सचेंज करा
2: किंवा जुनं सोनं द्या आणि त्वरित रक्कम मिळवा।
1: 0% घट, आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी।
2: आपण कुठल्याही सराफाकडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल।
1: विश्वास नाशिककरांचा।
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
3: एस बिलबीर, जोगिंदर, महेंद्र कपूर यांच्या स्वरामधलं साहिर उद्यानवी यांचं गीत आता ऐकूया। संगीतकार आहेत रवी आणि चित्रपट आदमी और इंसान।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: महिन्यावर आलंय लेकाचं लग्न. सुनबाईला मंगळसूत्र घ्यायचंय तिच्या पसंतीचं. शॉर्ट आणि लॉंग दोन्ही मंगळसूत्र करूया.
3: अगं हे बघ, वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50% आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीत 100% सूट.
2: म्हणजे आता लेटेस्ट डिझाईनचं मंगळसूत्र तेही बजेट मध्ये.
3: वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव आजच भेट द्या. वडेरे सराफ,
2: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
4: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं चौकीदार या चित्रपटामधलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे मदन मोहन यांनी.

0: चित्रपटावर अथवा अभिनेत्यावर आधारित कार्यक्रम दिल ने पुकारा सादरकर्त्या प्रांजली आफळे दर मंगळवारी दुपारी 1 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 11 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका दिल ने पुकारा.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. बडे घर की बेटी या चित्रपटामधलं हसन कमाल यांचं गीत, हरिहरन मोहम्मद आजीज आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: आनंदी, अगं मिळालेल्या बोनसचा काय विचार केलायस तू?
1: अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक खास ग्राहकांसाठी घेऊन आलीये नवीन स्कीम, ज्यामध्ये 499 दिवसांच्या ठेवीवर मिळणार 8.25% व्याजदर.
0: काय सांगतेस काय?
1: आणि DICGC इन्शुरन्स योजनेमुळे चक्क 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित सुद्धा राहणार आहेत.
0: अरे वा, मग मी सुद्धा या योजनेत आता सहभागी होणार बघ. पण संपर्क कोणाला साधायचा?
1: अगदी सोपं, यासारख्या अनेक ठेवींचा लाभ घेण्यासाठी जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.
2: आपण ऐकताय रेडिओ विश्वास, आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता ऐकूया चलते चलते या चित्रपटामधलं अभिजीत आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत. गीताला संगीत आहे जतीन ललित यांचं.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकणार आहोत अधिकार या चित्रपटामधलं, किशोर कुमार आणि चंद्राणी मुखर्जी यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रीटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: महिन्यावर आलंय एकाचं लग्न. सुनबाईला मंगळसूत्र घ्यायचंय तिच्या पसंतीचं. शॉर्ट आणि लॉंग दोन्ही मंगळसूत्र करूया.
2: अगं हे बघ, वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50% आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीत 100% सूट.
1: म्हणजे आता लेटेस्ट डिझाईनचं मंगळसूत्र तेही बजेट मध्ये.
2: वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव आजच भेट द्या वडेरे सराफ.
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: अरमान या चित्रपटामधलं एंदिवर यांचं गीत आता ऐकूयात. हे गीत गायलं आहे लता मंगेशकर यांनी आणि गीताला संगीत आहे बप्पी लहिरे यांचं.

0: आईचं प्रेम मोजता येत नाही.
1: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
0: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
1: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
0: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
1: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
1: ऑफर कालावधी मर्यादित.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकते रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, रेडिओ विश्वासच्या माध्यमातून नुकतीच आपण सुरू केलेली खास सिरीज म्हणजे अर्थातच मदर्स डे निमित्त असलेली आपली सिरीज. आजच्या या सिरीज मधलं दुसरं पुष्प गुंफण्यासाठी आपले स्टुडिओत उपस्थित आहेत आपल्या नाशिकमधल्या सुप्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट डॉक्टर पल्लवी सामंत आणि त्यांच्या मातोश्री सौ उषा रवींद्र महाजन. या दोघींचे आजच्या कार्यक्रमात आपण स्वागत करूया. आणि आजच्या या कार्यक्रमातनं त्यांची जडणघडण कशी झाली, एकंदरच त्यांचा मातृत्वाचा हा प्रवास, हे सगळं जाणून घेऊया. खूप खूप स्वागत आहे दोघींचं.
1: थँक्यू. नमस्कार.
0: पल्लवीजी, सगळीकडे तुमची ओळख तर आहेच, उत्तम फिजिओथेरपिस्ट, हाताला गुण असणारे डॉक्टर म्हणून तुमची सगळीकडे ओळख आहेच, पण आज आपल्या खास पाहुणे म्हणजे तुमची आई. आई, तुमचं मी स्वागत करते. कशा आहात तुम्ही? मुळात मला असं सांगायला आवडेल की एक खास सिरीज आपण ही सुरू केलेली आहे मदर्स डेच्या निमित्तानं. आई आणि मुलीचं नातं हे खूप वेगळं असतं, खूप वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यांवरती ते वृद्धिंगत होत जातं, रंगत जातं, वेगवेगळे अनुभव प्रत्येकीच्या गाठीला येत असतात आणि वयानुरूप हळूहळू थोडीशी त्यांची वेवलेंथ आणखीन घट्ट होत जाते असं आपण म्हणू शकतो. मी तुमच्याच पासून सुरुवात करते. कसा होता तुमचा लहानपणीचा काळ किंवा तुमच्या माहेरची परिस्थिती, पूर्वाश्रमीच्या आपण कोण होत्या आणि आता इथपर्यंत आपण कशा कशा येत गेल्यात, काय सांगाल?
2: मी पूर्वाश्रमीची रत्ना वडमुळे.
0: बर.
2: आणि मी SSC नंतर DED केलं. पूर्वी आमच्या वयस 11वी DED असेल.
0: हो हो.
2: 11वी नंतर आम्ही DED करायचो. DED चे 2 वर्ष करून मी प्राथमिक शाळेमध्ये शिक्षिका म्हणून लागले होते.
0: बर.
2: वर्षभरातच माझं लग्न झालं. त्याच्यानंतर हिचा मोठा भाऊ आणि 6 वर्षांनी पल्लवी.
0: बर.
2: अशी मला 2 अपत्य. त्याच्यानंतर पल्लवी, मोठा भाऊ आणि ही असे दोघं घरी असायचे आणि मी स्वतः शाळेत जायचे. शाळेत जरी गेले तरी माझ्या घराकडे पूर्ण लक्ष असायचं आणि शाळा ही माझी सकाळचीच मी मुद्दाम ठेवलेली होती की आपल्या मुलांकडे आपल्याला लक्ष देता यायला हवं, आपली नोकरी मुलांच्या प्रगतीच्या आड यायला नको, हा माझा उद्देश पहिल्यापासूनच होता.
0: बरोबर.
2: मुलांना शाळेत जरी न्यायला आणायला बाई लावलेली असली तरी सुद्धा मी स्वतः 4 दिवसांनी स्वतः शाळेत जायचे, त्यांच्या प्रगतीची चौकशी करायचे, शिक्षकांशी बोलायचे आणि त्याप्रमाणे घरी त्यांचं होमवर्क वगैरे करून घेणं किंवा त्यांना काय अडचणी आहेत ते बघणं. ते नंतर मे महिन्याच्या सुट्टीमध्ये त्यांना शाळेचे पुस्तकं सुद्धा आणून ठेवायचे. पूर्वी 50 वर्षापूर्वीचा हा काळ आहे. तेव्हा काही CBSE ची आता कशी पुस्तकं शाळा देते तेव्हा तसं नव्हतं. तेव्हा पुस्तकं ही आपली आपणच आणायची. मग आता मे महिन्याच्या सुट्टीत दुपारच्या उन्हात बाहेर जायला नको म्हणून गोष्टीची पुस्तकं, चांगले संस्कार होतील असे, आणि त्याचबरोबर त्यांना पुढच्या वर्षीचा इतिहास माहिती व्हावा किंवा भाषेमधली काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या पुस्तकात असतात त्या वाचता याव्या म्हणून ते पण आणून ठेवायची.
0: बर.
2: आणि मुख्य म्हणजे मी जरी हे सगळं करत असेल तरी त्याच्याबरोबर मला मुलांची पण तेवढीच जोड मिळायची. मुलं म्हणजे तू देते ना आम्ही काहीच करणार नाही अशातली नव्हती.
0: म्हणजे
2: सांगेल त्याप्रमाणे ते पण करायचे. असं अगदी खूप आज्ञाधारक होती अशातला भाग नाही, पण अगदीच म्हणजे तू सांगते म्हणजे आम्ही हा आम्ही बघू आम्हाला काय करायचं अशी वृत्ती नव्हती. जे काही आपण सांगू ते करण्याची प्रवृत्ती होती त्यांची, त्यामुळे तो कधीच प्रश्न आला नाही. जशी मुलं मोठी झाली, स्कॉलरशिपला बसली, अभ्यास करायला लागली त्यांची तेव्हा थोडं मी थोडी बाजूला
0: करता
2: येत आता म्हणून. त्यानंतर मला काही फार असं रागवावं लागलं नाही मुलीला नाही त्याला, आणि काही असं विशेष असं काही हे नाही. म्हणजे अभ्यासाला योग्य दिशा देणं किंवा त्यांना त्याच्यासाठी वेळ देणं ते सगळं करायचंच, पण ते करून सुद्धा माझी मुलगी मला घरी मदत करायची. असं नाही की बाबा मग मी आता अभ्यास करते म्हणजे मी घरी तुला काही सहकार्य नाही, असं नाही. सहकार्य सुद्धा ती मला करायची. त्याचबरोबर आमच्या घरामध्ये जे काही असेल काम ते दोघं आणि बहीण तिच्या भावाबरोबर ती नेहमी असायची.
0: बर.
2: त्यामुळे असं नाही झालं की आता ही मुलगी आहे मग हिला मी काही करणार नाही, तर भावा इतकंच प्रत्येक गोष्टीत तिला आम्ही हे केलेलं आहे. म्हणजे जे जे भावासाठी ते बहिणीसाठी किंबहुना थोडस जास्तच पण कमी नाही. मुलगी आहे, 50 वर्षापूर्वीचा काळ असा होता की भावाला इंग्लिश मीडियमला घालायचं आणि बहिणीला मात्र मराठी मीडियमला घालायचं.
0: बरोबर.
2: तसं आम्ही कधीच केलं नाही. ज्या सोयी सुविधा भावासाठी होत्या त्याच हिच्यासाठी होत्या, किंबहुना काकणभर जास्तीच पण कमी नाही. मुलगी म्हणून कुठलीच गोष्ट
0: कमी नाही,
2: कमी केली नाही, आणि एकूणच तिचा प्रवास एकदम व्यवस्थित उत्तम झाला.
0: नक्कीच. 50 वर्षापूर्वीच्या काळाचं वर्णन तुम्ही

0: सहकार्य चांगलं होतं मला मुलीचं पण
1: मुलाचं पण.
0: माझ्या सासूबाई होत्या त्याही करायच्या. हे ऑफिसमधून संध्याकाळी 6 यायच्या त्यामुळे सासूबाई होत्या माझ्या त्या पण मदत करायच्या.
1: बर पल्लवीजी मला आपल्याला विचारायला आवडेल की आईनं आईच्या दृष्टिकोनातन त्या काळात काय काय केलं हे आपल्याला सगळ्यांना सांगितलंच. तुमच्या दृष्टीने तेव्हाचं वातावरण तेव्हाची जडणघडण काय पद्धतीने आपण सांगाल.
2: म्हणजे आईच्या विषयी आम्हाला आदरयुक्त भीती होती. म्हणजे असं नाही व्हायचं की आम्ही असं खेळतच बसलोय किंवा काही ऐकलेलं नाहीये. कारण ही जरी शाळेतनं दुपारी येणार असेल आणि आम्हाला सुट्टी आहे तर आम्हाला आमचा अभ्यास पूर्ण करायचा आहे. जे घरात बनवलं आहे तेच खायचं आहे. आम्ही हे खाणार नाही किंवा तू आई आल्यावरती काही वेगळं बनवून दे असं कधीच व्हायचं नाही. आणि जसं ती म्हटली की तिने जे सांगितलं आहे ते आम्ही करून ठेवायचो. अगदी मी नाही माझा भाऊ सुद्धा मला मदत करायचा आवरायला. काही कामं असतील तर ती करायला सुद्धा. म्हणजे आम्हाला माहिती होतं की ही आम्हाला ओरडेल. म्हणजे आम्हाला भीती पण होती पण आदर पण होता. म्हणजे आम्हाला तिचं शब्द खाली पाडायला आवडायचं नाही. कारण की आम्हाला तेव्हा त्या वयातही तिने समजून सांगितलं होतं की हे तुमच्या भल्यासाठी सगळं काही चालू आहे. आणि ते आम्हाला कळलेलं होतं. त्याच्यामुळे ती येण्याच्या आतमध्ये आम्ही घरातली पण काही कामं करून ठेवायचो. आमचा अभ्यास पूर्ण करायचो. आणि आम्हाला माहिती होतं की ती खेळायला आम्हाला सगळी कामं झाली की 2 पाठवणारच आहे. कारण की शारीरिक तुमची वाढ व्हायला पाहिजे असं पण तिला वाटायचं. त्यामुळे ती असं कधीच म्हटली नाही की घरीच बसा अभ्यासच करा थोडा वेळ खेळायला पण जा. त्या काळात तिला सोशल आयक्यूचा इम्पॉर्टन्स कळत होता. हे खूप रेअर होतं त्या काळामध्ये. लोकांना एकच कळायचं फक्त की मुलांना इंटेलिजंट क्वेश्चन म्हणजे फक्त अभ्यास करायचा आहे बस. तिचं कसं होतं की तिला आयक्यू पण मुलांचा पाहिजे चिकाटी पण पाहिजे अभ्यासाची सवय लागली पाहिजे. हुशार खूप लोक असतात पण पर्सिवरन्स
1: बरोबर
2: म्हणजे ती गोष्ट चिकाटीने करण्याची सवय आम्हाला तिने लावली. की एक अटेम्प्ट जरी फेल झाला तुमचा नाही जमलं तुम्हाला वर्गात तुम्ही नाही आले पहिले
1: बरोबर
2: दुसरे आले पाचवे आले दहावे आले तर पुढे जरा मागे जा आणि परत एक उडी घ्या नक्कीच लांब पडेल.
1: बरोबर
2: हे जीवनाचं महत्वाचं तत्व तिने आम्हाला शिकवलं.
1: आता दोघींच्या बोलण्यात एक समान धागा आहे की दोघेही कोऑपरेटिव्ह होते. कधीच कुठे असा त्रास रुसवा राग चिडचिड झाली नाही. इतकं सगळं गुडीगुडी नातं कायम होतं का कधी राग कधी आईचा त्रास किंवा आई तू असंच करायला सांगतेस असं कधी झालं नाही.
2: हे बघा प्रत्येक रिलेशन मध्ये असं असायचं की बाकीच्या मुलांना जास्त खेळायला मिळतं. आई थोडा वेळ झाला की आम्हाला बोलवून घ्यायची दोघांनाही की थोडा वेळ झाला की झाला तुमचा 2 झालाय वरती या. आई 10 अजून आई 5 अजून. पण बाकीच्यांच्या आया ज्या आहेत त्या अशा बोलवायच्या नाहीत. तेव्हा आम्ही इतके लहान होतो याचा अर्थ आम्हाला तेव्हा समजत नव्हता की आईच्या म्हणण्याच्या मागे काय आपलं भलं आहे. पण आता आम्हाला समजतं ना.
1: बरोबर
2: ज्या आयुष्याच्या स्ट्रेचरला आम्ही खूप मोठे झालो असं नाही म्हणता येणार. पण जे काही आम्ही अचीव्ह केलंय ते अचीव्ह करायला काही लोक आमच्याच बरोबरचे मागे पडले का. कारण की त्यांना आपला टाइम कसा मॅनेज करायचा वेळेचं महत्व हे समजलं नाही. हुशार ते होते पण त्यांच्याकडे चिकाटी नव्हती. आणि या गोष्टींसाठी ना व्यवहार करायला सुद्धा आई आम्हाला बाहेर पाठवायची. जसं दळणाला पैसे देऊ नये किंवा दळण घेऊ नये किंवा किराणा घेऊ नये. त्यामुळे आम्हाला कळायचं की 10 दिल्यावरती कितीची भाजी आहे. रेशन दुकानामध्ये जाऊन रेशनची साखर कशी घेऊन यायची हे पण मला माझून माहिती आहे. हे आमच्या बरोबरच्या लोकांना माहिती नव्हतं.
1: बरोबर
2: रेशनचं दुकान काय असतं असं रेशन कार्ड म्हणजे काय असतं हे आम्हाला त्या काळात कळत
1: माहिती होतं.
2: आणि अजून एक मला सांगावं असं वाटतं की मला पण आई म्हणजे भावाच्या बरोबरीने शाखेला पाठवायची.
1: अच्छा.
2: आणि तेव्हा जेव्हा स्वसंरक्षण शिबिर वगैरे जेव्हा होतं ते तिने आमच्याकडनं अटेंड करून घेतलं होतं की स्वतःचं संरक्षण मुलगी म्हणून कसं करायचं हे आम्ही त्या काळात चुरीका दंड हे सगळं शिकलो होतो शाखांमध्ये.
1: अच्छा. म्हणजे थोडक्यात काय म्हणूया करिअर ओरिएंटेड तुम्ही स्वतः असून सुद्धा घरात पूर्ण लक्ष होतं आणि मुलांना आणि मुलींना दोघांनाही तुम्ही बरोबरीने वाढवलं. जे आज आपण बघतो की मे महिन्याच्या सुट्टीत पालक शिबिराला मुलांना पाठवतात ते मला वाटतं 50 तुम्हाला कुठेतरी समजलेलं होतं.
0: भावाबरोबर बस मधून तेव्हाही फिरायची 4-5 असताना.
2: भावाचे मित्र मला शेपूट म्हणूनच अजूनही ओळखतात.
1: खूप छान. मला आपल्याला असं विचारायला आवडेल की अशा काही आठवणी आहेत का की जेव्हा त्रास झाला मुलांचा किंवा काही बाबतीत खूप शिस्त लावायलाच लागली किंवा एक गुण की जो अजिबात पटला नाही असं काही आहे का.
0: नाही हिच्या बाबतीत तसं कधीच झालं नाही. मुलाच्या बाबतीत थोडस रागवावं लागायचं. मला असं वाटतं मुली थोड्याशा मुळातच काही
1: समजूतदार असतात.
0: त्यांना फारसं असं कधी रागवावं वगैरे लागत नाही.
2: म्हणजे माझ्या भावाला ओरडायची जेव्हा तेव्हा पण मी म्हणायची आई नको ओरडू तो आता करणार आहे.
1: नक्कीच नक्कीच. भावा बहिणींच्या अशा काही वेगळ्या आठवणी आहेत का की खरं तर आई सगळ्याच दृष्टीने तुमच्यासाठी अवेलेबलही होती तुम्हाला कायम प्रत्येक गोष्टीत सपोर्टही करत होती तुम्हाला मदतही करत होती. पण अशा काही गोष्टी आहेत की ज्या चोरून लपून

0: तेव्हा केल्या असतील आणि तेव्हा कदाचित आईला कळल्या नसतील पण एकमेकांना तेव्हा मदत केली असेल असं काही घडलंय?
1: नाही, तसं म्हणायला गेलं तर भाऊ माझ्यापेक्षा 6 वर्ष मोठा असल्यामुळे त्यांनी मला जास्त सांभाळलेलंच आहे आणि तो माझा अभ्यास पण घ्यायचा. इनफॅक्ट भाऊ मला ना शाळेमध्ये सुद्धा सोडायला यायचा.
0: बर.
1: आणि मला अजूनही आठवतं की मला 2-2 डबे असायचे.
0: बर.
1: मी जेव्हा शाळेत जायचे तेव्हा भाऊ माझा घरी असायचा.
0: बर.
1: कसा ते मला आठवत नाहीये, म्हणजे त्याची शाळा सकाळची असायची असं कदाचित असेल. मग आईनं एक डबा मला जातानाच द्यायची, पण मग दुपारच्या सुट्टीमध्ये ती पोहे उपमा असं काहीतरी गरम करून मला पाठवायची भावाबरोबर.
0: बर.
1: त्या काळामध्ये लक्षात घ्या, तर भाऊ माझ्यावरती चिडायचा तेव्हा, मला तुझ्यामुळे परत परत यायला लागतं शाळेमध्ये. मग मधल्या रस्त्यामध्ये जाताना मुद्दामून सायकलवरती आडवं करायचं, पाडायचं, हे सगळं केलेलं आहे त्यांनी जे नॉर्मल भाऊ करतो ते करायचा. पण एक वेगळंच बॉन्डिंग आमचं भाऊ बहिणीचं जसं असतं तसं तेव्हापासून आहे. म्हणजे माझ्या ग्रोथमध्ये त्याचा पण खूप सहभाग आहे.
0: नक्की.
1: तो पण मला शिकवायचा. इनफॅक्ट आईनी जरी जेवण करून ठेवलं असेल तरी काही वेळेला भाजी पोळीला मसाला डोसा म्हणून तो खायला घालायचा मला. ही गोष्ट मला अजूनही आठवते.
2: बर बर बर. त्यांचं दोघांचं खूप चांगलं, म्हणजे मी नसताना त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली होती की तू नाही आहे तर मी आता हिला सांभाळणार, हिच्यासाठी करणार, ते करायचा. कधीही असं म्हणजे नाही की मी नाही सांभाळणार, चिलायचा कधीतरी मी कुठे मित्रांमध्ये तिला नेऊ, पण न्यायचं असं नाही व्हायचं कधी.
0: जेव्हा मुलं लहान असतात तेव्हा मुलांना सांभाळणं बऱ्यापैकी सोपं असतं, पण एक साधारण टीनेज पिरियड आपण जो म्हणतो की जो आता आपण बघतो आहोत तेव्हाच आणि आताचा प्रचंड फरक आहे. तशा वयामध्ये गेल्यानंतर काही मतमतांतर, विरोधाभास, काही क्लॅशेस असं कधी घडलं होतं का मुलांमध्ये आणि तुमच्यामध्ये?
2: नाही, फारसे काही नाही. आणि तेव्हा ना सांगू का, मुलांचे असे वागण्याची पद्धत पण अशी नव्हती. सतत एक तर मोबाईल नव्हता, त्यामुळे कधी रागवण्याची वेळ नाही आली. आणि मुलं कधी अशी एवढी उद्धट आणि उर्मट नव्हती. आताची मुलं कशी पटकन नाही मी नाही करणार म्हणतात, तसं तेव्हा मुलं बोलायची नाहीत. असं कधी चिडली तरी रागवतील, थोडा वेळ इकडे तिकडे बसतील आणि पुन्हा
0: विसरून जातील.
2: जे काही सांगितलंय ते करतील. आपणही म्हणायचं बरं जाऊ देत, नाही का करायचं तुला, ठीक आहे इतक्यापर्यंतच, याच्यापेक्षा जास्त असं कधी नाही. सांगितलंय त्याप्रमाणे करणार असं फार काही नाही. असं
0: थोडक्यात खूप सहज सोपं हे पालकत्व होतं आणि तुमच्याही दृष्टीने तो लहानपणाचा काळ खूप छान होता. किंबहुना अजूनही ते बॉन्डिंग खूप छान आहे, त्याच्यामुळे तो तितकासा विरोध किंवा तितकेसे तो राग रुसवे किंवा काही अशा आठवणी तेव्हा कधीच नव्हत्या. हा बदल कशामुळे घडला असावा, म्हणजे एकंदरच मुलांच्या दृष्टीने म्हणा, पालकांच्या दृष्टीने म्हणा, काय बदल जास्त जाणवतायत तुम्हाला आता तुमच्या दृष्टीने?
2: मला असं वाटतं की काय झालं, मुलांना नाही म्हणायची सवयच राहिली नाही. आई वडील दोघेही कमवतात, पैसा भरपूर असतो, मूल एकच असतं. मग होतं काय की तो जे मागेल ते त्याला पहिल्यापासून दिलं जातं.
0: बरोबर.
2: आणि त्याला मग ती नाही ऐकण्याची सवय राहत नाही. आणि पुढे जेव्हा तुम्ही कधीतरी अचानक नाही म्हणून म्हणतात ना, तेव्हा मग ती मुलं एकदम टोक गाठतात त्या गोष्टीचं नाही म्हटल्यानंतर. आणि दुसरं म्हणजे मोबाईल सारखं, ते मोबाईल बघत बसण्यामुळे सुद्धा त्यांच्यावर हे असे परिणाम होतात. ते रील्स मध्ये ते एवढ्या अटकतात.
0: बरोबर.
2: आणि त्यांना ती मोबाईल मध्ये किंवा दुसऱ्यांनी टाकलेले इंस्टाग्राम वगैरे टाकलेले व्हिडिओ त्यांना ते रिअल लाईफ वाटतं. म्हणजे त्यांना असं वाटतं की हे सगळं खरंय आणि आपल्या बाबतीतलं आपण नाही असं करू शकत किंवा असे नाही हे करू. त्यामुळे ती मुलं जास्त, मला असं वाटतं,
1: ऍड करू का, पर्सनल स्पेस नावाची काही गोष्ट आमच्या वेळेला नव्हती. व्हॉट इज दिस पर्सनल स्पेस? पर्सनल स्पेस म्हणजे काय? तुमचे आई वडील तुमच्या पर्सनल स्पेस मध्ये नाही येत, आजी आजोबा पर्सनल स्पेस मध्ये येत नाही, मामा येत नाही. आमची पर्सनल स्पेस काका मामा आजी आजोबा भाऊ बहीण मावस भाऊ बहीण चुलत भाऊ बहीण ही सगळी आमची पर्सनल स्पेस होती.
0: बरोबर.
1: हे नवीनच जे तुमचं जे सुरू झालं ना पर्सनल स्पेस वगैरे, आय डोंट बिलीव्ह इन ऑल दिस.
0: अगदी खरं.
2: इन्स्टा फेसबुक सारखं ना, आई सारखं समजावून सांगणार, त्याला रागवायचं नाही, त्याला समजावून सांगायचं, रागवायचं नाही. पण रागवायचं नाही म्हणजे किती किती समजावून सांगायचं. त्याच्यापेक्षा एखाद वेळा रागवलं तर मला नाही वाटत काही फार फरक पडेल. असं थोडीशी त्यांना रागवण्याची पण सवय
0: हवी.
2: मग पुढे जाऊन एखाद वेळा अपयश आलं ना की त्या मुलांना ते भयंकर त्रासदायक ठरत.
0: खरंय.
1: मला आणि माझ्या भावाला पण मुलं आहेत, ती पण आता मोठी आहे, पण अजून पण आम्ही त्यांना रागवू शकतो. आम्ही सगळ्यांच्या समोर पण त्यांना रागवलं, माझी आई वडील पण त्यांना रागवलं, तर त्यांना काही वाटत नाही. त्यांचं
0: खरी गोष्ट आहे.
1: आपल्या मुलांना या सवयी लावायलाच नको, म्हणजे चिडणं किंवा मोबाईल किंवा टाईम इन्स्टा फेसबुक हे नकोच. म्हणजे त्यांना समजून सांगायला पाहिजे आणि वापरलं ना तर तुम्ही सरळ त्यांना डी अडिक्शनला पाठवा. टेक हेल्प, मदत घ्या. कारण की समजा जर आमची मुलं ऐकू शकतात तर बाकीच्यांची का नाही? ते पण 26-27 वर्षाचीच आहेत ना.
2: थोडीशी ऍडजस्टमेंटची सवय पाहिजे ना.
0: नक्कीच.
2: एक कपडा असल्यानंतर 10 कपडे असतात तरी तुम्ही 12वा कपडा घरात आणता, त्याच्यापेक्षा ते 10 कपडे आधी वापरा.
0: बरोबर.
2: त्याचा काहीतरी योग्य उपयोग करा. नसेल तुम्हाला वापरायचं तर कुणाला तरी ते द्या ज्याला अगदी गरज आहे, आणि मग दुसरा कपडा आणा. हे सगळे 90-50 वर्षापूर्वी मला एवढं, जेवढी आपली आर्थिक समृद्धी वाढली आहे ना तसं तसं ते परिस्थिती झालेली आहे.
1: मिनिमलिस्टिक जे आहे ना ते आणा आता अमलात आणा असं आमचं म्हणणं.
0: खरं मला वाटतं छोट्या छोट्या गोष्टींमधनं हे विचार रुजत जातात आणि आई वडिलांच्याच वागण्यातनं बऱ्याचदा मुलं शिकतात असं आपण म्हणूया. मला आपल्याला हाच प्रश्न पुढे विचारायचा आहे की 50 वर्षापूर्वी तुम्ही नोकरी करत होतात, आत्ताची सुद्धा स्त्री नोकरी करते, तुमची मुलगी सुद्धा एक प्रथितयश डॉक्टर म्हणून काम करते, नोकरीतले हे टप्पे कसे बदलत गेले किंवा स्त्रीची आर्थिक किंवा कुठली मानसिक बदललेला तिचा स्तर असेल काय, आपण याच्याबद्दल सांगाल. दोघी आपण आपलं मत व्यक्त करा.
2: मला असं वाटतं आता काय झालंय माहितीये का, की स्त्री नोकरी करते ती स्वतःला सिद्ध करायला एक तर तिला खूप वेळ लागतो, कारण आता स्पर्धा खूप वाढली आहे.
0: बरोबर.
2: त्यामुळे तिला खूपच सिद्ध करण्यासाठी खूप प्रयत्न घ्यावे लागतात, त्यामुळे तिचा वेळ बाहेर पण खूप जातो. आणि दुसरं म्हणजे सुपरवुमन होऊन तिला ते सगळं घरातलंही बघावं लागतं.
0: बरोबर.
2: सगळ्या गोष्टींमध्ये तिची भयंकर ओढाताण होते. घरातली कामं चुकत नाही आणि बाहेर पण स्वतःला सिद्ध करणं, दोन्ही गोष्टी 50 वर्षापेक्षा आता खूप वाढले.
1: आणि कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट पण खूप झाले. म्हणजे आता आमच्या वयाच्या आयांना असं वाटतं की तो का पहिला आला, मग तू का बरं दुसरा आलाय, मग तुझ्यात काय कमतरता आहे. म्हणजे सारखं जाऊन ते टीचर्सला भेटणं, त्यांच्या त्या मिटिंग अटेंड करणं हे खूप जास्त झालंय. म्हणजे आता अजून वाढत चाललंय. म्हणजे आमची मुलं जेव्हा लहान होती तेव्हा जरा तरी बरी होती परिस्थिती, आता आणखीनच ते वाढत चाललंय. हे थोडं कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट ना कमी व्हायला पाहिजे. म्हणजे काय आयक्यू आयक्यू आयक्यू म्हणजे फक्त आयक्यू म्हणजे फक्त अभ्यास का नाही, सर्वांगीण विकास जो होण्याची गरज आहे ना ती पण खूप कमी आहे. म्हणजे इमोशनल कोशंट, सोशल कोशंट आणि आयक्यू हे सगळंच मुलाचं डेव्हलप झालं पाहिजे, हे पेरेंट्सनी आत्ताच्या लक्ष द्यायला पाहिजे. आमच्या वेळेला तरी हे इन्स्टा फेसबुक एवढं नव्हतं, त्याच्यामुळे मुलांना आम्ही खेळायला पाठवायचो आणि ना त्यांना हे समजलं पाहिजे एक तास जर खेळायला पाठवतोय ना आपण मुलांना तर टाइम वेस्ट नाही करत आहे आपण, त्या मुलांचे ना हार्मोन्स सिक्रेट करतोय, गुड हार्मोन्स.
0: बरोबर.
1: म्हणजे हॅपी हार्मोन्स सिक्रेट करतोय, त्याच्यामुळे त्यांना अभ्यास जास्त चांगला समजेल. आणि ना प्रत्येक वेळेला खेळायला म्हणजे त्याचा क्लास नको लावायला, ट्रेनिंग नका देऊ तुम्ही, असंच खेळू द्या ना. आपण लहानपणी नाही खेळायचो.
0: बरोबर.
1: डब्बा इस्पाईस, लपाछपी, त्याच्यामध्ये आपल्याला तेव्हा ते गेम स्ट्रॅटेजीज शिकवत होते की कसं आपण ओव्हरकम करायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे.
0: बरोबर.
1: बाय प्लेइंग विथ किड्स, तुमच्या वयाच्या मुलांशी खेळून खेळून, असं नाही की तुम्ही त्या गेले बॅडमिंटनच कोचिंग घेतलंय. अरे कोचिंग कोचिंग कोचिंग म्हणजे किती कोचिंग
0: करणार,
1: म्हणजे अभ्यासाचे ट्युशन करायचे, मग कोचिंग करायचं, मग स्विमिंगचं कोचिंग करायचं. आमच्या आई वडिलांनी नाही लावलं कोचिंग.
0: बरोबर.
1: नुसतं ढकलून दिलं आम्हाला तिथल्या याच्यावरती. बरोबर. 4-5 हातपाय मारले आणि जमलं. नसेल येत आम्हाला परफेक्ट स्ट्रोक, पण स्विमिंग तर करता येतो ना.
0: बरोबर.
1: तुम्ही तुमचं पण शिकायचं असतं हे समजलं पाहिजे लोकांना. म्हणजे
0: खरं
1: आजकालच्या आई वडिलांना माझं सांगणं आहे, मे बी त्यांचे व्ह्यूज माझ्यापेक्षा वेगळे असतील
0: निश्चित,
1: पण मला तरी असं वाटतंय की असं व्हायला पाहिजे.
0: बरोबर.
2: पण हे सगळं करता करता मला असं वाटतं मुलं हे सगळं करतात, पण मग त्यांना बाहेर कुणाशी संवाद साधणं, कुणाशी डोळ्यात डोळे घालून बोलणं, समोर आत्मविश्वास आणि स्वतःची बाजू मांडणं हे येतच नाही ना.
0: खरी गोष्ट आहे.
2: तुम्ही बघा बरं 4-17-18 वर्षाच्या मुलांना, इथे 4 मुलं बसले ती चौघं चौघीकडे ते मोबाईल हातात घेऊन बसतात, आणि त्यामुळे त्यांना कुठे गेलो तरी निदान काय म्हणताय तुम्ही, कुठे राहता, एवढं तरी सुरुवात करू शकतो ना.
0: बरोबर.
2: ह्या काय चौकशा चालल्या आहेत, या चौकशा नाही आहेत, ह्याच्यामधून तुम्ही एकमेकांशी
0: कनेक्ट होऊ शकता. बरोबर.
2: बोलता तुम्ही, त्यांना पुढचं विचारता, त्या तुमचं बोलता. एखाद्या व्यक्तीला कोणी नसेल बोलायला तर ती मोकळी होऊ शकते या सगळ्या गोष्टींमध्ये.
1: आपण ग्रुप डिस्कशन झालं पाहिजे, रोजचा पेपर वाचला पाहिजे, काय घटना घडताय, काय चालू आहे आता देशामध्ये.
0: बरोबर.
1: याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये डिस्कशन होऊ दे, आपल्याला काय करायचं असं नाही ना.
0: खरंय.
1: आम्ही बसलो की आमच्या सगळ्या पिढ्या, म्हणजे माझे आई बाबा, माझा भाऊ, माझे मिस्टर, आमची मुलं, आम्ही सगळे बसून या गोष्टी डिस्कस करतो आत्ताही घरामध्ये.
2: आणि काय झालं आता, एक तरुण मुलांचं एक वय वेगळं, यांची पार्टी वेगळी, त्यांची पार्टी वेगळी, त्यामुळे ज्याला फॅमिली एकत्र येऊन एखादं फंक्शन साजरं करणं आहे ना ते खूप कमी होऊन
0: गेलं. बरोबर.
2: मुलं आता तुम्ही कशाला हवे, आम्ही आमचेच आहोत, आमचाच ग्रुप आहे. अरे तुमचा ग्रुप, पण त्याच वेळेस तुम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन चाललात ना, ते एकमेकांना एकमेकांचं मत समजतात, समोरच्याला काय म्हणायचंय निदान त्यांनाही कळतं. आणि मुख्य म्हणजे जे ज्येष्ठ असतात त्यांना एकाकीपणा येत नाही.
0: बरोबर.
2: तुम्ही सतत त्यांना जर बाजूला ठेवत गेलात तर ते एकटे एकटे पडायला लागतात ना.
0: अगदी बरोबर आहे. मला वाटतं स्वातंत्र्याच्या बदललेल्या कल्पना आपण म्हणूया किंवा आई वडिलांची एक वेगळी मेंटॅलिटी सध्या आहे, आजी आजोबांची वेगळी मेंटॅलिटी आहे, बऱ्याच गोष्टी खरं तर या सगळ्या गोष्टींना पूरक ठरतात आणि त्याच्यामुळेच जे आपल्याला चित्र बघायला मिळतं ते आपण बघतो आहोत. आता मला इथे असं विचारायचं की दोन पिढ्या खरं तर माझ्या समोर आहेत, तुमच्या काळातलं तुमचं आयुष्य, आत्ताचं तुमचं आयुष्य, असं काय वाटतं एकमेकींना की अरे आईसारखं जर माझ्या आयुष्यात असतं तर मला छान वाटलं असतं किंवा हिच्यासारखं माझ्या आयुष्यात असतं तर मला खूप तेव्हा बरं वाटलं असतं.
1: मला असं वाटतं की वेळ जास्त होता यांच्या वेळेला. आता ना स्पर्धेच्या मागे धावण्यामध्ये आमचा खूप वेळ चाललाय, स्वतःला प्रूव्ह करायला पण आमचा खूप वेळ चाललाय. म्हणजे आम्हाला असं वाटतंय की आपण हळूहळू करावं, मिनिमलिस्टिक राहावं, की एवढं मागे जाऊ नये, पण आता एकदा पुढे गेलो ना की मागे येता येत नाहीये. म्हणजे स्वतःला द्यायला आपला आमच्याकडे वेळ नाहीये, स्वतःलाच द्यायला. म्हणजे तेव्हा कसं की एक तास पेपर वाचायला होता मस्त छान, हा आजकाल आम्हाला दोन दोन दिवसाचे पेपर एका दिवसात वाचायला लागतात असं होतंय, कारण की स्वतःला द्यायला वेळच नाही. जेव्हा की मी माझ्या आईला जगताना बघितलंय की ती दुपारी थोडीशी वामव कुक्षी घ्यायची तेव्हा ती डेफिनेटली थोडा वेळ पेपर वाचायची, तो वेळ आज माझ्याकडे नाहीये.
0: बरोबर, आपण काय सांगाय?
2: पण मला असं वाटतं की यांच्या पिढीला जे स्वातंत्र्य आहे ना ते चांगलं आहे, त्यामुळे कसं आहे की ह्या स्वतःची प्रगती करायला मोकळ्या आहेत. म्हणजे त्या जाऊ शकता बाहेर, दिवसभर सुद्धा बाहेर थांबू शकता. 50 वर्षापूर्वी असं होतं की नाही नाही शाळा सुटल्यानंतर कुठे गेली होतीस, घरातले विचारणार नाही, आता घरी पाहिजे, स्वयंपाक कोण करणार घरी. आताच्या पिढीला कोणी म्हणणार नाहीये की स्वयंपाक कोण करणार, बाई लावली आहे करून देईल ती तुम्हाला, तर ते मान्य असतं घरातल्या लोकांना.
0: बरोबर,
2: तसं पूर्वी मान्य नव्हतं. मग सून कशासाठी आहे घरी? नाही नाही, ते बाहेरून येऊन घरी स्वयंपाक करायलाच हवा. आणि शाळा करायची म्हणजे फक्त शाळाच करायची, बाकीचं काही तुम्ही म्हणाल मी माझी प्रगती करेल किंवा आणखीन काहीतरी नवीन
0: शिकेल
2: तर ते शक्य नाही व्हायचं तेव्हा. तुम्हाला तेवढंच एक करिअर करायला मिळतं, एवढंच भाग्य म्हणायचं आणि आपल्या घरी असं होतं. तसं आता यांच्या वेळेस नाहीये.
1: आय एम नॉट आन्सरेबल टू एनी वन. म्हणजे तू इतक्या वेळ का पेशंट बघत होती? 10 वाजेपर्यंतच पेशंट बघत होती का? मग तुझी ओपीडी तर 8 संपते, मग तू 9 पेशंटच बघत होती का? असं मला कोणाला घरी उत्तर द्यायला लागत नाही. हा फ्रीडम डेफिनेटली आहे. पण मग या कॉम्पिटिशन रेस मध्ये म्हणणं पळता पळताना आपलं आयुष्य जगण्याकडे जरा दुर्लक्ष होतं.
0: बरोबर,
2: ते एक आहे.
1: थोडी थोडी हेल्थ कॉम्प्रोमाइज व्हायला लागली आजकाल.
2: पण त्यामुळे तो ड्रॉबॅक असला तरी त्यामुळे तुम्ही तुमची प्रगती पाहिजे तशी करू शकतात. आजच्या पिढीला ती नाही करता आली पाहिजे तशी.
0: खरं तर मला असं वाटतं की ह्याला सुद्धा खूप वेगळ्या बाजू आहेत, कारण की आजही आपण बघतो की प्रत्येक स्त्रीच्या घरातलं वातावरण तसं असतंच असं नाहीये. जसं आपण बघतो की सहज एखादीने बाई लावली आणि ती तिचं करिअरवर फोकस करते असं होते, असं सगळीकडेच असं असंही नाहीये. पण शेवटी काय म्हणूया ना, ह्या सगळ्यांमधनं स्त्रीला स्वतःला सिद्ध करायचं असतं, तिला घरही सांभाळायचं असतं, स्वतःची ओळखही मेंटेन करायची असते, मुलांनाही लक्ष द्यायचं असतं, त्यांची प्रगती साधायची असते. थोडक्यात सुपर वुमन, मला वाटतं हा प्रकार या काळात जास्त आहे जो पूर्वी तितका नव्हता, कारण की पूर्वी एकत्र कुटुंब होती, कामं वाटली जायची, आजी आजोबा मुलांकडे लक्ष द्यायचे, त्याच्यामुळे एकंदर छान खेळीमेळीच्या वातावरणात सगळ्या गोष्टी घडत होत्या. आता एकीकडेच मला वाटतं स्त्रीला बऱ्याच ठिकाणी तोंड द्यावं लागतं.
1: स्त्रीनी पण सगळं आपल्याकडे ओढून घेतलंय असं मी म्हणेन.
0: बरोबर,
1: काय होतंय की स्त्रीला पण असं वाटतं की जर मी हे केलं, म्हणजे आता मी माझी गोष्ट सांगते, मी हे केलं तर मी चांगलं करू शकेल असा कॉन्फिडन्स स्त्रीला आलेला आहे. त्याच्यामुळे सगळीच कामं स्त्री करायला बघते आजकाल, वाटायलाच बघत नाही कामं, म्हणून लोड वाढत चाललाय असं मला वाटतं.
2: पण 85 स्त्री आता ही अशी असेल, पण पुढची जी आता जनरेशन आहे ना, ती जनरेशन लग्नाच्या वेळेस सांगते नाही मी माझ्या करिअरवर फोकस करणार आहे.
0: बरोबर,
2: म्हणजे त्यामुळे ती मुळामध्येच करिअर फोकस करायला मोकळी असते.
0: हो,
2: ती आधीच ते सांगते.
0: खूप छान आजचा हा संवाद रंगला आणि खरंच मला वाटतं ही गोष्ट जी आहे ना एंडलेस आहे. हा टॉपिक याच्यावर आपण कुठे थांबायचं आपण सांगू शकत नाही, कारण की विषयातनं विषय निघत जातात. तर आपण मला वाटतं थोडस आता शेवटाकडे येऊया आणि एक छोटासा रॅपिड फायर आपण खेळूया. आईचा असा कुठला गुण आहे जो तुमच्यात नाही असं तुम्हाला वाटतं आणि तो असायला हवा होता?
1: एखादी गोष्ट जमली नाही तर थोडं थांबून परत जोरात प्रयत्न करणे.
0: मॅडमचा कुठला गुण आपल्याला जास्त आवडतो आणि त्या त्याच्याने जास्त पुढे गेल्यात असं आपण सांगू शकाल?
2: ती कोणाचं बोलणं असं सारखं मनाला लावून घेत नाही, म्हणजे खूप मनाला लावून घेत नाही असं सारखं तो मला असंच बोलला, तो मला असंच बोलला. माझा तो स्वभाव आहे की म्हणजे ते तिच्यात नाही, हे खूप चांगलं आहे की मला जर कोणी 10 वर्षापूर्वी जरी एखादी गोष्ट बोललेला असेल तरी ते माझ्या
0: मनात राहून जातं,
2: तिथे सोडून देते आणि पुढे चालते. हे खूप
1: मला इगो हॅझल्स खूप कमी आहेत, म्हणजे मला लक्षातच राहत नाही,
2: त्रास नाही होत.
0: बरोबर बरोबर. आईच्या हातचा कुठला असा पदार्थ आहे की जो खूप आवडतो.
1: माझी आई खूपच छान स्वयंपाक करते. कुठला असा पदार्थ आहे तुम्ही असाल पण नांगराची भाजी.
0: बर बर बर. अच्छा, मला असं विचारायचं की आईसाठी काय करण्याची इच्छा आहे पण ते अजून झालेलं नाही असं काही आहे तुमच्या मनात? ती गोष्ट आहे ती त्यांनाही माहिती नाही असं काही आहे
1: असं? तिला कोकणात घेऊन जायचंय पण ते जाणार आहे म्हणजे.
0: बर बर.
1: पण तिलाही माहिती येते की आम्ही जाणार आहोत.
0: खूप छान वाटलं तुमच्या दोघींशी बोलून. जाता जाता एकच सल्ला किंवा आपण काय सांगाल सगळ्या तरुणाईला म्हणा, विशेषतः स्त्रियांना, कारण दोन वेगवेगळ्या वयाच्या स्त्रिया आज माझ्या समोर आहेत, आपण काय टीप द्याल स्त्रियांसाठी आजच्या?
2: मला असं वाटतं की स्त्रीने ना सुपर वुमन होण्याचा प्रयत्न करू नये. म्हणजे प्रगती जरूर करायची पण त्याच वेळेस घरातली कामं सगळ्यांना वाटून द्यायची. आपणच सगळी कामं करण्याचा प्रयत्न केला ना तर मग स्त्री भयंकर म्हणजे तिला त्रास होतो त्या गोष्टीचा खूप, आणि सगळं जबाबदारी तिच्यावर येऊन पडते. त्याच्यापेक्षा घरातली कामं तिने पहिल्यापासूनच वाटूनच द्यायला हवी.
1: थोडासा आजकालच्या स्त्रीनी एकत्र कुटुंब पद्धतीचा विचार करावा असं मला वाटतंय. म्हणजे खूप मोठं नाही पण ऍटलिस्ट आपले आई वडील म्हणजे सासू सासरे आणि मुलं आणि सून किंवा मुलगी आणि जावई असं एकत्र तरी कुटुंब पद्धती ठेवावी असं मला वाटतंय. म्हणजे ऍटलिस्ट जमावं तरी, जर तुम्ही एकत्र राहू शकत नसाल तरी मध्ये मध्ये तुमचे गेट टुगेदर करावे, संवाद साधावा, सगळ्यांनी एकत्र ट्रिप्स कराव्या, कुठेतरी असंच भेटावं असं मला वाटतंय.
0: नक्कीच खूप छान वाटलं तुमच्याशी दोघींशी बोलून. आणि खरोखरच जे मुद्दे आज तुम्ही मांडले जाता जाता ते या काळाला सुसंगत होते. तुमच्याही काळात जे काही घडलं त्याचाही तुम्ही इथे छान लेखाजोखा मांडला आणि आता त्याच्याची कशाची गरज आहे, काय करायला हवं, काय घडतंय, काय घडू नये, हेही तुम्ही खूप छान मुद्देसूद मांडलं दोघींनी. आज तुम्ही दोघी इथे आलात आणि इतका आपला हा छान गप्पांचा प्रवास रंगला त्याच्याबद्दल सगळ्यांच्याच वतीनं मी आपल्या मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: महिन्यावर आलंय लेकाचं लग्न. सुनबाईला मंगळसूत्र घ्यायचंय तिच्या पसंतीचं. शॉर्ट आणि लॉंग दोन्ही मंगळसूत्र करूया.
1: अगं हे बघ, वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50% आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीत 100% सूट.
0: म्हणजे आता लेटेस्ट डिझाईनचं मंगळसूत्र तेही बजेट मध्ये.
1: वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव आजच भेट घ्या. वडेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास. यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रीटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी, कांचन बॅनर्जी तबल्यासाठी, तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
3: दर्द कुछ देर ही रहता है, बहुत देर नहीं. जिस तरह शाख से तोड़े हुए एक पत्ते का रंग मांड पड़ जाता है कुछ रोज अलग शाख से रहकर, शाख से टूट के ये दर्द जिएगा कब तक? खत्म हो जाएगी जब इसकी रसद टिमटिमाएगा जरा देर को बुझते बुझते, और फिर लंबी सी एक सांस धुएं की लेकर खत्म हो जाएगा ये दर्द भी, बुझ जाएगा. दर्द कुछ देर ही रहता है, बहुत देर नहीं.
4: अहो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
5: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
4: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

जागतिक मातृदिनाचे औचित्य साधून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या सप्तशतकोत्तर जयंती वर्षानिमित्त पदस्पर्श फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने सामुदायिक पसायदान पठणाचा कार्यक्रम रविवार दिनांक 10 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 लक्षिका मंगल कार्यालय लवाटे नगर नाशिक. कार्यक्रमाला उपस्थित राहताना आपल्या घरील इलेक्ट्रॉनिक वेस्ट म्हणजेच ई वेस्ट असल्यास उदाहरणार्थ खराब झालेले कम्प्युटर लॅपटॉप मोबाईल इत्यादी ते जमा करण्याची सोय करण्यात आली आहे. या खराब झालेल्या गॅजेटचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 7558 6266 11 रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास.

0: मला
1: सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही,
2: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स,
1: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
2: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन।
1: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा,
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
3: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू, जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता। त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा। या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार। तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे। अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर।

0: महिन्यावर आलाय लेकाचं लग्न. सुनबाईला मंगळसूत्र घ्यायचंय तिच्या पसंतीचं. शॉर्ट आणि लॉंग दोन्ही मंगळसूत्र करूया.
1: अगं हे बघ, वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50% आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीत 100% सूट.
0: म्हणजे आता लेटेस्ट डिझाईनचं मंगळसूत्र तेही बजेट मध्ये.
1: वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव आजच भेट द्या. वडेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: जुनं द्या नव घ्या.
4: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ.
3: जुने एक्सचेंज करा
4: किंवा जुनं सोनं द्या आणि त्वरित रक्कम मिळवा.
3: 0% घट, आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी.
4: आपण कुठल्याही सराफाकडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल.
3: विश्वास नाशिककरांचा.
4: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: भरला नाही.
1: दोन रुपयाचं पाच रुपयाचं असेल ते द्या.
0: दहा रुपयाचं तिकीट शिल्लक नाही. थिएटरात उभं राहायला 50 रुपये लोक द्यायला तयार आहेत, पण जागा नाही. आपण कोणत्या तरी एका सिनेमाला जा.

0: महिन्यावर आलंय लेकाचं लग्न. सुनबाईला मंगळसूत्र घ्यायचंय तिच्या पसंतीचं. शॉर्ट आणि लॉंग दोन्ही मंगळसूत्र करूया.
1: अगं हे बघ, वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50% आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीत 100% सूट.
0: म्हणजे आता लेटेस्ट डिझाईनचं मंगळसूत्र तेही बजेट मध्ये.
1: वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव आजच भेट द्या. वडेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवर जिची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिकहो आज गुरुवार आणि विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण भेटलेलो आहोत. संजय दालमिया सर आणि ओपन लिंक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेलं विनोबा हे ॲप, ज्यामध्ये शिक्षकांनी राबवलेल्या उपक्रमांविषयीची माहिती संकलित केली जाते आणि उत्कृष्ट उपक्रम असलेल्या शिक्षकांना पुरस्कार देखील दिला जातो. तर अशाच पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड मिळालेल्या शिक्षकांशी आपण गप्पा मारत असतो. तर ह्याच निमित्ताने आज आपल्याशी गप्पा मारायला इथे उपस्थित आहेत शेख मोबिना अख्तर जलील अहमद या मॅडम, ज्या आलेल्या आहेत पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा चांदवड या ठिकाणाहून. तर एकूणच त्यांचा स्वतःचा आजवरचा प्रवास आणि विनोबाविषयी त्यांना नेमकं काय वाटतंय हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. मॅडम, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: थँक्यू मॅडम.
0: कसं वाटतंय आज इथे येऊन?
1: बहुत अच्छा लग रहा है, क्योंकि फर्स्ट टाइम ऐसे रेडियो ऐसे प्रोग्राम में शामिल होने का मौका मिला है.
0: बर,
1: वो भी विनोबा की वजह से मिला है.
0: तर 22 वर्ष तुम्ही शिक्षिका म्हणून कार्यरत आहात, तर कसा आहे एकंदरीत प्रवास आणि शिक्षिका व्हावं असं का बरं वाटलं होतं तुम्हाला?
1: मेरी शुरू की सर्विस जो है वो 2003 में मैं लगी. सिन्नर की पहली सर्विस है मेरी.
0: बर.
1: और मेरे मम्मी और पापा की ख्वाहिश थी कि मैं टीचर बनूं. मेरी बड़ी दीदी भी जिला परिषद में ही थी, अभी वो महानगर पालिका में आगे ट्रांसफर करके.
0: अच्छा.
1: तो हम दोनों ने साथ में ही डीएड किया और साथ में ही जॉब पे लगे.
0: क्या बात है.
1: मेरे मतलब नाना दादा मामू मासी वो लोग सब टीचर्स ही रहे.
0: क्या बात है.
1: बैकग्राउंड इसलिए
0: म्हणजे संपूर्ण एज्युकेटेड फॅमिलीतून तुम्ही आलेले आहात, त्यामुळे तुम्हाला शिक्षणाचं महत्व माहिती
1: आहे.
0: क्या बात है. बरं, मग पहिलं पोस्टिंग कुठे झालं?
1: पहला पोस्टिंग मेरा सिन्नर में था, वहाँ पर 11 साल की सर्विस. उसके बाद मेरी ट्रांसफर इगतपुरी घोटी में हुई, वहाँ पर 4 साल. फिर 1 साल पाटोदा योला में.
0: बर.
1: और फिर अभी फिलहाल तो 7 साल से चांदोड़ में.
0: बर बर. ही शाळा कितवी पर्यंत आहे आणि आपल्याकडे कुठला वर्ग आहे?
1: हमारी जो पीएम श्री जिला परिषद है ये पहली से 7वीं तक है और मेरे पास अभी 7वीं क्लास है.
0: अच्छा, मोठा वर्ग आहे.
1: मोठा वर्ग.
0: आणि किती मुलं आहेत? पटसंख्या
1: पूरी 190 है.
0: बर बर.
1: स्कूल का पच.
0: आणि उर्दू शाळा आहे, त्यामुळे पालकांचा दृष्टिकोन आहे शाळेमध्ये पाठवायचा कशी आहे?
1: बिलकुल. पालक जो वहां पे जो लड़की है उनको ज्यादातर वो उर्दू मीडियम में कहते हैं. अभी अभी थोड़ा उनका रुझान चेंज हो रहा. मैं नई नई गई ना जब इतनी नहीं थे, अभी लड़कों को भी थोड़ा डाल रहे हो.
0: बर.
1: नहीं तो लड़कों को ज्यादातर वो मराठी और इसमें समझ में उनका मराठी मीडियम में, इंग्लिश मीडियम में, लेकिन अभी डाल रहे हो. लड़कियां तो है, लड़कियों का कुछ मसला नहीं. ज्यादातर पूरी लड़कियां ही हमारी, 80% लड़कियां ही स्कूल में.
0: किती छान ना, म्हणजे आपल्या कम्युनिटीला पुढे येताना मोठं होताना बघून छान वाटत
1: असेल
0: है ना.
1: लड़कियां पढाई कर रही हो ज्यादा अच्छा लगता. बढ़ रही आगे, पहले इतना नहीं था ना. अभी ज्यादा कर रही.
0: वाह, मस्तच. म्हणजे कुठूनही त्या शिकून आपल्या पायावर उभ्या राहतील आणि अर्थातच त्यांचंही फ्युचर चांगलं होईल आणि घरादारालाही त्याचा फायदा होईल. वा बर. पण मग तुम्हाला जेव्हा विनोबा विषयी समजलं तेव्हा तुम्हाला काय वाटलं की हे ऍप आहे तर आपला टाइमपास होईल, वेळ वाया जाईल, असं काही वाटलं होतं का कधी?
1: जब 22 मेन्स की ट्रेनिंग हुई हमारी, तो ऐसा कुछ क्यूरियोसिटी थी कि भाई क्या रहेगा, नया क्या है उसमें, कैसे करना है. सर ने हम लोगों को ट्रेनिंग दिया तो अच्छे से सब बताया था. फिर जनवरी 23 से मेरा ये शुरू हुआ काम करना इसके ऊपर. पोस्टिंग सब डालते थे बच्चों के, स्पेलिंग बी के, स्पोकन इंग्लिश के, ऐसे हर बहुत सारे उसमें क्राफ्ट का वर्क है, ड्रॉइंग.

0: खुश खबर, खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5326-2426।
2: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
3: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं।
2: हो, पण फार खर्च आला असेल ना?
3: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला।
2: काय सांगतो?
3: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात। तर मग आजच कॉल करा 8300 16512 किंवा 2-47-26-26 या आमच्या
4: कार्यक्रमात। आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं वर्मा मलिक यांचं गीत अपने दुश्मन या चित्रपटामधलं। गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी।

0: आम्हाला सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही,
1: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स,
0: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
1: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन।
0: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा,
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: महिन्यावर आलंय लेकाचं लग्न, सुनबाईला मंगळसूत्र घ्यायचंय तिच्या पसंतीचं, शॉर्ट आणि लॉंग दोन्ही मंगळसूत्र करूया।
3: अगं हे बघ, वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय, शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50% आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीत 100% सूट,
2: म्हणजे आता लेटेस्ट डिझाईनचं मंगळसूत्र तेही बजेट मध्ये।
3: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव आजच भेट द्या वडनेरे सराफ,
2: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक।

0: रेडिओ विश्वास
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: जुना द्या नव घ्या.
6: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ.
5: जुने एक्सचेंज करा
6: किंवा जुनं सोनं द्या आणि त्वरित रक्कम मिळवा.
5: 0% घट, आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी.
6: आपण कुठल्याही सराफा कडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल.
5: विश्वास नाशिककरांचा.
6: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा.

0: रसिक हो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरती सगळ्या रसिक श्रोत्यांचं मी देविका मनपूर्वक स्वागत करते. मंडळी आपकी फरमाईश या आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमात आम्ही पुन्हा एकदा हजर झालेलो आहोत आपल्या आवडीच्या गाण्यांचा नजराणा घेऊन. बघूया आजच्या कार्यक्रमातला पहिला फोन कुणाचा आहे ते.
1: हॅलो.
2: हॅलो.
1: हां बोला.
2: मी विलास कोडे बोलतो रावाटेल पासून.
1: हो बोला सर बोला.
2: माझी पसंती घ्या ना.
1: हो सांगा ना.
2: लग्न गीत कृष्ण शिंद्यांच्या आवाजात.
1: बरं बरं चालेल चालेल ठीक आहे. धन्यवाद.

0: हॅलो.
1: हा, रेडिओ विश्वास मॅडम.
0: हो, रेडिओ विश्वास बोला.
1: हो, नमस्कार देविका ताई.
0: हो नमस्कार.
1: दोन शब्द बोलू का ताई?
0: हो बोला ना, बोला सर.
1: हो, प्रथम आपल्या विश्वास रेडिओ टीमचे सगळ्यांना आमचे धन्यवाद. आणि फारच कमी वेळेमध्ये नाशिककरांचा आणि नाशिकच्या बाहेर प्रेक्षकांचा तुम्ही विश्वास संपादन केलेला आहे.
0: धन्यवाद.
1: आणि तुमचे सगळं सर्वच आभारवर्ध तुमचे कार्यक्रम ऐकतात विश्वास रेडिओ यांचे. मराठी चित्रपट, नाट्यगीत, नाट्यपद आणि बाई पण भारी देव आहे, आम्ही सगळं आवर्जून कार्यक्रम बघत असतो तुमचे.
0: अरे वा, अरे वा, छान वाटलं ऐकून.
1: हो हो, आणि प्रत्येकाच्या आमच्या आसपास सर्वजण विश्वास रेडिओचे ऐकतात मॅडम.
0: बर बर, अरे खूपच छान. नक्कीच. आणि तुमच्यासारखे श्रोते खरं तर रेडिओला आणखीन मोठं करत असतात, तेच वैभव असतात रेडिओचं.
1: हो मॅडम, आणि सगळेच आपल्या चॅनलचे नाव घेतात.
0: हो हो.
1: आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पुण्यनगरी नाशिक नगरीमधून पूर्ण 100% मराठी रेडिओ चॅनल हे आपले आहे.
0: हो, धन्यवाद. छान वाटलं
1: आम्हाला. आणि सगळ्यांना हे आवडतं. हो, आता एक आमची एक आता फरमेश आहे.
0: हो सांगा सांगा.
1: जुना चित्रपट आहे, गायक मुकेश आहेत, संगीतकार उषा खन्ना आहेत आणि गीत लिहिलेले प्रेम धवनने. हम हिंदुस्थानी छोडो कल की बात बात पुरानी हे गाणं आम्हाला ऐकायचं.
0: चालेल चालेल, तर नक्की ऐकूया नक्की. हो, खूप छान प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद तुमचे.
1: हो हो, परत देविका ताई तुमचे परत एकदा धन्यवाद.
0: हो हो, धन्यवाद सर, धन्यवाद. असंच सामील होत राहा कार्यक्रमात आणि अशीच छान छान गाणी ऐकत राहा.
1: हो
0: चालेल, धन्यवाद.
1: हो धन्यवाद ताई.

0: काय ग देविका, श्रीमयीला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
0: काय सांगतेस?
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
0: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
2: महिन्यावर आलंय लेकाचं लग्न. सुनबाईला मंगळसूत्र घ्यायचंय तिच्या पसंतीचं. शॉर्ट आणि लॉंग दोन्ही मंगळसूत्र करूया.
3: अगं हे बघ, वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50% आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीत 100% सूट.
2: म्हणजे आता लेटेस्ट डिझाईनचं मंगळसूत्र तेही बजेट मध्ये.
3: वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव आजच भेट द्या. वडेरे सराफ,
2: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना

0: जुना द्या नव घ्या.
1: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ.
0: जुने एक्सचेंज करा
1: किंवा जुनं सोनं द्या आणि त्वरित रक्कम मिळवा.
0: 0% घट, आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी.
1: आपण कुठल्याही सराफाकडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5523-4726।
1: आईचं प्रेम मोजता येत नाही,
2: पण यावर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल।
1: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया।
2: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
1: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
2: अनमोल नात्याला अमूल्य भेट।
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: ऑफर कालावधी मर्यादित,
1: अटी लागू।

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: महिन्यावर आलंय लेकाचं लग्न. सुनबाईला मंगळसूत्र घ्यायचंय तिच्या पसंतीचं. शॉर्ट आणि लॉंग दोन्ही मंगळसूत्र करूया.
1: अगं हे बघ, वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50% आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीत 100% सूट.
0: म्हणजे आता लेटेस्ट डिझाईनचं मंगळसूत्र तेही बजेट मध्ये.
1: वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव आजच भेट द्या वडेरे सराफ.
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

विश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रिटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक. नाशिकचं सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यानमाला मंडळी आज रविवार म्हणजेच 10 मे 2026 रोजी वसंत व्याख्यानमालेअंतर्गत आस्वाद घेऊया प्राध्यापक सुरेश मेणे स्मृती प्रित्यर्थ, सरिता कौशिक, संपादिका एबीबी माझा वृत्तवाहिनी यांच्या व्याख्यानाचा. विषय आहे महाराष्ट्र, राजकारण आणि समाजभान. त्यानंतर आपण ऐकणार आहात अफलातून म्युझिकल ग्रुप प्रस्तुत गोल्डन मेलडीज, शिवाय प्रतिभा आहिरे यांचं चित्र प्रदर्शन सुद्धा. तेव्हा जरूर या आज म्हणजेच रविवार दिनांक 10 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण, गोदाघाट, पंचवटी, नाशिक. वसंत व्याख्यानमाला, शतकोत्तर वाटचाल, बोधामृताची अविरत ज्ञानगंगा. दिनांक 1 ते 31 मे 2026 दररोज संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण, गोदाघाट, पंचवटी, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. श्रोते हो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या चौरवरीत आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळचे 7 वाजलेत. रूपरेषांतर आपण ऐकणार आहात शुभंकर उतेणी स्तोत्र आणि त्यानंतर संध्याकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा. रात्री 8 गीत प्रतिमा. संवादक रामचंद्र कुलकर्णी. रात्री 9 आपण ऐकणार आहात कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत. सादरकर्त्या कविता गायथाने. रात्री 11 आपकी फरमाइश या फोन इन कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. रात्री 12 ते 4 हिंदी चित्रपट संगीत. 4 भक्तिगीतांनी आपण सुरुवात करणार आहोत. सकाळी 6:05 गोंदवलेकर महाराजांचे विचार. सादर करते दत्ता सरदेशमुख. 6:10 भक्ती संगीत. 6:30 दासबोधाच्या निरूपणाचा आनंद आपण घ्याल. संवादक पद्मकर देशपांडे. 6:35 प्रभात विश्व. सादर करते ऋषिकेश आयाजित. सकाळी 7 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल. श्रोते हो रूपरेषा आपण ऐकली आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बर का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, आजच्या श्लोकाचे निरूपण समर्थ भक्त नीलाताई इनामदार यांच्या आवाजात।
1: श्रीराम समर्थ श्रीराम। मनोबोध मनाचा श्लोक क्रमांक 42। बहु

श्रोते हो, या श्लोकात समर्थांनी बहुता परी हा शब्द बहुमत या अर्थाने नाही आलेला. बहुता परी म्हणजे थोर भक्तांप्रमाणे. उदाहरणार्थ ध्रुव, प्रल्हाद, उपमन्यू या थोर लोकांनी आपल्या भक्तीनं भगवंताला आपलेसं केलं. सामान्य माणसाला आपला प्रपंच परिवार फार प्रिय असतो. आपला प्रपंच व्यवस्थित सुरू राहावा म्हणून माणूस जीवाचा आटापिटा करतो. कामाच्या ठिकाणी आपल्या बॉसने खुश राहावं म्हणून धडबड करतो. घरात सुख शांतता नांदावी म्हणून पत्नी पतीला, पती पत्नीला, मुलांना खुश ठेवण्यासाठी धडपडतात. सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात भगवंताला मात्र गमावून बसतात आणि शेवटी माणसंही दुरावतात. महाभारतामध्ये धृतराष्ट्राला श्रीकृष्ण आपला वाटला नाही, दुर्योधन मात्र आपला वाटला. श्रोते हो, समर्थांनी मनाला सुवळण लावण्याचा ध्यास या मनाच्या श्लोकातून घेतलेला सतत जाणवतो. माणसातल्या नैसर्गिक प्रेरणांना योग्य वळण लागलं की त्याच्या विकासाला सुरुवात होते. यासाठी समर्थांनी मनाला सतत बजावलं, हे मना तू सज्जनाच्या संगतीतच राहा. सज्जन म्हणजे कोण? तर योग्य विचारपूर्वक आपल्या कर्तव्याविषयी जागरूक आणि सभोवती असणाऱ्या सगळ्यांचं मन जाणून घेणाऱ्या. म्हणजे आजच्या काळातील एखाद्या कंपनीचा प्रमुख, सामाजिक संघटनेचा पदाधिकारी, समाजकारणात राजकारणातील प्रतिनिधी हे जर विवेकानं कार्यरत असतील तर त्या संस्थेचा कंपनीचा विकास झपाट्याने होतो. म्हणून मनापासून एखादी क्रिया उत्तम झाली की त्याचे परिणाम सगळीकडे दिसतात. मग ती बाबा आमट्यांची आनंदवनातील महारोग्यांची सेवा असो किंवा हिंगण्याचा महिलाश्रम असो किंवा नाशिकचा आधाराश्रम असो, या विविध कार्यातून सक्रिय सज्जनता दिसते. आणि रघुनायकाला आपलंसं करावं, आपली भक्ती करताना, आपलं कर्तव्य कर्म करताना परमेश्वर सुद्धा भगवंत आपला

0: त्याची आठवण येऊन महाराज म्हणाले, अरे आज तो आपला वेडा आला नाही. तेवढा तो वेडा आला, त्याने महाराजांचा प्रश्न ऐकला आणि तो महाराजांच्या चरणावर लोळून घेऊन रडू लागला. महाराजाने विचारलं, तुला वेडा म्हटलं म्हणून वाईट वाटलं का? तेव्हा तो म्हणाला, अजिबात नाही, तुम्ही मला आपला म्हटलात म्हणून गहीवरून आले. शहाणा म्हणा अथवा वेडा, पण तुम्ही मला आपला म्हणा. श्रोते हो, विभक्त नाही तो भक्त ही समर्थांनी केलेली भक्तीची व्याख्या इथे साक्षात्कारास येते. दीनानाथ म्हणजे दीन दुबळ्यांचा नाथ नव्हे, दीन म्हणजे शरणागत, आणि अशा शरणागतास भगवंत सांभाळतो. हे असं सांभाळणं म्हणजेच मनाची रामचंद्राच्या ठिकाणी वस्ती होणं आहे. जय जय रघुवीर समर्थ.
1: धन्यवाद नीलाताई.
2: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5352-4726-2626।
2: कमल, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही?
3: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स,
2: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
3: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन।
2: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा,
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: जुनं द्या नवं घ्या.
1: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ.
0: जुने एक्सचेंज करा
1: किंवा जुनं सोनं द्या आणि त्वरित रक्कम मिळवा.
0: 0% घट, आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी.
1: आपण कुठल्याही सराफाकडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: राज, आपण लग्न कधी करायचं?
3: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
2: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
3: मग आता पुढे काय करायचं?
4: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
3: पण मग संपर्क कुठे करायचा?
4: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
3: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800106876 आणि कल्पेश आचट 8800106406 या क्रमांकांवर.

0: रसिक हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो रेडिओ विश्वास आणि तालवैभव वाद्यमेळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने बोहाडा उत्सव वैशाखाचा मेळ प्रथा परंपरेचा या विशेष मालिकेत तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळी, नाशिकसह ठाणे पालघर या जिल्ह्यांमध्ये चैत्र वैशाखात साजरा होणारा प्रमुख उत्सव म्हणजे बोहाडा. साधारणतः 250 ते 300 वर्षाची परंपरा असलेली ही संस्कृती आहे आणि ही संस्कृती, ही प्रथा, हे सण उत्सव जपणारी आजही काही मंडळी नाशिक आणि नाशिकच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये वास्तव्याला आहे. हीच परंपरा जाणून घेण्यासाठी आज खास आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत श्री जगदंबा माता सेवा संस्था ट्रस्ट मोखाडा जिल्हा पालघर या संस्थेचे उपाध्यक्ष आणि माजी पत्रकार श्री उल्हास धारणे सर. आणि आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. मोखाड्यातला हा उत्सव कशा पद्धतीने साजरा होतो, त्यांच्या घराण्याकडे कशी परंपरा आहे आणि आज या उत्सवाचं स्वरूप नेमकं कसं बदललेलं आहे, या सगळ्याच विषयावरती आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. सर, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: धन्यवाद, नमस्कार.
0: तर सध्या गेल्या काही दिवसापासून आपले रेडिओ विश्वासचे सगळेच श्रोते बोहाड्याविषयीची माहिती जाणून घेत आहेत. मग आपल्या नाशिकमध्ये होणारा बोहाडा, त्यामध्ये वेगवेगळी सोंग सादर करणारी मंडळी इथे येऊन गेली, त्यानंतर काही इतिहासाचे अभ्यासक येऊन गेले आणि अर्थातच त्या दोघा तिघांकडून प्रामुख्याने मार्गदर्शक म्हणून ज्यांचं नाव आलं ते म्हणजे तुमचं होतं. आणि आज याविषयीची सविस्तर माहिती तुमच्याकडून मिळणार आहे. तर एकूणच तुम्ही मोखाड्यामध्ये वास्तव्याला होतात, अजूनही आहात आणि तिथे आपलं आणि आपल्या वडिलांचं नाव खूप आदराने घेतलं जातं, तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी झाली, तर ह्या सगळ्याच बद्दल काय सांगाल?
1: ओके. बोहाडा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी साजरा केला जातो, मात्र प्रामुख्याने अनेक ठिकाणी केवळ मनोरंजन म्हणून हा उत्सव केला जातो. मात्र आमच्या मोखाडा गाव जे आहे हा इथे मात्र वेगळ्या प्रकारे हा उत्सव साजरा होतो. मोखाड्याच्या बोहाड्याला 400 वर्षाची परंपरा आहे, अत्यंत समृद्ध अशी परंपरा लाभलेली आहे आणि अव्याहतपणे चालू आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हा वारसा अत्यंत संपन्नपणे पुढे पुढे चालतो आहे. तर प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये दशावतार, त्यानंतर ललित असे प्रकार होतात, जसं केरळमधला यक्षगान वगैरे, तसंच बोहाडा. मात्र बहुतांश ठिकाणी केवळ मनोरंजन म्हणूनच साजरा होतो. मात्र मोखाड्याच्या बोहाड्याला 400 वर्षाची परंपरा अशी लाभलेली आहे की 400 वर्षापूर्वी अत्यंत छोटं असं ते मोखाडा गाव, प्रामुख्याने 100% आदिवासी लोकवस्ती म्हणायला हरकत नाही, त्यावेळेला 100% आदिवासी लोकसंख्या किंवा लोकवस्ती तिथे होती. मात्र व्यापार उदिमच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातले प्रामुख्याने वणी इथले काही व्यापारी, त्यात प्रामुख्याने तेली समाज, वंधारी समाज असं समाजाची मंडळी मोखाड्याला पोहोचले व्यापाराच्या निमित्ताने आणि त्यांचं लक्ष या कला प्रकाराकडे वेधलं गेलं. त्यावेळेला बोहाडा असं काही सूत्रबद्ध स्वरूप नव्हतं. आदिवासी लोक शिमग्याला, म्हणजे होळी शिमग्याला, तोंडावर वेगवेगळ्या देवाधिकांचे, राक्षसांचे अवजड असे मुखवटे ओबडधोबड स्वरूपातले असे घालून वेगवेगळ्या प्रकारचं नृत्य करायचे. होळीभोवती फेर धरून होळी पेटली का अत्यंत आनंदाने ते हा शिमगा साजरा करायचे. तर तो हा थोडा वेगळा प्रकार पाहून हे जे बाहेर गावचे व्यापारी तिथे गेलेले, त्यांना हा वेगळा प्रकार पाहून ते जरा आश्चर्यचकित झालं की हा काहीतरी वेगळा प्रकार आहे, चांगला प्रकार आहे, मग याला थोडं सूत्रबद्ध स्वरूप दिलं तर काय होईल. मग त्यांनी त्या तत्कालीन आदिवासी मंडळींना विश्वासात घेऊन तुम्ही असं केवळ नाचताय, ढोल नाच, टारपा नाच, तसंच हे बोहाडा नृत्य, तोंडावर सोंग बांधून लाकडाचे नृत्य करतात, आपण याला काहीतरी चांगलं सूत्रबद्ध स्वरूप देऊया. म्हणून त्यांनी काय केलं की मोखाडा गावामध्ये ग्रामदेवी म्हणून स्थापन केली. आता हे प्रामुख्याने वणी दिंडोरीची मंडळी तिथे गेली होती म्हणून यांनी त्याला जगदंबास नाव दिलं आणि ती गावदेवी म्हणून तिला मान देऊ लागले. आता त्या देवीकडे लोकांची श्रद्धा वाढू लागली. मुळात आदिवासी समाज पाप भिरू, निसर्ग पूजक, तर त्यांनाही त्या देवीवर श्रद्धा बसली आणि मग या पांढरपेशी बिगर आदिवासी लोकांनी त्यांना सांगितलं की आपण या दरवर्षी या देवीला साकडं घालू की आमच्या तालुक्यामध्ये धनधान्य विपुल

0: पिकू दे, आरोग्य चांगलं राहू दे, लोकांचं रोगराई नसू दे, म्हणून तुझे आम्ही यात्रा स्वरूपामध्ये हा बोहाडा वर्षाखेरला साजरा करू. तर चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा त्या दिवशी त्या देवीला साकडं घालायचं चैत्र महिन्यात, किंवा आमच्या तालुक्यामध्ये सुबत्ता राहू दे, रोगराई नसू दे, लोकांचं आरोग्य चांगलं राहू दे, पीक चांगलं येऊ दे, आणि त्या मोबदल्यात तुझी यात्रा म्हणजेच बोहाडा आम्ही वर्षाखेरला साजरं करू असं त्या तत्कालीन आदिवासी आणि बिगर आदिवासी मंडळींनी एकत्र येऊन देवीला साकडं घातलं आणि तिथून या प्रथेची सुरुवात झाली किंवा उगम झाला. आणि मग चैत्र शुद्ध प्रतिपदेला देवीला विनंती करायची, साकडं घालायचं आणि त्याची परतफेड म्हणून फाल्गुन महिना म्हणजे वर्षाअखेर. मग फाल्गुन महिन्यामध्ये वर्षाअखेरीला हा देवीचा उत्सव म्हणजेच बोहाडा साजरा करायची परंपरा 400 वर्षापूर्वी सुरू झाली. त्यानंतर त्याला यांनी सूत्रबद्ध स्वरूप दिलं, ते असं दिलं तर त्यावेळेला मग आदिवासींच्या बरोबरीने अनेक बिगर आदिवासी लोक तिथे स्थायिक झाले व्यापाराच्या निमित्ताने. मग त्यांनी त्यावेळेला दैवतांचं वाटप निरनिराळ्या घराण्यात करून घेतलं. आदिवासी मंडळींनी रामायण, महाभारत आणि बिगर आदिवासींनी पांडव प्रताप असे काही ग्रंथातून देवाचे अवतार निवडले आणि मग त्या त्या दैवतांचं काही काही घराण्यामध्ये वाटप त्यावेळेला केलं की हे दैवत, त्या दैवताला सोंग म्हणतात तिथल्या ग्रामीण भाषेमध्ये, बोली भाषेत सोंग. मग त्या सोंगांचं वेगवेगळ्या घराण्यात वाटप 400 वर्षापूर्वी झालं, ती परंपरा आजही त्या घराण्यानी जपलेली आहे. आणि मग होळी झाल्यानंतर, होळीपासून, होळी म्हणजे शिमगोत्सव म्हणून हा बोहाडा होळी पौर्णिमेला असते, दुसऱ्या दिवशी प्रतिपदा, फाल्गुन वद्य प्रतिपदा ते फाल्गुन वद्य अष्टमी असा 8 दिवस हा उत्सव 400 वर्षापासून मोखाड्यात रंगतो. दिवसागणिक त्याचं स्वरूप प्रचंड बदलत गेलं. पूर्वी अत्यंत अवजड स्वरूपाचे ते मुखवटे म्हणजे सोंग होते, त्यावेळेची माणसं ताकदवान शक्तिवान होती, ते पेलवू शकत होते. कालांतराने त्यात थोडा थोडा बदल होत गेला. काही मुखवटे आजही तसेच आहेत 400 वर्षापासून, काही मुखवटे खूप अवजड असल्यामुळे त्यात थोडा बदल होत गेला, थोड्या हलक्या स्वरूपात वजन कमी करून मग ते घेऊ लागले. मग त्यावेळेला एक उदाहरण देतो की आदिवासींच्या महादेव कोळी, आदिवासींमध्ये अनेक उपजाती आहेत, मग त्या आदिवासींच्या महादेव कोळी समाजाकडे मारुती म्हणजे हनुमंत हे दैवत दिलं गेलं. वारली समाजाच्या गौते नावाच्या घराण्याकडे एकादशी देवी दिली गेली. आदिवासींच्या कोळी समाजाच्या घराण्याकडे खंडेराव हे दैवत दिलं गेलं. अशा जातीनिहाय बिगर आदिवासींच्या वंजारी समाजाकडे वेताळ हे दैवत दिलं गेलं. मग त्यावेळेला ब्राह्मण मंडळी पण तिथे पौरोहित्याच्या निमित्ताने गेली. मग ब्राह्मण लोकांकडे गणपतीचं दैवत दिलं गेलं. असं त्यावेळेच्या जातीनिहाय घराण्यानिहाय दैवतांचं वाटप झालं आणि तो वारसा 400 वर्षापासून त्या त्या घरात आजही अव्याहतपणे सुरू आहे. आणि आपल्या घराण्याचं एक इज्जत आहे, शान आहे, म्हणून ते घराणं त्या आपल्या दैवतावर चांगल्या प्रकारे खर्च करून ते भारदस्त कसं दिसेल, त्याचं स्वरूप कसं चांगलं होईल असा प्रयत्न करतायत. आणि दिवसागणिक त्याचं स्वरूप खूपच बदलत गेलं. वाजंत्री संबळ हे आजही वाद्य तेच आहे. तिथलं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक सोंगाचा ताल वेगळा, नृत्याचा ठेका वेगळा, वाजवण्याची पद्धत वेगळी प्रत्येक दैवताची म्हणजे सोंगाची. आणि त्या चालीवर ते सोंग निघतं म्हणजे काय की गावाची वेश तिथे भगवा ध्वज आहे. त्या गावाच्या वेशीपासून, एका वेशीपासून दुसऱ्या वेशीपर्यंत त्या देव आणि दानव यांची लढाई होते. या उत्सवाचं वैशिष्ट्य किंवा सार म्हणता येईल ते असं आहे की सुष्ट शक्तीचा दुष्ट शक्तीवर विजय, सत प्रवृत्तीचा राक्षसी प्रवृत्तीवर विजय हे या उत्सवाचं प्रमुख सार आहे. म्हणजेच ते दैवत जे निघतात त्याचा क्रम ठरलेला आहे, त्याची वेळ ठरलेली आहे, त्या 400 वर्षापासून बदल नाही. बदल एकच झाला की पूर्वी प्रचंड प्रमाणात सोंग होती, तेवढ्या ते रात्र काही पुरायची नाही, गाव खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलं, मग गावाची वेश वाढली, अंतर वाढलं, म्हणून मग सोंगाचं प्रमाण कमी केलं. मग ठराविक 20 सोंग आज जवळ 100 वर्षापासून निघतात, त्याआधी जवळजवळ 40, 45, 50 पर्यंत सोंग निघायची. गावाचा अंतरवेश कमी होती, वेळ कमी लागायचा, गाव खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ते अंतर वाढलं आणि मग आज 20 दैवत मिरवणुका निघतात. तर त्याचं स्वरूप आहे की भगव्या ध्वजापासून त्या सोंगाची मिरवणूक निघते. तर प्रामुख्याने देव आणि दानव, देवाच्या सोंगाला, दैवी सोंगाला मुखवटा आणि राक्षसी सोंगाला मेकअप असं त्याचं स्वरूप आहे. याचं उदाहरण द्यायचं झालं तर तो वेताळ, त्याचा तो टोप असतो आणि त्याच्या समोर विक्रम राजा, त्याला राजाचं मेकअप केलेलं असतं आकर्षक स्वरूपामध्ये, आणि मग त्यांचं युद्ध रंगत. तसं खंडेराव दैत्य, मणिमल्ल दैत्य, खंडेरावाचा अत्यंत आकर्षक स्वरूपाचा मुखवटा आहे आणि समोर ते मणिमल्ल दैत्य यांचं युद्धाचा थरार रंगतो. असं त्या 20 सोंगाचं सगळं रात्रभर मिरवणुका संपन्न होतात. गाभाच्या वेशीपासून ती मिरवणूक रंगते. अत्यंत दमदार नृत्य असतं ते. वादनत्रीचा ठेका तसा अत्यंत दमदार असतो लढाईचा, की तो ऐकून अनेकांना आपण नृत्य करावं असं वाटतं. आणि मग त्या देव धर्मांची लढाई सुरू होते. गावाच्या त्या वेशीपर्यंत गेल्यानंतर ती परत येते आणि मग गावाच्या देवीचं जे मंदिर मध्यवस्थित मंदिर आहे त्या गाव देवीला साक्षी ठेवून त्या ठिकाणी युद्धाचा थरार रंगतो. आणि मग दैवी शक्ती राक्षसी शक्तीचा त्या देवीच्या समोर नाश करतो आणि दैवी शक्तीचा विजय होतो. आणि मग तिथून त्या राक्षसाचा पाडाव झाला, नाश झाला की त्याला बाजूला करून मग ते दैवी सोंग वाजत गाजत नृत्य करत परत जात रंगभूषा जिथे असते मेकअप रूम तिथपर्यंत म्हणजे गावाच्या वेशीच्या पुढे. अत्यंत जल्लोष होतो. मग त्या विजयी देवाचा जल्लोष केला जातो, स्वागत केलं जातं की दैवी शक्तीचा विजय झाला. अशा प्रकारे रात्रभर हे सोंग सगळे निघत असतात. आणि यात्रेचा कळस अध्याय म्हणजे सकाळ, दुसऱ्या दिवशी म्हणजे रात्री 8 वाजता हा बोहाडा सुरू होतो. याचं एक वैशिष्ट्य दुसरं असं की मोखाड्याच्या या बोहाड्यामध्ये कलगी तुरा हा काही प्रकार नाही. इतर ठिकाणी कलगी तुरा हा प्रकार आहे, म्हणजे शिव आणि शक्ती. इथे तसं नाही, इथे ते देवीची यात्रा म्हणून भरवली जाते हा बोहाडा. त्यामुळे शिव आणि शक्ती दोन्ही एकत्रच, जी देवी आहे तीच शिव आणि शक्तीचं स्वरूप मानलं जातं, म्हणून इथे असा काही भेद केला जात नाही. हा एक विषय. दुसरा विषय की या बोहाड्यामध्ये अद्याप, आता आपण सगळं पुष्कळ 21व्या शतकात गेलो, सगळीकडे स्त्रिया सगळीकडे पुढे आहेत, पण या बोहाड्यात मात्र अद्याप स्त्रिया कुठलं सोन घेत नाही. म्हणजे स्त्री दैवी देवी आहे तिचंही सोंग पुरुषच घेतात. सरस्वतीचं सोंग पुरुषच घेतात. भस्मासूर आणि मोहिनी हे जे नृत्य आहे ते मोहिनीचं पण स्वरूप, एकादशी देवी, देवी रक्तांबा हे पण सोंग इथे मात्र अद्याप इथे स्त्रियांना कुठे अद्याप काही प्रवेश मिळालेला नाही. कालमानात बदलल्यानंतर पुढे होऊ शकेल ते काय आता सांगता येत नाही. पण अशा प्रकारे पुरुष थोडस इथे पुरुष सत्ताक पद्धती आजही आहे. आणि मग ते वादनत्री संबळाच्या तालावर पायात घुंगराचे चाळ बांधून अत्यंत आकर्षक स्वरूपात पौराणिक वेश परिधान करून, नाटकात जसे वेश असतात तसे उत्तम परिधान करून या मिरवणुका संपन्न होतात. मुखवटे अत्यंत भारदस्त स्वरूपाचे आहेत. याचं एकच उदाहरण देतो की जी यात्रेचा कळस अध्याय आहे ती जगदंबा देवी आणि महिषासुर युद्ध, त्या युद्धाने यात्रेची सांगता होते. आदल्या दिवशी 8 वाजता यात्रा सुरू होते. या यात्रेत एक वैशिष्ट्य असं आहे की यात्रेमध्ये सगळ्या सुरुवातीला लोकसंगीताला किंवा लोकदैवताला महत्व दिलं जातं, म्हणून नाचा एक प्रकार आहे. आपण नटरंग वगैरे पिक्चरमध्ये बघितलेला आहे की तो पुरुष स्त्री वेशामध्ये नर्तन करतो, तसं त्याला नाचा म्हटलं जातं. त्या बोहाड्यामध्ये त्या लोककलेला महत्व आहे, म्हणून त्या नाचाला पहिल्यांदा सन्मान दिला जातो, त्याची मिरवणूक काढली जाते त्या नाचाची, आणि त्यानंतर या मिरवणुका गणपतीपासून सुरू होतात. तत्पूर्वी होळी आल्यानंतर पहिल्या दिवशी म्हणजे प्रतिपदेला केवळ गणपतीचं सोंग काढलं जातं. द्वितीयेला गणपती आणि मत्स्यावतार, तृतीयेला गणपती आणि कुर्मावतार, चतुर्थीला गणपती आणि वराह अवतार, पंचमीला गणपती सरस्वती सहित भीम बकासुर युद्ध. आणि महाभारतामध्ये रंगपंचमीच्या दिवशी भीम आणि हिडिंबा राक्षसीण यांचा विवाह झाला होता. तो प्रसंग त्या दिवशी तिथे रंगतो. म्हणजे भीम आणि बकासुराचं युद्ध झालं, बकासुर राक्षसाचा नाश केला भीमाने, का भीम आणि हिडिंबा यांचा विवाह सोहळा अत्यंत चांगल्या प्रकारे रंगतो देवीच्या मंदिरासमोर. त्यानंतर आदिवासींचं दैवत जे काळोबा भैरोबा आणि सटवाई म्हटलं जातं त्याची मिरवणूक रंगते. त्या तिन्ही दैवतांची घरोघर पूजा केली जाते. आणि मग त्या दिवशीचा यात्रेचा त्या दिवशीचा समारोप पंचमीला होतो. मग षष्टीला काही ठराविक 12 प्रकारचे सोंग निघतात आणि सप्तमीला मात्र रात्रभर, रात्री 7:30 उत्सव नाचाच्या मिरवणुकीने सुरू होतो, 8 गणपती निघतो, ते रात्रभर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ह्या सगळ्या मिरवणुका रंगतात. त्यात गणपती, मग सरस्वती, मग मत्स्यावतार, त्यानंतर मारुती आणि जांबुवंत राक्षस यांचं युद्ध, त्यानंतर खंडेराव दैत्य, वेताळ विक्रम राजा, त्यानंतर एकादशी देवी दैत्य, रक्तादेवी देवी दैत्य, गजासूर शंकर, भीम जरासंध, इंद्रजित लक्ष्मण, त्यानंतर भस्मासुर मोहिनी, चारण, रावण असे अनेक 20 प्रकारची सोंग निघतात. सगळी दैवतांची सोंग असतात, याला अपवाद फक्त एक चारण. ते चारण असं एक सोंग आहे की पूर्वी लमाण लोक, लमाणांचा तांडा असे गावोगाव फिरायचे. त्या लमाणांचा ठिकठिकाणी मुक्का बसायचा आणि त्यातली चारण डोक्यावर विस्तव घेऊन तो काही प्रकार दैवी नाही पण एक लोकरंजन म्हणून ते सोंग काढलं जातं. त्याला कारणही असं आहे की त्या सोंगानंतर सगळ्यात शेवटचं सोंग रावण निघणार असतं. रावण हे खूप भारद असतं, दमदार सोंग, त्याच्या तयारीला वेळ लागतो, त्याची सेना असते मोठी, राम लक्ष्मणाचं युद्ध रंगणार असतं, मग त्याला थोडा विलंब होणार असतो, म्हणून तोपर्यंत ही चारण एक सोंग मनोरंजन म्हणून काढलं जातं. 400 वर्षापासून ती परंपरा आहे आणि ते झालं की मग रावणाचं सोंग शेवटी निघतं. मग रावण आणि राम लक्ष्मण यांचं युद्ध रंगतं. ते रावणाचं सोंग सगळ्यात भारदस्तचं असतं, जवळजवळ 30-32 किलो होतं ते रावणाचं, ती ताटी असते, त्याला दशमुख असतात आणि मग तो राम लक्ष्मणाबरोबर युद्ध त्याचं थरारक प्रसंग रंगतो. आणि रावणाचा पाडाव झाल्यानंतर शेवटी वीरभद्र दक्ष प्रजापती हे एक सोंग पहाटे 5 वाजता निघतं आणि मग हा मोठा बोवाडा तिथे थोडा काही वेळापुरता थांबतो आणि मग लोक थोडस स्नान वगैरे करून नरसिंहाचं सोंग पाहायला मंदिराच्या समोर येतात. त्या ठिकाणी नरसिंह आणि हिरण्यकश्यपू यांचा संवाद रंगतो. हिरण्यकश्यपूचा मुलगा भक्त प्रल्हाद हा नारायणाचा भक्त असतो, मग तो सतत नारायणाचं नाव घेतो, हे त्या हिरण्यकश्यपूला सहन होत नाही, म्हणून तो त्या प्रल्हादाला बोलतो की तू नारायणाचं नाव घेऊ नको, नाही तुला शासन करेल. हा संवाद तिथे प्रत्यक्ष रंगतो, खूप चांगला असतो, ऐकायला लोक येतात आणि मग शेवटी तो निरुपाय होतो. म्हणून तो हिरण्यकश्यपू सांगतो याचा वध करा, आपल्या प्रधानाला सांगतो, मग प्रधान त्याला कडेलोट करतो, तेलाच्या कडेत टाकतो, असा तो पौराणिक संदर्भ सगळा आपल्याला माहिती आहे. तरी त्या प्रल्हादाचा काही नाश होत नाही, त्याला भगवान वाचवतो. मग शेवटी अगदी त्रस्त होऊन हा हिरण्यकश्यपू त्याला विचारतो का तू सारखं नारायणाचं नाव घेतो, हा नारायण कुठे आहे मला दाखव. तो अत्यंत मोठ्या आवाजात तो हिरण्यकश्यपू विचारतो, नारायण कुठे आहे तुझा, मला बघायचा आहे. मग तेव्हा तो छोटा प्रल्हाद, आजही अगदी छोटं बाळ बालक असतो, तो सांगतो की महाराज माझा नारायण जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र भरलेला आहे. मग तो रागाने विचारतो की समोरचा तो लाकडाचा एक तिथे खांब उभा केला जातो, त्या लाकडाच्या खांबात तुझा नारायण आहे का, निर्जीव खांबात, तो म्हणे आहे. मग तो धावत जाऊन त्याला लात मारतो, त्या खांबाला लात मारल्याबरोबर तो खांब मोडून पडतो आणि तिथून तो नरसिंह प्रकटतो आणि मग त्याचं जोरदार त्याचं युद्ध सुरू होतं. हा थरारक प्रसंग तिथे आजही रंगतो, ज्या अंगावरशी रोमांच उभे राहतात तो प्रसंग पाहताना. आणि मग तो हिरण्यकश्यपू आणि नरसिंह यांचं युद्ध होतं, तो हिरण्यकश्यपूचा नाश होतो आणि मग सगळ्यात शेवटी जो यात्रेचा कळसाध्याय बोवाड्याचा तो सुरू होतो. मोखाड्याच्या बोवाड्याचा कळसाध्याय म्हणजे देवी बहिष्टासुर युद्ध. तर त्या जगदंबेचा मुखोटा जो मोखाड्याला आहे तो 400 वर्षापूर्वीचा औदुंबर म्हणजे उंबराच्या लाकडात कोरलेला मुखोटा, अत्यंत तेजोपुंज असा मुखोटा आहे. त्या मुखोट्याची देवीच्या मंदिरात पूजा केली जाते, त्यात देवत्व यावं म्हणून वैदिक मंत्रघोषामध्ये त्या मुखोट्याची पूजा केल्यानंतर त्या देवीचा सेवक म्हणजे ज्या घराण्यात ती देवी आहे त्या घराण्यातला सेवक तो देवीचा मुखोटा अंगावर चढवून कमरेला व्याघ्र बांधून म्हणजे वाघ आणि त्या तुटून पडतो त्या महिषासुरावर. हातात दोन्ही हातात दोन नंग्या तलवारी आणि असं ते धमासान सुरू होतं. वादंत्रीच्या ठेक्यावर अत्यंत त्वेषपूर्ण अशी ती मिरवणूक रंगते आणि पहिल्यांदा महिषासुराचा वध होतो. महिषासुराचा वध झाल्यानंतर मग शुंभ आणि निशुंभ दैत्य त्यांचं आणि युद्ध देवीचं युद्ध रंगतं, त्याचा देवी पाडाव करते आणि मग विजयी जगदंबेचा प्रचंड मोठ्या प्रमाणात जयघोष होतो. हजारो नारळ एका वेळेला फुटले जातात, देवीवर कुरमुरे उधळले जातात, देवीच्या नावाचा जयघोष होतो आणि मग ती विजयी देवी परतते. त्याची 4 घरी मानाच्या घरी पूजा होते, त्या विजयी देवीचं औक्षण केलं जातं आणि मग देवीच्या जे आमचं मंदिर आहे त्या मंदिराच्या समोर एक व्यासपीठ तयार करून त्या ठिकाणी ती देवी स्थानापन्न होते आणि मग त्या विजयी देवीचं दर्शन घेण्याकरता हजारो लोक तिथे येतात. ती देवी नवसाला पावते अशी लोकांची पापभिरू जनतेची श्रद्धा आहे, त्यामुळे प्रचंड संख्येने लोक नवस घेण्याकरता आणि ज्यांची मनोकामना पूर्ण झाली ते नवस फेडण्याकरता तिथे येतात आणि मग आपली मनोकामना देवीने पूर्ण केली म्हणून लोक देवीला आपल्या ऐपतीनुसार खण, नारळ, चोळी, कोणी काही चांदी सोन्याच्या वस्तू, पैसे, गुळाच्या भेल्या, साड्या अर्पण करतात आणि मग ते सगळं जे अर्पण झालेल्या वस्तू त्याचा आम्ही ट्रस्ट लिलाव करतो. त्या लिलावाच्या माध्यमातून जे काही उत्पन्न मिळतं, पैसे मिळतात त्यातून आणि लोक उत्स्फूर्तपणे या उत्सवाला देणगी देतात. आम्ही कोणाकडे मागायला जात नाही, लोक उत्स्फूर्तपणे अगदी गरीब 11 रुपये 5 रुपये देणारे पण माणसं आहेत, गरीब आदिवासी, ते पण मनोभावे श्रद्धेनं त्या देवीला देणगे देतात आणि त्यातून हा सगळा उत्सव दरवर्षी संपन्न होतो. असं सगळं या उत्सवाचं स्वरूप आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळेजण या उत्सवात सहभागी होतात. आणखी या उत्सवाचं एक वैशिष्ट्य असं आहे की आदिवासी आणि बिगर आदिवासी याचबरोबर हिंदू बांधवांचे जेवढे पंथ आहेत म्हणजे गुजराती, मारवाडी, जैन, ते पण या उत्सवात सहभागी होतात. मोखाड्यात मूळ मोखाड्याचे अनेक व्यापारी आज गुजरातमध्ये स्थायिक झाले आहेत, सुरतला. ते आवर्जून या उत्सवाला येतात. एवढंच नाही तर त्यांचे जे नातेवाईक परदेशामध्ये आहेत ते सगळे येतात. त्याचबरोबर हिंदूंबरोबर मुस्लिम समाजाचे व्यापारी उत्सवात सहभागी होतात, उत्सवाला मदत करतात. हिंदूंच्या सगळ्या माहेर वाष्टणी म्हणजे लग्न होऊन गेलेल्या परगावी गेलेल्या मुली आनंदाने यात्रेला येतात. मुस्लिम बांधवांच्या मुली पण येतात की आमच्या गावची यात्रा आहे, म्हणजे परमश्रद्धेने येतात. हिंदूंच्या ते देवीच्या मंदिराला मोठी रोषणाई केली जाते, विद्युत रोषणाई, तसे मुस्लिम लोक मशिदीला पण करतात देवीची यात्रा म्हणून. हे थोडंसं एक इथलं वैशिष्ट्य आहे. मुस्लिम लोक कुस्तीचे पंच म्हणून काम पाहतात. यात्रा संपली का कुस्त्याचा फड रंगतो. अनेक गावचे मल्ल येतात आपलं शरीर सौष्ठव दाखवण्याकरता आणि विजयी होतात. त्यांना आम्ही देवस्थानतर्फे चांगली इनामं देतो. तर त्यावेळेला प्रामुख्याने अनेक मुस्लिम उत्स्फूर्तपणे पंच म्हणून काम पाहतात. तर असं या यात्रेचं वैशिष्ट्य. आदिवासी, बिगर आदिवासी, हिंदू, मुस्लिम, हिंदूच्या सगळ्या अनेक पंथ सगळे उत्सवात आनंदाने सहभागी होतात आणि ही बोहाडा म्हणजे ती यात्रा संपन्न होते. आता बोहाडा, अनेकांनी मला विचारलं की बोहाडा शब्दाचा अर्थ काय. तर बोहाडा या शब्दाचा उगम कुठेही सापडत नाही की बोहाडा हे नाव कशासाठी आणि का निर्माण झालं. तर मी माझ्या परीने याचा खूप शोध घ्यायचा प्रयत्न केला आणि मी अशा निष्कर्षाप्रत पोहोचलो की हा प्रामुख्याने हा बोहाडा जो आहे रामायण महाभारत याच्यावर सगळं अवलंबून आहे किंवा यातलीच पात्र निवडलेली आहेत. तर पांडव जेव्हा वनवासामध्ये होते त्यांचा 14 वर्ष वनवास संपल्यानंतर 1 वर्ष ते अज्ञातवासात होते. अज्ञातवासात असताना हे सगळे पांडव विराट राजाच्या दरबारी राहिले त्याच्या आश्रयाने. त्यावेळेला अर्जुनाने बृहन्नडा म्हणून रूप घेतलं, म्हणजे तो पुरुष असून स्त्री वेशामध्ये नर्तक म्हणून त्याच्या दरबारात राहिला. त्याचं नाव बृहन्नडा होतं. तो पुरुष असून नर्तन करायचा, नृत्य करायचा अर्जुन, म्हणून त्या बृहन्नडा शब्दाचा अपभ्रंश होता होता बोहाडा झाला असावा असं मी माझ्या परीने याचा निष्कर्ष या निष्कर्षाप्रत आलेलो आहे. बाकी याची उत्पत्ती कुठे सापडत नाही. पण आजही मोखाड्यात पुरुषच सगळे स्त्रीचाही वेश घेतात म्हणून त्याला लागू पडतं आणि लोकसंगीत सगळं हा प्रकार आहे म्हणून हे नाव याला असावं असं मी या निष्कर्षाप्रत आलोय. तर आज मोखाड्याला बोहाडा आणि जगदंबा यात्रोत्सव असं दोन्ही नावाने हा उत्सव ओळखला जातो.
1: अतिशय वेगळी, शास्त्रशुद्ध आणि सविस्तर माहिती आज तुम्ही दिली. आणि खऱ्या अर्थाने मोखाड्यामध्ये ह्या बोहाड्याचा उगम झाला आणि तेव्हापासून ते आतापर्यंत चालत आलेली प्रथा, परंपरा आणि त्या मागची लोकांची धारणा, या सगळ्याच गोष्टी तुम्ही आज खूप छान उलगडून सांगितल्या. आम्हा सगळ्यांच्या ज्ञानात खूप मोलाची भर यातून पडली आहे. आणि आज आपण इथे आलात, वेळात वेळ काढून आमच्याशी इतका छान संवाद साधला आणि माहिती गोळा करणं ही तितकी बोलण्या इतकी सोपी गोष्ट नाहीये. त्यासाठी तिथे जाऊन राहणं, त्यांच्यामध्ये मिसळणं, त्यांचा विश्वास संपादन करणं हे गेले अनेक वर्ष आपण करत आहात आणि ह्या उत्सवासाठी इतकं भरघोस योगदान देत आहात. आपली ही तिसरी पिढी आता ह्या सगळ्या कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतेय हे सगळंच बघून आम्हाला खरंच भारावून जायला झालेलं आहे. तर आज आपण इथे आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी ज्या मनमोकळ्या गप्पा मारल्या त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते आणि ह्या पुढील सगळ्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते. धन्यवाद.
0: नमस्कार.
1: तर मंडळी, रेडिओ विश्वास आणि तालवैभव वाद्यमेळ यांच्या संयुक्त विद्यमाने बोहाडा उत्सव वैशाखाचा, मेळ प्रथा परंपरेचा या विशेष मालिकेमध्ये आज आपल्याशी गप्पा मारायला सहभागी झाले होते खास मोखाडा इथून आलेले श्री उल्हासजी धारणे, जे माजी पत्रकार आहेत आणि श्री जगदंबा माता सेवा संस्था ट्रस्टचे उपाध्यक्ष आहेत. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: आईचं प्रेम मोजता येत नाही.
1: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
0: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
1: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
0: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
1: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
1: ऑफर

तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज. This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

श्रोते हो नमस्कार आणि स्वागत आपल्या आजच्या या रेडिओ शो मध्ये गीत प्रतिमा। आज या गीत प्रतिमेमध्ये मी एक तस्वीर ठेवली आहे मित्रांनो, एका मृदू मुलायम आवाजाच्या गायकाची तस्वीर। रेशमासारखा मऊसूत गळा आणि फुलपाखरासारखी कंपनयुक्त थरथर, गुंजारव कसा तर भ्रमरासारखा। होय, तलत महमूद यांचीच तस्वीर आहे ही। ही तस्वीर आहे खूबसूरत पण अबोल। मित्रांनो, अगर यही तस्वीर बोल पड़ती तो ये तस्वीर क्या कहती? हमारे तलत साहब क्या कहते? यही कहते कि तस्वीर बनाता हूँ, तस्वीर नहीं बनती, तस्वीर नहीं बनती।

आता उन्हाळा चांगलाच तापलाय मित्रांनो. अशाच एखाद्या उन्हाळ्यात रात्री गच्चीवर निवांत पडून आकाशातले तारे निहाळल्याची गंमत काही औरच. पण हे तारे कधी जन्मले कधी तुटले याचा विचार कशाला करायचा? चित्रपटसृष्टीतल्या ताऱ्यांचं आणि सितार्यांचं देखील असंच आहे बरं का, जन्म मृत्यूच्या तारखापेक्षा त्यांच्या आठवणी जवळचे असतात आपल्याला. पहा ना, हा तलत मेहमूद या नावाचा सितारा अस्तंगत होऊनही आता 28 वर्ष झाली. होय, 9 मे 1998, पण अगदी आजही त्यांच्या स्मृतीचे तारे चमचमत आहेत. टिम टिम टिम, तारों के दीप जले, नीले आकाश तले.

तर या रसिक श्रोते हो, या आपण ही दलित साहेबांच्या आठवणीचे दीप आपण सगळे लावूया. रेडिओ विश्वास, मी रामचंद्र कुलकर्णी आणि आपण सगळेच दलितजींचे चाहते. आज आपण एकमेकांना एवढंच सांगू, जलते हैं जिसके लिए तेरी आंखों के दिए, ढूंढ लाया हूँ वही गीत मैं तेरे लिए. दलितजींनी एकूण 800 वर गाणी गायली, नरम नाजूक आणि चंदनाच्या धूपासारखी सुगंधी, सुगंधी धुराच्या अलवार वलयासारखी सगळी गाणी, अश्रूचा थेंब उघडावा तशी गाल्यावरून उघडणारी, होय आंसू समझ की क्यों मुझे आंख से तुमने गिरा दिया.

लखनऊ सारख्या अदबशीर शहरात जन्मलेले तलत खरंच ते भाग्यवान होते, कारण त्यांच्या वडिलाचं नाव मंजूर होतं. पण तलतचं गाणं मात्र त्यांना नामंजूर होतं. मात्र ऑल इंडिया रेडिओने तलतच्या मुलायम स्वराची कदर केली आणि हा अतिशय गोड आणि नाजूक स्वर मंजूर केला. फक्त 16 वर्षी तलतनं ही संधी लाभली. दाग, मीर, गालिब अशा थोर शायरांच्या गजला ते गाऊ लागले ऑल इंडिया रेडिओवरनं. त्यांचं नावही झालं विव्रिटो इफेक्ट असलेला तलतचा रेशमी आवाज दूर दूर पोहोचला, मशहूर झाला. त्यांच्या गाण्याच्या रेकॉर्ड्सही निघाल्या. खुद्द तलतनाही माहीत नव्हतं की बन जाऊंगा कैसे क्या मैं इसका तो कुछ ज्ञान नहीं था, कारण सब दिन एक समान नहीं था.

मित्रांनो, तलत या शब्दाचा अर्थच मुळी चेहरा, सौंदर्य किंवा देखावा. नावाप्रमाणेच तलत साहेब देखणे होते. नाजूक तबियत आणि लखनवी मिजाज असणारे असे ते होते. 1940 ते कोलकात्याला आले आणि तिथंही त्यांचं जोरदार स्वागत झालं. कोलकात्यामध्ये मैफलीत अडकलेली गझल बाहेर काढण्याचं फार मोठं काम त्यांनी केलं. तिथं त्यांनी सिनेमात ॲक्टिंगही केली बरं का, तपन कुमार. होय, तपन कुमार या नावानं. पुढं ते मुंबईत आले पण सोबत ॲक्टिंगचा शौकही घेऊन आले. सोने की चिडिया, मालिक, दिले नादान अशा सिनेमातून ते पडद्यावर चमकले, आपल्याला दिसले. कसे दिसले? तर नायक आणि गायक दोन्हीही तलत महमूद. ऐकूया नायक आणि गायक असे दोन्हीही तलत महमूद असलेले त्यांची ही मनाला व्याकुळ करणारी एक फरियाद. जिंदगी देने वाले सुन तेरी दुनिया से दिल भर गया, मैं यहाँ जीते जी मर गया.

खलत मेहबूदना दुःखाचे गायक म्हटलं जातं. खरंही आहे ते. त्यांची बहुतेक गाणी म्हणजे दुःख, विरह, उपेक्षा, अश्रू आणि बेचैनी. ए दिल मुझे ऐसी जगा ले चल जहां कोई न हो, हे आरजूमधलं त्यांचं गाणं गेम चेंजर ठरलं आणि अनिल विश्वास किंग मेकर ठरले. आणि याच गाण्यामुळं तलतना त्यांची वाट सापडली आणि ते निघाले अपनी मंजिल की ओर. 50s आणि 60s मध्ये ते अक्षरशः गझलों के बेताज बादशाह होते. गझल नवाज तलत महमूद, क्या बात है. अनेक गाणी, अनेक चित्रपट करीत करीत ते पोचले जहारा नावाच्या शिखरावर. त्यांच्या प्रसिद्धीचं हे अत्युच्च असं शिखर होतं. जहाराची गाणी प्रचंड गाजली. वाह तलत, चाहने वालों की नजर का सुरूर तलत, तलत महमूद, ऐकूया.

बस जहारापासून मात्र सिनेसंगीताचा बाजच बदलला, ट्रेंड चेंज झाला. इस नए म्युझिक के लिए मेरी आवाज सूट नाही करती, असं ते प्रांजळपणाने मान्य करीत. अहंकार नाही, तक्रार नाही. मित्रांनो, हा खरा कलाकार, खरा कलावंत. निगरवी. मग त्यांनी स्टेज शो सुरू केले देशात आणि विदेशात. तलत मेहमूद हे नावच जादू करणारं होतं. लोक गर्दी करत त्यांच्या कार्यक्रमांना, कारण ते प्रेम करीत तलतवर, तलतच्या गझलांवर. याच प्रवासात त्यांना पद्मविभूषण हा नागरी पुरस्कार मिळाला. त्यांच्या मिर्झा गालिब या सिनेमालाही राष्ट्रीय पुरस्कार लाभला. अहो, आणखीन काय हवं असतं एखाद्या कलाकाराला? तरीही मित्रांनो, एखादी रंगलेली मैफिल अचानक संपावी, तसं तलत युग संपलं. चल दिया, चल दिया कारवा.

0: दिवाळीचं प्रेम मोजता येत नाही.
1: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
0: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
1: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
0: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
1: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
1: ऑफर कालावधी मर्यादित.
0: अटेल,
2: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
3: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
2: हो पण फार खर्च आला असेल ना?
3: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
2: काय सांगतो?
3: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: खुशखबर खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5523-4726-2626।
1: कमल, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही?
2: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स,
1: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
2: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन।
1: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा।
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

0: आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेली पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: मैं हरदम किसी को ढूंढता हूँ, मुझे

0: जुना द्या नवा घ्या.
1: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ.
0: जुने एक्सचेंज करा
1: किंवा जुने सोने द्या आणि त्वरित रक्कम मिळवा.
0: 0% घट, आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी.
1: आपण कुठल्याही सराफा कडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5-10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज श्रोते हो. आज आपल्याकडे आलेले आहेत गप्पा मारण्यासाठी मंजुश्री राठी. तुमचं खूप खूप स्वागत आहे रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद.
0: श्रोते हो, आपण ज्यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्यांनी जेलमध्ये सुद्धा असे सत्र घेऊन त्याच्यावरती त्या बोललेल्या आहेत. आणि हे फक्त ज्ञानेश्वरी किंवा गीता या ह्याच्याने नाही, तर विज्ञानाधिष्ठित आजच्या योगाला साजेशा स्वरूपात पण त्याचा परिपाक त्या सांगतात आपल्याला. आणि सांगायला आनंद वाटेल की एका जेलमध्ये झाल्यानंतर येरवडासारख्या इतर दुसऱ्या जेलमध्ये सुद्धा त्यांना आमंत्रित करण्यात आलं आणि त्यांनी तशा प्रकारचे सत्र त्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. तुम्ही एक पुस्तक पण लिहिलेलं आहे आणि ज्याच्या माध्यमातून मुलांशी गप्पा मारलेल्या आहेत मला वाटतं, ते कोणतं होतं आणि त्याच्यात नेमकं काय होतं ते सांगा.
1: हो, मी तसे दोन पुस्तकं मुलांच्या संदर्भात आहे. एक तर आहे द कम्प्लीट स्टुडंट, ब्रिजिंग द गॅप बिटवीन कंटेम्पररी एज्युकेशन अँड एन्शियंट टीचिंग्स. तर या पुस्तकामध्ये भगवद्गीताचे श्लोक आहेत, वेदमधले श्लोक आहेत, जे मुलांचे जे समस्या आहे, पालकांना पण जे समस्या आहे आणि शाळे वगैरे मध्ये पण गुरुजनांना टीचर्सना, तर त्याला ते टार्गेट ठेवून ते लक्षात ठेवून त्याला ॲन्सर करणारे श्लोक आहे, त्याचं अर्थ आहे. आणि ते समजून सांगण्यासाठी उपनिषद मधल्या गोष्टींचा रिफरन्स घेतलेला आहे, प्लस ते अप्लाय कसं करायचं जीवनात ते आहे. आणि दुसरं जे आहे मुलांच्या संदर्भात, हे रोडमॅप टू हॉलिस्टिक लाईफ, ट्रान्सफॉर्मेशन थ्रू बॉडी माइंड अँड सोल बॅलन्स, बिकॉज बॅलन्स इज द कीवर्ड. हे सगळ्यांसाठी आहे ॲप्लिकेबल, पण मुलांनाही खूप लाभ होईल त्याचं. तर असे दोन पब्लिश्ड आहेत.
0: क्या बात आहे. तुम्ही अगोदर 22 वर्ष शिक्षिका आणि
1: हो, मी कॉलेजमध्ये प्रोफेसर होते आणि HOD होते 9 वर्ष, आणि मास्टर्स इन सायकोथेरपी अँड काउन्सिलिंग केलेलं होतं, ज्याच्यामध्ये थिसिसच माझं होतं की द इफेक्ट ऑफ सायकोलॉजी ऑन स्टुडंट्स डेव्हलपमेंट. सो अशा हिशोबाने मी इथे जोडलेली आहे एज्युकेशन.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. तुम्ही संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या गुरुकुलांना वेगवेगळ्या ठिकाणी भेट देत असतात. मुलांच्या बाबतीत अनेक वेळेला अनेक प्रश्न असतात, त्याच्याकडे तुम्ही कसं बघतात.
1: एक शब्दात सांगायचं तर हॉलिस्टिकली सर्वांगीण विकास हे गरजेचं असतं, म्हणजे जे आपण माइंड बॉडी सोल जे म्हणतो. कारण आपण म्हणतो की एकतर शरीर हे एकदम तंदुरुस्त पाहिजे, फिट पाहिजे, तर मग ते मन एकाग्र होऊ शकणार आणि बुद्धीला समजू शकेल, आणि मग आत्मा जे आहे ते उत्कर्षासाठी आहेच, मग ते उत्कर्ष होईल आणि ऊर्जा वाढेल. हॉलिस्टिकली करतो.
0: पण होतं काय माहिती का, आजचं जे शिक्षा प्रणाली आहे, आता नवीन न्यू एज्युकेशन पॉलिसी पण येते आहे, एक तुम्ही जसं म्हटलात तसं सर्वांगीण विकास मुलांचा व्हावा हाच हेतू त्या न्यू एज्युकेशन पॉलिसीचा पण आहे. पण तरी सुद्धा काही कमी राहून जात. काही गोष्टी अशा असतात की म्हणजे मुलांमध्ये क्रोध असणं किंवा समजून न घेणं हाही पण असतो. कदाचित त्याच्यासाठी आई वडील किंवा घरातले पण कारणीभूत असू शकतात, कारण आपणच नाही वागलो तर मुलं काय वागणार. काय वाटतं तुम्हाला.
1: दोन गोष्टी. एक तर कलियुग आहे, हे कलीचा प्रभाव एक आहे, आणि त्याच्यामुळे सतयुगचा आपण अभ्यास केलं, त्रेतायुग, द्वापायुग, कलियुग, तर तो फरक एक निश्चित आहे. पण आज देखील म्हणजे सो कॉल्ड आपण कलियुग म्हणतो, याच्यात पण काही ठिकाण असे आहेत, काही लोक असे आहेत जे सतयुगचा अनुभव करत आहेत, आणि ते करणं शक्य आहे, सगळ्यांना शक्य आहे. आणि याचा जो समाधान आहे, हे सगळे जे समस्या आहे, हे आपल्याला आपल्या ऋषी मुनींनी आणि देवतांनी खरं दिलेलं आहे. जे आपण आपल्या पुरातन संस्कृतीमध्ये गुरुकुल परंपरा होती, किंवा आपले जे भगवद्गीता आहे, मनाचे श्लोक आहे, दासबोध आहे, हरिपाठ आहे, याचं आपण अर्थ बघितलं तर त्याच्यामध्ये अख्खं आयुष्य कसं जगावं, आणि तसे जर जगले तर समस्या नक्कीच काहीच येत नाही. आणि खरं असंही म्हणतात की भगवद्गीतामध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहे सगळ्या काळांसाठी, म्हणजे 5200 वर्ष आधी पण ते समाधान होते त्याच्यात सगळ्या समस्यांचे, 100 वर्ष आधी होते, आज आहे, उद्या पण राहणार आहे. सो मला वाटतं आपण आपले जे वेद आहेत आणि पुरातन ग्रंथ आहे त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे.
0: पण होतं काय माहिती का, रुटीन कामांमध्ये किंवा शाळा असताना मुलांमध्ये, म्हणजे मोठ्या माणसांचं जाऊ द्या, मुलांना सुद्धा त्यांचं जे रुटीन आहे सगळं, शाळा असते, खेळ असतात, अभ्यास असतो, बरं आजकाल परत मोबाईल आहे, या सगळ्या याच्यामध्ये त्यांना या अभ्यासासाठी वेगळ्या परत वेळ कसा मिळणार?
1: खरं ते वेगळं नाहीच आहे दादा. आपण जी आता शाळा पद्धत जी म्हणतोय ना की ज्याच्यामुळे मुलांना वेळ मिळत नाही, तर ही शाळा पद्धत जी चालू आहे ही इंग्रजांनी आणली होती आपल्याकडे, आणि त्यांनी आणली होती तर त्यांचं ते म्हणणं होतं ना, वी डोंट वॉन्ट क्रिएटिव्ह थिंकर्स, वी वॉन्ट डॉंकीज. तर त्यांना क्रिएटिव्हिटी मारण्यासाठी त्यांनी ही शिक्षण प्रणाली जी आहे ही सुरुवात केली, आणि दुर्दैवाने अजून आपण ते फॉलो करत आहोत. आपली जी शिक्षण प्रणाली गुरुकुल परंपराची जी होती, तिथे तुम्ही म्हटलं तर गुरुकुल परंपरामध्येच 3-4 वाजता मुलं उठतात. आता मी अनेक गुरुकुलमध्ये राहते, अनेक गुरुकुलशी मी एसोसिएटेड आहे, आणि 4:00 मुलं उठलेले असतात, योगासन, ध्यान, प्राणायाम, धारणा, हवन, अग्निहोत्र या सगळ्या गोष्टी करतात, चूळवर स्वयंपाक बनवतात स्वतः, आणि हे सगळं करून खेळतात, अभ्यास करतात, आणि शिवाय वेळ मिळतो. तिथे मोबाईल नसतं, डिस्ट्रॅक्शन नसतं, फोकस असतं, शिक्षण होतं. पण ते शिक्षण जे आहे हे आपले जे सनातन धर्मामध्ये जे आपले वेद आहेत, वैदिक गणित आहे, विज्ञान, भाषा, संस्कृत या गोष्टी आहेत त्या घडतात, आणि हॉलिस्टिक डेव्हलपमेंटला ते फार उपयोगी पडतं.
0: तुम्ही मागच्याच आठवड्यामध्ये एका गुरुकुलामध्ये पण होतात?
1: हा, मी 2-3-4 महिन्यापासून मी गुरुकुलमध्येच आहे.
0: आत्ताचा ताजा अनुभव काय?
1: पहिल्या दिवशी एक साधा अनुभव शेअर करते की पहिल्या दिवशी मी तिथे बसले होते प्रार्थनाला सकाळी, आणि साने गुरुजींची प्रार्थना मुलं गात होते, ते जगाला प्रेम अर्पावे, आणि ते ऐकताना मला तर रडू आलं डोळ्यातनं, असे पाणी पडत होते. मुलं सगळे बघायला लागले की काय झालंय, पण ती जी भाव आहे ना, भाव तिथे जिवंत होतं. आणि खरं आपल्या वेदमध्येही म्हटलं आहे की भाव प्रधानम, भावाला खूप जास्ती महत्व आहे. सगळ्या कोणतीही गोष्ट घ्या तुम्ही, भले शेती घ्या, अभ्यास घ्या, एकमेकांचं नातं घ्या, भाव आहे हे असलं पाहिजे. आणि ते जे भाव, इमोशन्स, फिलिंग्स हे जे मिस होत आहे ना सगळीकडे कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जे आलंय, की ते फक्त ते एंड रिझल्ट किंवा फायनान्सेस म्हणजे तसं फक्त बघतात, तर त्याच्यामुळे ते भाव मिस होऊन जातं आहे, आणि तिथे मग समस्या येतात. मुलांबरोबर खूप गोड अनुभव होतं, म्हणजे शब्दात नाही मी व्यक्त करू शकणार, पण खूप छान आणि खूपच मस्त. मुलं ऐकतात आणि सगळे ऐकतात, ते व्यवस्थित आपण त्यांना समजून सांगितलं तर त्याची पण ती पद्धत असते,

0: असतात, पण आपल्याला त्यांना सांगायला त्यांच्या भाषेत बोलावं लागतं. त्यांची भाषेत आपण बोललं की ऐकतात, समजतं. त्यांनाही त्यांचं आयुष्य चांगलंच करायचं आहे ना. छान असतात, गोड असतात मुलं.
1: आता तुम्ही जे सांगितलं ना, त्यामुळे माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले.
0: बरं, सांगा.
1: इव्हन मला असं वाटतं की आमच्या श्रोत्यांच्या पण मनामध्ये खूप प्रश्न निर्माण झाले असतील.
0: ती तर चांगली गोष्ट आहे.
1: आणि मला असं वाटतं असं एका भागामध्ये ते प्रश्न काही होणार नाहीत,
0: नक्कीच नाही होणार.
1: मग आपण काय करू शकू? आपण दर आठवड्याला भेटून असे कोणते जे प्रश्न असतील त्याच्यावरती उत्तर, किंवा तुम्ही आता गीता ऍप्लिकेशनचा उल्लेख केलात, त्याच्यामध्ये नेमकं काय आहे किंवा त्याच्यातून काय आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता येईल, असं काही आपण कार्यक्रम सुरू करायचा होता का?
0: नक्कीच नक्कीच, खूप छान होऊ शकेल ते. मुलांचे जे प्रश्न आहे आणि मुख्य करून त्यांच्या पालकांचे किंवा इव्हन शिक्षक गुरुजन जे आहेत त्यांचे जे प्रश्न आहेत हे आपण मागवलेत, आणि आपण आपले जे पुरातन ग्रंथ जे काही आहेत, गीता झालं, हरिपाठ झालं, मनाचे श्लोक आहे, याच्या माध्यमातनं त्यांना सांगितलं ना की त्यांनाही व्यवस्थित उलगडेल, त्या गोष्टी दिसेल. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची मुलांना दिशा आहे. दिशाहीन झाले की त्यांना कळतच नाही कुठे जायचं. दिशा असल्यावरती थोडंसं मोटिवेशन लागतं की मग त्याच्यानंतर त्यांना काही शाळा बिला शिक्षक विक्षकची गरज नाही. त्यांना माहिती इथे जायचं आहे, मोटिवेशन असेल, जात राहतात ते. म्हणजे एक श्लोक आठवतंय मला, तर भगवद्गीतामध्ये 18व्या अध्यायामध्ये 13व्या श्लोकमध्ये भगवान कृष्ण म्हणतात, पंचैतानी महाबाहो, म्हणजे 5 गोष्टी आहे अर्जुना, जे आपल्या सगळ्या कारणांच्या सगळ्या ॲक्शन्स प्रक्रियाच्या मागे जे असतात. आणि कोणते 5 आहेत हे ते पुढच्या श्लोकमध्ये सांगतात, 14व्या नंबरचे. अधिष्ठानां तथा कर्ता, कर्णं च पृथक् विधं, विविधाश्च पृथक् चेष्टा, दैवं चैवात्र पंचमं. तर पहिले 3 म्हणजे शरीर पाहिजे, आत्मा पाहिजे, इंद्रिय पाहिजे, हे नॉर्मली सहसा असतात सगळ्यांचे. त्याच्यानंतर जे सांगतात 2 गोष्टी, हे खूप महत्त्वाचे आहे की विविधाश्च पृथक् चेष्टा, म्हणजे ती चेष्टा तुम्ही केली पाहिजे, ते पुरुषार्थ केले पाहिजे. झोपून राहिलं पलंगावर तर काहीच होणार नाही ना. उठा, एफर्ट्स घ्या थोडे. आणि सगळ्यात महत्त्वाचं 5वं, दैवम चैवात्र पंचमम, की दैवी शक्ती फार महत्त्वाची असते. पण दुर्दैवाने बऱ्याच जण असे आहेत की ते देवाकडे फक्त तेव्हा जातात जेव्हा दुःख आयुष्यात येतं, आणि नाहीतर विसरून जातात. जसं संत कबीर पण म्हटले ना की दुःखमे सुमिरण सब करे, सुखमे करे ना कोय, सुखमे सुमिरण जो करे तो दुःख काहे को होय. तर आपण रोज फक्त 1-5 मिनिटं देवाला आपण त्याच्याशी भेटलो, बोललो, ध्यान केलं तर दुःख कशाला येणार. आणि हे पण जे काही समस्या आहे मुलांचे की मोबाईल डिस्ट्रॅक्शन, ऐकत नाही, खूप क्रोध आहे, हायपर ॲक्टिव्हिटी असते, सो या गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात फार सहजतेने. तो ते छान होईल, अगदीच छान होईल.
1: आपण प्रश्न मागवूयात आणि मग त्याच्यावरती उत्तर असा आपण प्रोग्राम करूयात. चालेल, मग आपण पुढच्या भागात भेटूयात आता.
0: हो, येस दादा, चालेल.
1: तुम्ही इथे आलात आणि आमच्या रेडिओ विश्वासच्या श्रोत्यांशी इतक्या छान सुंदर गप्पा मारल्यात, खूप खूप धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद.
1: तेव्हा श्रोते हो, या होत्या मंजुश्री राठी, की ज्या आपल्याशी गीता म्हणजे भगवद्गीता, दासबोध, ज्ञानेश्वरी अशा वेगवेगळ्या ग्रंथांमधनं आपल्या जीवनात येणारे दैनंदिन प्रश्न किंवा त्याच्यावरचे सोल्युशन ह्याच्याविषयी त्या बोलणार आहेत. तर श्रोते हो, आपण पुढच्या भागामध्ये प्रश्नांपासून सुरुवात करणार आहोत. त्याच्यामुळे आपल्या मनात जे पण प्रश्न असतील ते आपण radioviswas@gmail.com या ईमेलवरती पण पाठवू शकतात, किंवा तुम्ही 83 816 512 म्हणजे 83800

16512 या नंबरवरती व्हॉट्सअपला पण तुम्ही तुमचं नाव आणि प्रश्न हे पाठवू शकता. तेव्हा आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: आईचं प्रेम मोजता येत नाही.
1: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
0: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
1: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
0: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
1: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
1: ऑफर कालावधी मर्यादित.

0: खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5322 4726 26 26।

0: मलाय. सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही.
1: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स.
0: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
1: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
0: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

साहित्य आणि त्यातील विचारांवर गप्पा म्हणजेच विशेष कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती सादर करत्या कविता गायधनी आणि डॉक्टर हरी कुलकर्णी.

0: महाराज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: जुनं द्या नवं घ्या.
1: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ.
0: जुने एक्सचेंज करा
1: किंवा जुनं सोनं द्या आणि त्वरित रक्कम मिळवा.
0: 0% घट, आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी.
1: आपण कुठल्याही सराफा कडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: अहो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
3: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
2: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM। तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक।
1: संचयात समृद्धी।
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार, मी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम बोलतोय. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5326 2726।

श्रोते हो, खास महिला वर्गासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एक विशेष कार्यक्रम ज्याचं नाव आहे बाई पण भारी देवा। सादरकर्त्या देविका गोसावी आणि श्रद्धा कराळे। दर शुक्रवारी दुपारी 12:30 आणि पुन्हा प्रसारण दर सोमवारी दुपारी 12:30। तेव्हा ऐकायला विसरू नका बाई पण भारी देवा।

0: विश्वास बँक खास आपल्या ग्राहकांसाठी आता घेऊन आली आहे व्यवसाय करता हप्ते बंदी आणि कॅश क्रेडिट कर्जाचे नवीन सुधारित व्याजदर.
1: 10 लाखापासून 25 लाखापर्यंतच्या कर्जासाठी 11% व्याजदर, प्रोसेसिंग फी 0.75%.
0: अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16406.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

0: हो गया ना।
1: अरे हजरता, मुझे टोनियों से बचाओ। ए

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी, अंगणात, पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
3: सूरविश्वास, सूरविश्वास कुमार मंच, अष्टोप्रहर स्वरहोत्र, यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे, चार चौघ, ग्रंथ तुमच्या दारी
2: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
3: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

ah.

स्मार्ट युनिसेक आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM। तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक।
1: संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: रसिको नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती सगळ्या रसिक श्रोत्यांचं मी देविका मनपूर्वक स्वागत करते. मंडळी आपकी फरमाईश या आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमात आम्ही पुन्हा एकदा हजर झालेलो आहोत आपल्या आवडीच्या गाण्यांचा नजराणा घेऊन. बघूया आजच्या कार्यक्रमातला पहिला फोन कुणाचा आहे ते.
1: हॅलो.
2: हॅलो.
1: हा बोला.
2: मी विलास कोडे बोलतो रावाटेल पासून.
1: हो बोला सर, बोला.
2: माझी पसंती घ्या ना.
1: हो सांगा ना.
2: लग्नगीत कृष्ण शिंद्यांच्या आवाजात.
1: बरं बरं, चालेल चालेल, ठीक आहे. धन्यवाद.

0: हॅलो,
1: हा रेडिओ विश्वास मॅडम.
0: हो रेडिओ विश्वास बोला.
1: हो नमस्कार देविका ताई.
0: हो नमस्कार.
1: दोन शब्द बोल का ताई.
0: हो बोला ना. बोला सर.
1: हो प्रथम आपल्या विश्वास रेडिओ टीमचे सगळ्यांना आमचे धन्यवाद. आणि फारच कमी वेळेमध्ये नाशिककरांचा आणि नाशिकच्या बाहेर प्रेक्षकांचा तुम्ही विश्वास संपादन केलेला आहे.
0: धन्यवाद.
1: आणि तुमचे सर्वच आभारवर्ध तुमचे कार्यक्रम ऐकतात विश्वास रेडिओचे. मराठी चित्रपट, नाट्यगीत, नाट्यपद आणि भाई पण भारी देव आहे, आम्ही सगळं आवर्जून कार्यक्रम बघत असतो तुमचे.
0: अरे वा अरे वा, छान वाटलं ऐकून.
1: हो हो. आणि प्रत्येकाच्या आमच्या आसपास सर्वजण विश्वास रेडिओचेच ऐकतात मॅडम.
0: बर बर. अरे खूपच छान. नक्कीच. आणि तुमच्यासारखे श्रोते खर तर रेडिओला आणखीन मोठं करत असतात. तेच वैभव असतात रेडिओचं.
1: हो मॅडम. आणि सगळेच आपल्या चॅनलचे नाव घेतात.
0: हो हो.
1: आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पुण्यनगरी नाशिक नगरीमधून पूर्ण 100% मराठी रेडिओ चॅनल हे आपले आहे.
0: हो धन्यवाद.
1: छान. आणि सगळ्यांना हे आवडतं. हो आता एक आमची एक आता फरमेश आहे.
0: हो सांगा सांगा.
1: जुना चित्रपट आहे. गायक मुकेश आहेत, संगीतकार उषा खन्ना आहेत आणि गीत लिहिलेले प्रेम धवननी. हम हिंदुस्थानी छोडो कल की बात बात पुरानी हे गाणं आम्हाला ऐकायचं.
0: चालेल चालेल. तर नक्की ऐकूया. नक्की. खूप प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद तुमचे.
1: हो हो. परत देविका तुमच्या परत एकदा धन्यवाद.
0: हो हो. धन्यवाद सर. धन्यवाद. असंच सामील होत राहा कार्यक्रमात आणि अशीच छान छान गाणी ऐकत राहा.
1: हो
0: चालेल. धन्यवाद.
1: हो धन्यवाद ताई.

0: तुमचा कार्यक्रम आम्ही आवर्जून ऐकतो. आणि
1: बर बर
0: तर मला जे गाणे द्यायचे ते शम्मी कपूर यांचं आहे,
1: बर
0: बदन पे सितारेला पेटे होय हे गाणं.
1: बर बर,
0: तर ह्यावेळेस आवर्जून ऐकवा.
1: धन्यवाद.
0: थँक्यू मॅम. थँक्यू.

0: ए लो हम घोड़े से गिर गए।
1: हेलो
2: हेलो
1: हेलो, हाँ मंगलम ये जो ना शिडकातून राजू डिंगोरे बोलतो।
2: हो बोला ना।
1: हाँ मंगलम ते मला
2: बर
1: ते ना तुटे संसार मधलं घ्या
2: त्यातलं
1: तेरे संग जी ना तेरे संग मरना।
2: चालेल चालेल ठीक आहे
1: हो।

0: हॅलो.
1: हा हॅलो. एक गाणं द्यायचं होतं.
0: हो सांगा ना, कुठलं ऐकायचं?
1: मेरा मन का बावरा पंछी बार बार डोले. हे लावाल का?
0: नक्की नक्की, खूपच छान म्हणून दाखवलं तुम्ही गाणं. छान आवाज आहे तुमचा.
1: सुनीता जोशी बोलते.
0: हो हो हो, माहिती माहिती.
1: मला जुने गाणे फार आवडतात.
0: हो हो,
1: रेडिओवर केव्हा तरी लागून जातात.
0: हो,
1: तेव्हा कामात लक्ष नसतं.
0: बरोबर बरोबर,
1: लावा मग.
0: हो, लागेल लागेल.
1: हा चालेल,
0: धन्यवाद.
1: हो.

0: हॅलो
1: हॅलो
0: हॅलो परमेश मॅम.
1: हो हॅलो फरमाईश सर, बोला.
0: परमाईश घ्यायची होती.
1: हो सांगा.
0: पिक्चरचं नाव रोटी कपडा मग सांग.
1: बर,
0: गाण्याचे बोले बाकी गुजबाचे बोले महंगाई मारले.
1: अच्छा ठीक आहे, चालेल.
0: ओके,
1: चालेल. हो हो.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2026 किंवा 8300016512 या क्रमांकावर.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5326 2726।

0: काय ग देविका, श्रीमयीला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो, पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
0: काय सांगतेस?
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
0: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

भूस भर दिया अयो, भूस भर दिया मेरी चाहत में।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

विविध नाटकांपासून मराठी रंगभूमी आणि दर्जेदार नाट्यसंगीताचा आस्वाद घेऊया आमच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातून दररोज संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5322 4726 26।

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

श्रोतेहो, खास महिला वर्गासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एक विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे बाई पण भारी देवा. सादरकर्त्या देविका गोसावी आणि श्रद्धा कराळे. दर शुक्रवारी दुपारी 12:30 आणि पुन्हा प्रसारण दर सोमवारी दुपारी 12:30. तेव्हा ऐकायला विसरू नका बाई पण भारी देवा.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5322 4726 26 26।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: अगं देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8300108076
2: आणि कल्पेश आचट 8300106 या क्रमांकावर.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02 5326

ही फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

की गहराइयों को चीरता हुआ ये।

नमस्कार नाशिककर, मी श्रेया बुगडे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2026 किंवा 8380016512 या क्रमांकावर.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02-5352-4726-26।

0: आनंदी, अगं मिळालेल्या बोनसचा काय विचार केलायस तू?
1: अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक खास ग्राहकांसाठी घेऊन आलीये नवीन स्कीम, ज्यामध्ये 499 दिवसांच्या ठेवीवर मिळणार 8.25% व्याजदर.
0: काय सांगतेस काय?
1: आणि DICGC इन्शुरन्स योजनेमुळे चक्क 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित सुद्धा राहणार आहेत.
0: अरे वा, मग मी सुद्धा या योजनेत आता सहभागी होणार बघ. पण संपर्क कोणाला साधायचा?
1: अगदी सोपंय, यासारख्या अनेक ठेवींचा लाभ घेण्यासाठी जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला। सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30। तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला।

विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकणार आहात आजचे पाहुणे या कार्यक्रमात. सादरकर्त्या मेघना साने. प्रसारण दर शनिवारी दुपारी 1 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका आजचे पाहुणे.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02-5352-4726-26।

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोप्प.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: Nothing is impossible. Bye, bye, bye.

Nothing is impossible.

0: ऐसा हूँ मैं सच बिल्कुल,
1: ऐसा हूँ मैं सच बिल्कुल।
0: आओ यारो डांस करे,
1: आओ यारो डांस करे,
0: रिदम से रोमांस करे,
1: रिदम से रोमांस करे।
0: नाचो मेरी जान,
2: फरमाईश। आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड। श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश। या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा। कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर।

ये निगाहें, हाय हाय हाय ये निगाहें।

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5322 4726 26 26।

श्रोते हो, खास महिला वर्गासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एक विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे बाई पण भारी देवा। सादरकर्त्या देविका गोसावी आणि श्रद्धा कराळे। दर शुक्रवारी दुपारी 12:30 आणि पुन्हा प्रसारण दर सोमवारी दुपारी 12:30। तेव्हा ऐकायला विसरू नका बाई पण भारी देवा।

0: अगं देविका, माझ्या एका मैत्रिणीला ना गृहउद्योग सुरू करायचा होता, पण तिला त्यासाठी कर्ज मिळत नाहीये.
1: अगं इतकंच ना, मी सांगते बघ, आपली विश्वास बँक आता 10 लाखाच्या पुढे 25 लाखापर्यंत कर्जावरती 11% दरानं व्याज दर देते.
0: खरं की काय?
1: आणि शिवाय प्रोसेसिंग फी फक्त 0.75%.
0: अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. मी आजच तिला कळवते.
1: नक्की कळव. याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8 00 10 876 आणि कल्पेश आचट 8 00 16 406 या क्रमांकांवर.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5326 26 26।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

0: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5322 47 26 26।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

खास आपल्या ग्राहकांसाठी आता घेऊन आली आहे व्यवसाय करता हप्ते बंदी आणि कॅश क्रेडिट कर्जाचे नवीन सुधारित व्याजदर. 10 लाखापासून 25 लाखापर्यंतच्या कर्जासाठी 11% व्याजदर. प्रोसेसिंग फी 0.75%. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16406 या क्रमांकांवरती.

खुशखबर खुशखबर खुशखबर आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5326 26 26।

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

वर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5352 4726 26 26।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.